सुप्रभात श्रोते हो, FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 5 श्रावण, शके 1948, अर्थात 27 जुलै 2026. आजच्या प्रसारण सभेत मी प्रतीक्षा माने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. सकाळचे 5:56 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारणास सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेलं भक्तिगीत. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं.

आत्ताच आपण यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. स्वर मंगलानाथ यांचा. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं राजेश जाधव यांचं भक्तिगीत. संगीत आहे आनंद शिंदे यांचं.

आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया अनूप जलोटा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं भक्तिगीत.

0: या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत.
1: दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध स्वारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात श्रीमंत करणारी झाडं भाग दुसरा, संकलन आणि निवेदन दौलत निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40. लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:15. 8:40 डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम, 10 वाजता प्रासंगिक हा माहिती घटना घडामोडी यावर आधारित कार्यक्रमात जागतिक हिपेटायटिस दिन, जागतिक निसर्ग संवर्धन दिन, आंतरराष्ट्रीय वाघ दिवस आणि गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं संकलित माहिती, संकलन आणि निवेदन शीतल कुलकर्णी यांचं, सादरकर्ते किशोर पवार. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30, महफिल ए गझल 11 वाजता, गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30, 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5 वाजता 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 6:10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग जोग संध्याछाया हा कार्यक्रम 6:30 वाजता 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून घर शिवार हा कार्यक्रम 7:30 वाजता कार्यक्रमात कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट गौर तालुका कळंब येथील अनुभवी शेतकरी कैलास केसरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत सादरकर्ते किशोर पवार 8:15 लोकरंग या कार्यक्रमात मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून

विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9 वाजता. 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाच्या तासाचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावरून. श्रोतेहो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूया श्रीमंत करणारी झाडं भाग 2, संकलन आणि निवेदन दौलत निपाणीकर यांचं.

नमस्कार मंडळी. मंडळी, कालच्या भागात आपण फळझाडं आणि झटपट पैसा देणारी पिकं पाहिली. आता थोडं वनशेतीकडे वळूया. वनशेती म्हणजे अशी झाडं जी आपण आज लावतो आणि काही वर्षांनी ती आपल्यासाठी मोठा आर्थिक साठा बनतात. जसं की चंदन. चंदनाचं झाड साधारण 12 ते 15 वर्षात तयार होतं. एका झाडापासून चांगल्या प्रमाणात गाभा मिळतो आणि बाजारात त्याला चांगला दरसुद्धा मिळतो. परंतु चंदनासोबत इतर होस्ट झाडं लावावी लागतात आणि सुरक्षेसाठी कुंपणसुद्धा आवश्यक असतं. याशिवाय चंदनाची झाडं लावायची असतील तर आपल्याला त्याची नोंद सरकार दरबारी करावी लागते आणि झाडांची तोडणी करतानासुद्धा शासकीय परवानगी मिळवावी लागते. असंच आणखी एक झाड आहे महोगणी. हे झाडही सध्या अनेक शेतकरी बांधव लावत आहेत. हे झाड सरळ आणि वेगानं वाढतं. या महोगणी झाडाच्या लाकडाचा वापर फर्निचर आणि इतर उद्योगामध्ये केला जातो. याशिवाय सागवान, हे तर तुम्हाला माहितीच आहे. सागवानाचं झाड बांधावर लावण्यासाठी उत्तम प्रतीचं झाड समजलं जातं. शेताच्या कडेला लावलेली सागवानाची झाडं काही वर्षांनी आर्थिक भांडवल उभं करू शकतात. आता प्रश्न येतो की एखाद्या शेतकरी बांधवाचं क्षेत्र कमी असेल तर त्यांनी काय करावं. एक साधा आराखडा ते बनवू शकतात की त्यांच्या कमी क्षेत्र असलेल्या जमिनीत शेताच्या चारही बाजूंनी म्हणजे बांधावर सागवान किंवा महोगणीची झाडं लावायची. ही झाडं भविष्यातील सुरक्षित गुंतवणूक समजायची. मध्यभागी पेरू किंवा सीताफळाची किंवा इतर दुसरी फळझाडं लावायची जी दरवर्षी उत्पन्न देणार आहेत. आणि ही दोन्ही झाडं मोठी होईपर्यंत मधल्या जागेत शेवगा, मिरची, आलं, हळद अशी पिकं घेऊन रोजच्या खर्चासाठी पैसा मिळवायचा. परंतु मंडळी, हे यश प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवाव्या लागतील. झाडांसाठी ठिबक सिंचन संच वापरल्यास पाणी वाचतं, झाडांची वाढ चांगली होते.

लागवडीपूर्वी जर माती परीक्षण करून घेतलं असेल तर अत्यंत उत्तम, आणि खत देताना शेणखत किंवा जीवामृत यासारख्या सेंद्रिय खतांचा वापर करायचा. मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडं लावणं म्हणजे आजचं काम आणि उद्याचं सुरक्षित भविष्य. सुरुवातीची काही वर्ष मेहनत घेतली तर पुढं ही झाडं आपल्या शेतीसाठी एक प्रकारची पेन्शन योजना ठरू शकतात.

आत्ताच आपण श्रीमंत करणारी झाडं याविषयी माहितीचा भाग दुसरा ऐकलात. संकलन आणि निवेदन दौलत निपाणीकर यांचं. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत. या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात, या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मॅडम काय सांगाल याबद्दल?
0: दुष्परिणाम फारसे जास्ती नसतात का खूप काळजी घेतली जाते IVF प्रोसेसमध्ये. आणि जेव्हा आपण आधी बोललो होतो एम्ब्रियो ट्रान्सफर करतो तर मिनिमम 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामधनं एक तरी रुजलं तर सिंगल बेबी प्रेग्नन्सी राहते. पण जर ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिले तर थोडासा रिस्क फॅक्टर वाढतं, म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातं. पण ती हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे जशी नॉर्मली प्रेग्नन्सी पण ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिली तर तेच हाय रिस्क फॅक्टर्स असतात. थोडंसं बेडरेस्ट जास्ती लागतं किंवा 5व्या महिन्याला BP येऊ शकतं, डायबिटीज येऊ शकतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होऊ शकते, पाणी लवकर सुटू शकतं. तर हे सेमच रिस्क फॅक्टर्स आहे जे नॉर्मल प्रेग्नन्सी बरोबर असतात. दुसरं जे इंजेक्शन्स दिले जातात तर त्यांचे साईड इफेक्ट्स थोडेसे असे असू शकतात की ते पाणी साचतं बॉडीमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं, तर त्याच्याने हेडेक किंवा ब्लोटिंग किंवा वेट गेन, पण जे ट्रान्झिएंट असतं, टेम्पररी असतं, जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं. पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये जर मॉनिटरिंग नीट केलं नाही तर लंग्स आणि पोटामध्ये पण पाणी साचू शकतो. पण ते बेडरेस्ट किंवा मेडिकेशन्सनी रिव्हर्सिबल असतं. सो हे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात.
2: बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का?
0: IVF मध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं, म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60-70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार. तर रिपीटेड IVF सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5 ते 6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार

0: एम्ब्रियो फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो, म्हणजे ते इंजेक्शन वारंवार घ्यायची गरज पडत नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं.
1: मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का?
0: नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच प्रॉब्लेम्स, सेम प्रॉब्लेम्स आपण ह्या प्रेग्नन्सीमध्ये फेस करतो. सो तसं जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला आपण स्कॅन करतो त्याच पद्धतीने आपण ह्या बेबीजना पण मॉनिटर करतो आणि त्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर त्याच पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये जी आई आहे ती ट्रॅव्हलिंग करू शकते, ती जॉब करू शकते, असं फुल टाईम बेड रेस्ट करण्याची गरज नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते इट इज इक्विवल टू अ नॉर्मल बेबी,
1: म्हणजे त्या दृष्टीनं काहीच काळजी तशी करायची गरज
0: नाही.
1: बरं, जाता जाता एकूण या उपचार पद्धतीविषयी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही?
0: सगळ्यात पहिला ट्रीटमेंट घेताना आपल्याला आय व्ही एफचे फायदे आणि तोटे समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि आय व्ही एफ डिमांडवर नाही होऊ शकत आणि हे फास्ट फॉरवर्ड ट्रीटमेंट नाही. दुसरं, आय व्ही एफ केलं तर मूल आपल्याला मिळणार असं ह्याची 100% गॅरंटी नसते. तर पहिला तुम्ही स्टेप वाईज ट्रीटमेंट करा. पहिला तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही ऍडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये पहिला आय यू आय ट्राय करा आणि मग ते फेल झालं तरच तुम्ही आय व्ही एफ कडे वळा. म्हणून ही प्लॅन्ड प्रोसिजर आहे.
1: मॅडम, आज इथे आपण आलात आणि आय व्ही एफ उपचार पद्धती नेमकी कशी आहे, त्यासाठी काय काळजी घेता येते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय, या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आय व्ही एफ समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
2: श्रोतेहो नमस्कार. धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी आपण विराज आठले यांच्याकडून जाणून घेतोय. सर, आज सांगा की धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल?
3: धनेश पक्ष्याच्या या संवर्धनात आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो. सध्याचा जो पावसाळी सीझन चालू आहे तर याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी ही झाडं लावत असतो. आपल्यापैकी जर का कोणाला आपण इच्छुक असाल तर आमच्या नर्सरीला जरूर भेट द्या. आमची नर्सरी कोसुम देवरुख येथे आहे आणि इथे असलेली रोपं ही आम्ही मोफत लोकांना लावायला देतो. फक्त आम्हाला त्याच्यामधून एवढीच अपेक्षा असते की साधारण ही जी नेलेली रोपं आहेत ती त्यांच्या सुरक्षित अधिवासात लावली जावी आणि त्यांचं साधारण 10 ते 20 वर्ष तरी किमान संवर्धन किंवा ज्यांची काही निगा आहे, त्यांना पाणी घालणं असेल, हे लोकांमार्फत केलं जावं आणि त्याच्यातनं मग धनेशासाठी सुरक्षित अधिवास पुढे निर्माण होईल. दुसरं एक ही झाडं लावण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्याच्यामधनं आम्हाला बीजाचा स्रोत आहे तर तोही उपलब्ध होईल आणि याच्यामार्फत मग आपण अजून झाडं तयार करू शकतो. दुसरी आम्ही अजून एक घरटे दत्तक योजना असं एक चालू केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जर का रत्नागिरीचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जवळपास म्हणजे 98% वगैरे क्षेत्र हे सगळं खाजगी मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये शासनाची किंवा वन विभागाची फार कमी जागा आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत. तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा ढोली असलेलं झाड हे दत्तक घेऊ शकता आणि मग त्यातला काही हिस्सा हा त्या जमीन मालकाला देऊन त्याद्वारे त्या झाडाचं संरक्षण केलं जातं.
2: पहिल्या भागामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की याच माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल, तर त्याविषयी सांगा.
3: आजकाल आपण बघतो

0: की पक्षी फोटोग्राफी हा एक पर्यटनाला चालना देणारा आणि सगळीकडे पॉप्युलर होत जाणारा असा एक इको टुरिझमचा पार्ट आहे. आणि याच दृष्टीने आपण रत्नागिरी जिल्ह्याचा हा पर्यटन दूत म्हणून सुद्धा महाधनेश या पक्षाला घोषित केलं आहे. या पक्षाच्या फोटोग्राफीसाठी मुख्यतः जी लोक आहेत ही आपल्याला अरुणाचल किंवा या भागात पूर्वी जाताना दिसायची. महाराष्ट्रामध्ये किंवा रत्नागिरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा तेवढा पॉप्युलर प्रकार नव्हता. परंतु सध्याचे जे माननीय कलेक्टर साहेब आहेत तर त्यांनाही फार या म्हणजे पक्षाविषयी आपुलकी आहे आणि त्यांना जाणीव आहे की रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात जर का संवर्धनाची मोहीम आपल्याला जर का पुढे न्यायची असेल तर कुठेतरी इको टुरिझमचा पार्ट म्हणून हे जे पक्षी निरीक्षण असेल तर हे आलं पाहिजे. आणि त्या माध्यमातूनच आपण धनेश पक्षी संवर्धनाला चालना देण्यासाठी इको टुरिझमच्या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी धनेश या पक्षाची निवड रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून केली आहे.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की धनेश पक्षी हा निसर्गामध्ये किती महत्वाचा आहे आणि त्याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ही माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: आत्ताच आपण पवना काठचा धोंडी या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

आत्ताच आपण भिंगरी या चित्रपटासाठी बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. गायलं होतं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आज सकाळी ठीक 10 वाजता प्रासंगिक या कार्यक्रमात जागतिक हिपेटायटिस दिन, जागतिक निसर्ग संवर्धन दिन, आंतरराष्ट्रीय वाघ दिवस आणि गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं संकलित माहिती, संकलन आणि निवेदन शीतल कुलकर्णी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सकाळी ठीक 10 वाजता प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

शून्य कचरा आपला भारत होईल हसरा, ठेवू परिसर स्वच्छ, वातावरण राहील मस्त, कचरा कुंडीचा वापर करू सुंदर परिसर निर्माण करू। संत गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाना तंत्र।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवं असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळघर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. परीक्षा सुधारणांसंदर्भात सरकारकडून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दलाची स्थापना. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. महाआरोग्य शिबिरातून आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला सुवर्णपदक. स्पर्धेत भारताची आतापर्यंत 4 पदकांची कमाई. आणि नाशिकहून जायकवाडी धरणात विसर्ग सुरू, पाणीसाठा 55%. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांसंदर्भात प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दल स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काल सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी हा कृती दल परीक्षा प्रणाली अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि त्यांच्या शिफारशींच्या आधारे भविष्यातल्या परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक पावलं उचलली जातील असं सांगितलं. यावेळी पंतप्रधान म्हणाले,
1: हम कल पार्लियामेंट के अंदर कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा.
0: सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून केलं. या कार्यक्रमाचा 136वा भाग काल प्रसारित झाला. कारगिल विजय दिनानिमित्त बोलताना त्यांनी कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं सांगत हुतात्म्यांना अभिवादन केलं. भारतीय संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भरतेच्या दिशेनं मोठी झेप घेत असल्याचं सांगताना स्वदेशी युद्धनौका पिनाका लाँग रेंज गाईडेड रॉकेट आणि कुश क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्यांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. कॅच द रेन मोहिमेच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचं कौतुक करत त्यांनी पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्याचं आवाहन केलं. नाशिकमध्ये जलसंधारणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. ते म्हणाले,
2: 4 जुलाई से देशभर में एक विशेष अभियान भी चलाया जा रहा है. इसके तहत बारिश के पानी के संचयन, ग्राउंड वॉटर रिचार्ज, पुराने जल स्रोतों के पुनर्जीवन और वृक्षारोपण को नई गति दी जा रही है. महाराष्ट्र के नासिक में बड़ी मात्रा में पानी सहेजने की क्षमता

0: च्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करत त्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियान उत्साहानं सहभागी होण्याचं आणि आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतीय अंतराळ क्षेत्रातलं ऐतिहासिक यश, क्रीडा क्षेत्रात तसंच विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीयांची उल्लेखनीय कामगिरी, व्होकल फॉर लोकल अभियान, भारतीय संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले विविध उपक्रम, राष्ट्रीय हातमाग दिन आदी मुद्द्यांचाही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केला. 27वा कारगिल विजय दिवस काल साजरा करण्यात आला. 1999 झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य आणि पराक्रम गाजवत पाकिस्तानचा पराभव केला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखमधल्या कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण स्पष्ट असल्याचं सांगत भारत पाकिस्तानमध्ये चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच होईल असा स्पष्ट संदेश त्यांनी पाकिस्तानला दिला. भारत आपली संरक्षण क्षमता आणि आत्मनिर्भरता सातत्यानं मजबूत करत असल्याचं सांगत राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सैनिकांची जबाबदारी नसून 140 कोटी देशबांधवांचं सामूहिक कर्तव्य आहे असं राजनाथ सिंग यांनी नमूद केलं. राज्यात सर्वत्र कारगिल विजय दिवस साजरा करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या कारगिल स्मृती उद्यानात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केलं. या स्मृतीवनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनानं 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हे स्मृतीवन केवळ उद्यान नसून राष्ट्रभक्ती, प्रेरणा आणि शौर्याचं जिवंत स्मारक म्हणून विकसित करण्यात येईल असं सावे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौक, छावणी चौकासह विविध ठिकाणी हुतात्मा सैनिकांना अभिवादन करण्यात आलं. लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीनं जिल्हा क्रीडा संकुल इथल्या हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात आलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. महाआरोग्य शिबिरातून आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूर इथं मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयानं आयोजित महाआरोग्य शिबिरात ते काल बोलत होते. समाज निरोगी रहावा आणि पैशाअभावी कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नमूद केलं. महाआरोग्य शिबिरामागची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे. आज आपण वेगवेगळ्या योजना चालवतो, सरकारचे हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, अनेक धर्मदाय संस्था उत्तम काम करतायत, पण या सगळ्या लोकांना एका ठिकाणी जर आणलं तर त्यातनं समाजातला जो मध्यमवर्गीय आहे, गरीब आहे, शेवटचा व्यक्ती आहे, यांना त्यातनं एक सुविधा मिळते. एका छताखाली सर्व प्रकारच्या इंटरव्हेन्शन्स करता, सर्व प्रकारच्या व्याधींकरता तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी मिळतात आणि म्हणूनच हे महाआरोग्य शिबिर एक प्रकारे लोकांकरता वरदान म्हणूनच या शिबिराने काम केलं.
0: केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या 12 कोटी नागरिकांना युनिव्हर्सल आरोग्य संरक्षण देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत 1200 वरून 2300 आजारांचा समावेश करण्यात आला असून 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यावेळी म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या यादीनुसार धाराशिव जिल्ह्यातल्या 46,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पुढच्या टप्प्यात जवळपास 30,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून जिल्ह्यातल्या 75 ते 80,000 शेतकऱ्यांचं प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज या योजनेतून माफ होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातल्या 1,64,000 शेतकरी ग्राहकांचं 2,800 कोटी रुपयांचं थकीत कृषी पंप वीज बिलही माफ होत असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं सुवर्ण पदक पटकावलं. महिलांच्या 48 किलो वजनी गटात 190 किलो वजन उचलून मीराबाईनं विक्रमी कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो

आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेतले नवीन विक्रम प्रस्थापित केले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल मीराबाईचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारतानं काल 2 रौप्य पदकांची देखील कमाई केली. भारोत्तोलनात पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात ऋषिकांता सिंहनं तर 65 किलो वजनी गटात राजा मुथू पंडी यांची रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 4 पदकं जिंकली आहेत. भारतानं तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत 3 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. काल हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 193 धावांचं लक्ष दिलं. वैभव सूर्यवंशीनं 49 चेंडूत 81 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला झिम्बाब्वेचा संघ 20 षटकात 157 धावांवर सर्वबाद झाला. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मधमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणातही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. दरम्यान मराठवाड्यात आज छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. परीक्षा सुधारणांसंदर्भात सरकारकडून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राप्त कृती दलाची स्थापना आणि महाआरोग्य शिबिरातून आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत.
1: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
2: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन, जबरदस्त.
1: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेव्हिडसन बाईक.
2: अटी लागू.
3: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
4: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
5: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
6: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
5: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
6: संपर्क 83 798 64 555.
7: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
8: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.
9: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
10: हरित क्रांतीचा वसा घेऊन धवल क्रांतीचा विडा उचलून बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 ऐकत रहा घरशिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा News on AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
0: श्रोते हो, आपल्या आवडत्या कार्यक्रमात

0: आपण ऐकूया संगीताची साथ, तबल्यावरचे हात,
1: गायकांचा सुरेल आवाज, अगदीच आपल्या आवडत्या गीत बहार या कार्यक्रमात.
0: ऐकायला विसरू नका दररोज सकाळी ठीक 11:30 वाजता
1: विविध स्वरांनी झुळझुळणाऱ्या कर्णमधुर लहरींवर, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावर.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सगळ्या टीम एकत्र
1: एकत्र येतात जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
2: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
3: आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राचा शेतकरी हा आपल्या राज्याच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी, बदलत्या हवामानाशी आणि बाजारपेठेतील चढ उतारांशी सातत्याने सामना करत तो आपल्या कष्टातून राज्याच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलत असतो. मात्र अनेकदा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं वाढतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि शेती पुन्हा नव्या उमेदीनं उभी करण्यासाठी त्यांना बळ देणं ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. याच भूमिकेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाने शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि 36,500 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझं कमी होण्याबरोबरच त्यांना पुन्हा नव्या जोमाने

0: शेती करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांचा सन्मान, आत्मविश्वास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचा व्यापक प्रयत्न आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण या योजनेची उद्दिष्ट, प्रमुख वैशिष्ट्य, पात्रता, लाभाचं स्वरूप आणि शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील.
1: सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल ह्या योजनेबद्दल?
2: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद, 56 लाख शेतकरी यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना आहे.
1: नक्कीच सर, 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामागे काही?
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी, जलसंधारण, शेती, ग्रामीण विकास आणि स्थानिक न्यायिक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या 3 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून करण्यासाठी शेतकरी हिताची ही योजना त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या लोकभिमुख प्रशासनातून प्रेरणा घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
1: नक्कीच सर, आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव म्हणजे खरोखरच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, आपण काय सांगाल की या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये अशी काय आहेत, काय वेगळेपण आहे?
2: या योजनेतील अनेक वैशिष्ट्ये आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीबद्दल पुनर्गठित व फेर पुनर्गठित कर्जामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच जमीन धारणेची कोणतीही अट यामध्ये नाही. तसेच या 2 लाखापेक्षा अधिक थकबाकीदार कर्जाला OTS सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. या निमित्तानं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचे प्रोत्साहन, पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यास पारदर्शक आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित करण्यात आलेली आहे. सहज, सुलभ आणि या पद्धतीने शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लवकरच लाभ मिळणार आहे.
1: नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे. या योजनेतून कुठल्या कुठल्या प्रकारची कर्ज, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे?
2: या योजनेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
1: बरोबर आहे सर, तुम्ही आता ह्या तारखा सांगितल्यात, मला वाटतं की ह्या तारखा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. या योजनेचा लाभ कोणत्या बँकांच्या कर्जधारी शेतकरी बांधवांना मिळू शकेल?
2: तर या मध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत, खाजगी बँक आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या सर्व संस्थांकडून घेतलेल्या सर्व संस्थांकडून पात्र पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
1: म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बँका ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आशादायी गोष्ट आहे की या प्रकारामधल्या बँकांमध्ये जर त्यांचं खातं असेल तर आपल्याला कर्जमुक्तीचा लाभ आहे तो मिळू शकेल. सर, तुम्ही मगाशी OTS चा उल्लेख केलात, एक वेळ समझोता, तर ह्या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो?
2: ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी 2 लाखावरील स्वतःचा हिस्सा 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर शासन त्याच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. 2 लाखापर्यंतची रक्कम जमा करणारे त्यामुळे पूर्वीच्या पात्र शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळेल.
1: सर, काही शेतकरी बांधव आहेत ते नियमितपणे कर्जफेड करत असतात, प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना

0: यासाठी काही विशेष योजना आहे का, त्यांना काही विशेष लाभ मिळतील का?
1: यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सन्मान व्हावा यासाठी शासनाने 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आहे.
0: नक्कीच सर. आणि म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन मिळेल की जे नियमितपणे कर्जफेड करतायत, बँकांना पैसे परत करतायत अशा शेतकऱ्यांना. सर एक मुद्दा असाही येतो की अॅग्री स्टॅक मध्ये आमचं नाव नाहीये असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं, तर जर नाव नसेल तर काय होतं किंवा काय व्यवस्था आहे त्यांच्यासाठी?
1: तर कोणत्याही पात्र शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी केवळ अॅग्रीटॅक मध्ये नाव नसल्यामुळे लाभापासून वंचित राहणार नाही. आवश्यक पडताळणी करून त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यांनाही लाभ दिला जाईल.
0: आपण बघतो सर की हे आता सगळं ऑनलाईनचं युग आहे, डिजिटल युग आहे
1: जी,
0: आणि अगदी गावखेड्यापर्यंत डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे, तर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यावी का, याबद्दल आपण काय सांगाल?
1: हो, यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्याशी आधार संलग्न करून आणि शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. या कर्जमुक्ती योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागणार नाही.
0: सर लाभार्थ्यांच्या यादीबाबत काही हरकत असेल, काही शंका असेल तर मग काय करायचं?
1: तर त्याच्यासाठी पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्यांची यादी हे आपण ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, सोसायटी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रसिद्ध केलेली जाणार आहेत. कोणालाही हरकत असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणीनंतर योग्य दुरुस्ती करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल.
0: या योजनेत काही घटकांना अपात्र ठरवण्यात येत आहे का आणि काय कारण आहे त्यामागचं?
1: या योजनेचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. त्यामुळे विद्यमान माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शासनातील उच्च वेतनधारक अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे जास्त लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा घटकांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे.
0: बरोबर आहे.
1: आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन नव्हे तर गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ व्हावा या योजनेचे वैशिष्ट्य आपले आहे.
0: सर अनेक योजना असतात, आताच तुम्ही 2017 पण उल्लेख केलात, तर ही योजना आहे आताची 2026, तर ही योजना इतर कर्जमुक्ती योजनांपेक्षा वेगळी कशी आहे, काय वैशिष्ट्य आहे?
1: त्याच्यापूर्वी ओटीएस केलं तर कर्ज वाटप होत नव्हतं.
0: अच्छा.
1: तर यावेळेस आपण शासनाने सगळ्या बँकाला, राष्ट्रीयकृत बँकाला तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत की ज्याचं ओटीएस केलंय त्या लोकाला कर्ज पुन्हा तेवढं वाटप करायचं. आता भरलो आपण तर पूर्वी वाटप करत नव्हते.
0: बरं.
1: ही केवळ कर्ज मुक्ती योजना नाही, यात आर्थिक शिस्त, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, जे ओटीएस म्हणतो, पुनर्गठित म्हणतो, जमीन धारणेची आट नसणे, डिजिटल अंमलबजावणी आणि तक्रार निवारण यंत्रणा अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी याच्यामध्ये आहेत.
2: सर आजच्या दिलखुलास कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची भूमिका, उद्दिष्ट, पात्रता आणि महत्वपूर्ण वैशिष्ट्यांविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, लाभ मिळवण्यासाठी आवश्यक बाबी, शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी तसंच इतर महत्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी स्वरबद्ध केलेली काही गीतं.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
1: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

आत्ताच आपण स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील चंद्रशेखर सानेकर यांचं गीत ऐकलत. संगीत होतं अजय अतुल यांचं. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आत्ताच आपण लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकलं. चित्रपट दो कलिया. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मिलन या चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गायलं आहे मुकेश यांनी.

या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घर शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कांदा बीज उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट गौर तालुका कळंब येथील अनुभवी शेतकरी कैलास केसरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घर शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आणि 8:40 डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 8:30:17 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी, सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांबाबत एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील या कार्यगटात भारतीय गुप्तचर संस्था अर्थात IB माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आणि IIT चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी यांचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या माजी सचिव अनिता करवाल आणि पुरवठा साखळी तज्ज्ञ अमृतलाल मीणा हे देखील या कार्यगटाचा भाग असतील. पंतप्रधानांनी काल एका दृकश्राव्य संदेशातून ही माहिती दिली. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
3: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
2: लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत. या विधेयकात पेपरफुटी तसंच परीक्षेतील गैरप्रकारांच्या प्रकरणांसंदर्भात समर्पित न्यायिक यंत्रणा स्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी तसंच दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासह 7 महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला. येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर

जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं. लडाखमधील द्रास इथे 27व्या कारगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. काल देशभरात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. 1999 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणनं काल सलग दुसऱ्या दिवशी परस्परांच्या ठिकाणांवरील हल्ले थांबवल्यानं पुन्हा तात्पुरती युद्धबंदी लागू करण्याबाबत नव्यानं वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून लष्करी तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत माईक वॉल्ज यांनी ओमान, इराणसह अन्य संबंधितांशी सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं नमूद करत अध्यक्ष ट्रम्प त्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याची संधी देत असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा अमेरिकेकडील साठा संपत असल्याची व्यक्त करण्यात येत असलेली शक्यता वॉल्ज यांनी फेटाळली. फ्रान्स आणि स्पेनलगतच्या जंगलात लागलेल्या प्रचंड वणव्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फ्रान्समधील बोर्डो या ऐतिहासिक शहराला या आगीचा सर्वाधिक फटका बसला असून हा वणवा शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यावरील कॅप फेरेट द्वीपकल्प उद्ध्वस्त झाला आहे. अग्निशमन आणि इतर बचाव दलं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉ कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे असं बिर्ला यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं तर राजा मुथुपंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी 1 रौप्य पदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदक तालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथे काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 157 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर

अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि साताराघाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक शीर्षक कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे.
2: सगळं लक्षात आहे ना अब्दुल?
3: होय शमशुद्दीन दादा, अगदी सर्वच्या सर्व लक्षात आहे माझ्या. आता सध्या जगात दुसरं महायुद्ध सुरू आहे आणि त्यात आपला भारतही सामील झालेला आहे. त्याच्यामुळे देशात आणीबाणी पुकारली असून रोज सकाळी पंबनहून येणारी जी रेल्वेगाडी आहे ना, ती रामेश्वरमला गेल्या 2 दिवसापासून थांबेनाशी झाली आहे.
2: बरोबर, आणि म्हणूनच चालत्या ट्रेन मधून पेपरचे गट्टे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात आहे.
3: आणि तेच पेपरचे गट्टे मला गोळा करायचे आहे.
2: नीट करशील ना सगळं अब्दुल?
3: तू चिंता नको करू रे दादा, मी तुला बोलायला संधी देणारच नाही बघ.
1: श्रोते हो, कल्पना करा, रामेश्वरम सारख्या छोट्याशा खेडेगावातल्या एका मुलाची जो भल्या सकाळी उठून वर्तमानपत्र विकायचा. ही गोष्ट आहे एका अशा स्वप्न पाहणाऱ्या मुलाची जो अवकाशातल्या ताऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचला. संपूर्ण विश्व त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम या नावानं संबोधतं.

0: वर्षाच्या वयाचा अब्दुल, ज्याने रामेश्वरम मधील शंख शिंपल्यांनी नक्षी चितारलेल्या वाळूतून सिगल पक्षाची अवलोकन करत उंच आकाशी उडण्याचं मोठं स्वप्न बाळगलं. किशोर वैन अब्दुल, ज्याच्या शिक्षणासाठी बहीण जोहरानं स्वतःचे दागिने देखील गहाण ठेवले. दारिद्र्याच्या त्या क्षणी आकाशात विहार करण्याचं दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं मोठं स्वप्न. एक असे राष्ट्रपती ज्यांनी संपूर्ण भारताला उद्याचं स्वप्न पाहायला शिकवलं आणि हिम्मत दिली.
1: आय विल, रिपीट विथ मी, आय विल फ्लाय अँड फ्लाय. आय एम बोर्न, आय एम बोर्न विथ पोटेन्शियल. आय एम बोर्न विथ गुडनेस, गुड अँड ट्रस्ट. आय एम बोर्न विथ आयडियाज अँड ड्रीम्स. आय एम बोर्न विथ ग्रेटनेस. I am born with confidence. I am not meant for crawling. I have wings. I will fly. I fly.
0: एक असे वैज्ञानिक ज्यांच्या क्षेपणास्त्र विकसनानं स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक स्वयंपूर्णतेचं ध्येय साकार झालं. पण या बुद्धिमान आणि सर्जनशील वैज्ञानिकाजवळ

0: एक असं संवेदनशील मन देखील होतं ज्यात सृजनात्मक काव्य प्रतिभा ठाई ठाई विलसत होती.
1: द सीन वॉज इनडीड रेअर सेलिब्रेशन ऑफ हेवनली बॉडीज अँड रोजेस ऑफ अर्थ. आय लुक्ड अबाउट अँड रोजेस ऑफ माय गार्डन. आय लुक्ड अबाउट सॉ द मिल्की वे. आय लुक्ड अराउंड द गार्डन. Roses, roses, and roses. This unique festival of light and beauty in my garden first time. My garden smiles. Then the sweet music engulfed the scene all around. Emanating from garden, it was the celebration of flowers and heavenly bodies in honor of visit of poetic soul of our galaxy Milky Way. Yushi, a universal friend of creative mind, crossed many seas to be with us. Welcome, my friend, from shining heavenly bodies, beautiful roses, and divine music. My garden smiles.
0: 28 March 2007 roji, World Academy of Arts and Culture आणि World Congress of Poets चे संरक्षक कवी युशी यांच्याकडून क्रेन समिट सुप्रीम ऑनर क्राउन मेडालियन स्वीकारल्याच्या निमित्तानं डॉक्टर कलाम यांनी माय गार्डन स्माइल्स ही कविता लिहिली होती. युशी हे तैवानचे तामिळ कवी आणि विद्वान आहेत ज्यांनी तिरुक्करल आणि सुब्रमण्यम भारती तसंच कवी भारतीदासन यांच्या कवितांचा मॅन्डरिन भाषेमध्ये अनुवाद केला आहे. ते तैवानमधील तमिळ संगमचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. माय गार्डन स्माइल्स या कवितेतून डॉक्टर अब्दुल कलाम यांची अत्युच्च कोटीची सौंदर्य अभिरुची निष्पन्न होते. लोकांचे राष्ट्रपती असं बिरुद मिळवणारे डॉक्टर कलाम युवकांना भारताला एका विकसित राष्ट्रात परावर्तित करण्यासाठी ज्ञानाचा दिवा अंतःकरणात सतत टेवत ठेवण्याचं आवाहन करतात. ते आपल्या सॉंग ऑफ युथ या कवितेत.
1: As a young citizen of India, armed with technology, knowledge, and love for my nation, I realize a small aim is a crime. If we work and sweat for the great vision with ignited minds, the transformation leading to the birth of vibrant, developed India will happen.
0: Ayushya manje phoenix pakshi, jo rakhetun punha ubha rahu shakto. आव्हानात्मक परिस्थितीतही तो भविष्याची नवी वाट दाखवतो. दुसऱ्या महायुद्धातील रशियन हुतात्मा सैनिकांची राख जिथे ठेवली आहे अशा मॉस्को मधील टॉम्ब ऑफ अननोन सोल्जर या ठिकाणाला भेट दिल्यानंतर डॉक्टर कलाम यांनी फिनिक्स ऑफ लाईफ ही कविता लिहिली होती. महान भारताचे नेतृत्व साकारताना आपल्या सहकाऱ्यांना सत्य आणि न्यायाची आण देत कर्तव्य तत्परतेचा संदेश देणारी त्यांची Where are we? Hi Kavita.
1: Where are we now? Dear friends, in the Mahasabha that shapes as a history, the call of heartbeat of Indian people, people ask us, oh the sculptors of Mother India, lead us unto light and reach our lives. Your writer's toil is your guiding light. If you work hard, We all can prosper.
0: बालपणापासून या थोर वैज्ञानिकाच्या अंगी भिनलेली धर्मनिरपेक्षता त्यांच्या कवितेत सुद्धा झळकते. एका कवितेत ते म्हणतात,
1: राखी पौर्णिमेच्या दिवशी हृदयात थोरवी आणि कृतीत सदाचार अशी नीतिमान घरेच करतात एका सुंदर राष्ट्राची निर्मिती.
0: शीख संप्रदायातील प्रकाश उत्सव असो, रक्षाबंधन असो, ग्रामीण विकास असो, तामिळनाडूतील कुंभकोणम येथील भीषण दुर्घटनेतील दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धासुमन असो किंवा छत्तीसगड या राज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि कार्यकर्तृत्व वर्णिणारी त्यांची कविता असो, निसर्गाच्या विविध रूपांचं वर्णन करतानाच मानवी जीवनाचं तत्वज्ञान सांगणं हे त्यांच्या कवितेचं ठळक वैशिष्ट्य होय. रामदेव बाबा युनिव्हर्सिटी नागपूरचे प्राध्यापक वर्ष 2023 साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त डॉक्टर विनोद असुदानी कलामांच्या कवितेचं रसग्रहण करताना म्हणतात,

0: त्यांच्या काव्यात पर्यावरणाप्रती प्रेम दिसून येतं. फुलं, फळं, नद्या, समुद्र, आकाश, तारे, ग्रह यांच्याशी त्यांना अगदी आपुलकी होती आणि ते आपल्या कवितेत ॲस्ट्रॉनॉमिकल सत्य सुद्धा सांगत होते. मिल्की वे अशा प्रकारचे शब्द त्यांच्या कवितेत आपल्याला आढळून येतात. दुसरा पैलू असा आहे की त्यांची कविता एक सॉन्ग ऑफ यूथ, युवकांना ते प्रेरित करताना दिसतात. आपल्या काव्यातून ते युवकांमध्ये एक ऊर्जा देतात आणि त्यांना रचनात्मक कार्याकडे वळवण्याच्या अब्दुल कलाम साहेबांची कविता आपल्याला मार्ग दाखवते. तिसरी गोष्ट मी जे सांगू इच्छितो, त्यांच्या कवितेत देशप्रेम तुम्हाला अगदी एक उच्च कोटीचा देशप्रेम तुम्हाला दिसून येतो. आणि ही एक अगदी महत्वपूर्ण गोष्ट आहे की अब्दुल कलाम हे माणुसकीसाठी जगले आणि त्यांच्या कवितेतून सुद्धा माणुसकीसाठी प्रेम आपल्याला दिसून येतो. जाती, धर्म, वंश याच्या पुढे जाऊन ते आपल्याला माणुसकीचा संदेश देतात. एका हृदयाला दुसऱ्या हृदयाला शी कसं जोडता येईल आपल्याला प्रेमाच्या माध्यमातून, स्नेहाच्या माध्यमातून, आपुलकीच्या माध्यमातून, मित्रतेच्या माध्यमातून याचा संदेश देणाऱ्या त्यांच्या कविता आहे. आणि भाषेच्या दृष्टीने अतिशय म्हणजे सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे, तर एकाला साधारण व्यक्तीला ज्याला साहित्याचं ज्ञान नसेल त्यांना सुद्धा डॉक्टर कलाम यांच्या कविता अगदी म्हणजे चांगल्या वाटतील आणि ग्राह्य वाटतील असं मला वाटतं.
1: परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात भारत माता ही केवळ एक भूमी नसून ती साक्षात वंदनीय जननी आहे. सात समुद्रापार राहूनही त्यांची नाळ आपल्या संस्कृतीशी आणि मातीशी जोडलेली असते. या मातृभूमीच्या चरणी प्रवासी भारतीयांची श्रद्धांजली डॉक्टर कलाम याप्रमाणे व्यक्त करतात.
2: ओ माँ, मेरी भारत माँ, तुम जन्मदात्री, तुम पोषक हमारी, दिया मिशन दूर जाने का और दिया एक शाश्वत संदेश.
3: ओ मेरी संतान, मेरे प्यारो, जाओ कहीं भी तुम अगर, करो कोई भी काम मगर, याद रखना तुम सदा वचन मेरे बहुमूल्य तीन. कठिन समय में भी सत्य का साथ देना, मेहनत करना और खूब पसीना बहाना, ज्ञान और यश कमाना, ज्ञान और यश कमाना, जिस भी धरा पर रहो समृद्ध उसे बनाना.
1: एकदा डॉक्टर कलाम आणि त्यांचे मित्र प्राध्यापक विद्यासागर यांनी हैदराबाद ते दिल्ली दरम्यान एकत्र विमान प्रवास केला. त्यांचे विमान दुधाळ पांढऱ्या ढगांनी वेढलेल्या आकाशातून उडत होतं. त्या भव्य दृश्यानं दोघंही स्तिमित झाले. त्यानंतर जेव्हा ते आशियाड विलेज कॉम्प्लेक्समध्ये फिरत होते तेव्हा नागफणीच्या झाडांच्या फांद्या आणि फुलांच्या थरांनी त्यांच्या अंतर्मनाला एका दिव्य अनुभवानं चिंब भिजवलं. याच अनुभवानं त्यांना लाईफ ट्री ही कविता लिहिण्याची प्रेरणा दिली. मानवी जीवनाचं गमक जेव्हा डॉक्टर कलाम जगतनियंत्या निर्मिकाला विचारतात तेव्हा एक दिव्य अंतर्वाणी प्रगट होते, ती या कवितेतून.
4: फुले उमलतात, सौंदर्य पसरवतात, सुगंध दरवळतात आणि मध देतात. जीवनाच्या पूर्वसंध्येला फुले शांतपणे पृथ्वीवर पडतात कारण ती तिचीच आहेत. हे माझ्या निर्मिती, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. तू जन्मला आहेस देण्याचे जीवन जग आणि मानवी जीवनाला जोड. तुझे ध्येय जीवन वृक्ष आहे. माझ्या निर्मिती, तुला माझे अनेक आशीर्वाद.
1: कितीही संकट आली तरी मानवानं कधीही हार मानू नये, नवनवीन क्षितिज शोधावीत हा विचार त्यांच्या कवितेतून सातत्यानं पुढे येतो. त्यांची कविता केवळ बाह्य सौंदर्याचं वर्णन करत नाही तर मानवी मनाच्या गाभ्याला स्पर्श करते. त्यांच्या कवितांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तत्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. निसर्गातील फुलं, चंद्र, तारे, आकाश यासारख्या प्रतीकांचा वापर करून त्यांनी मानवी जीवन आणि आंतरिक ऊर्जा यांचं वर्णन केलं आहे. उदात्त ध्येयाची जोपासना

0: रचना करत मानवी मूल्याला वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या त्यांच्या कविता उत्तम जीवनाच्या जणू पथदर्शकच आहेत.
1: Creativity is born out of learning. That is, learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great. Starting point, learn. So learning ends with knowledge. The higher the learning, the higher the creativity, and the higher the knowledge and nation benefits.
0: विज्ञान, अध्यात्म आणि साहित्य असा त्रिवेणी संगम असणाऱ्या डॉक्टर अब्दुल कलामांना आमचा मानाचा सलाम.

असलेल्या अग्निपंख या पुस्तकातील ओळी प्रकर्षानं सांगाव्याशा वाटत आहेत. प्रत्येक भारतीयाच्या अंतरात वसत असलेल्या अग्निबिंदूला पंख लाभावे आणि या महान देशाचे भवितव्य उजळून निघावे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कवी मनाला त्यांच्यासारख्या काव्यप्रतिभेचा परिस्पर्श लाभावा आणि नवोन्मेषाच्या काव्यतुषारांनी बुद्धी आणि मन पुलकित व्हावे हीच सदिच्छा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. शीर्षक होतं कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. निवेदन होतं पूर्वा कुलकर्णी आणि समर बोबडे यांचं. सहभाग होता सतीश रेवे आणि अतुल साखरकर यांचा. तर लेखिका आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. सकाळचे 10 वाजत आहेत.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
2: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या

0: ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीई चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त, व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.
2: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्रीव सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
3: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्रीव सौ लोखंड गल्ली बार्शी.
4: पूज्य पिता श्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
5: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
4: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधी जवळ दीपोत्सव.
5: रात्री 9 वाजता हबप ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल.
4: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
5: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे.
4: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा.
6: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 एसयूव्ही ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
7: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
6: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
7: अटी लागू.
8: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स नांदेड रोड कोळपा लातूर आणि सोलापूर धुळे हायवे MIDC धाराशिव.
9: प्रसारित करत आहोत प्रासंगिक हा माहिती घटना घडामोडी यावर आधारित कार्यक्रम. श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक हिपेटायटिस दिन, जागतिक निसर्ग संवर्धन दिन, आंतरराष्ट्रीय वाघ दिवस आणि गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं संकलित माहिती. संकलन आणि निवेदन शीतल कुलकर्णी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार.
10: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो धाराशिव आकाशवाणीवरून प्रसारित होणारा प्रासंगिक हा कार्यक्रम आणि आजच्या प्रासंगिक मध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी शीतल कुलकर्णी. आपण रोज सकाळी उठतो, आपल्या कामाला लागतो, कुटुंबाची काळजी घेतो, भविष्याची स्वप्न सुद्धा पाहतो, पण या सगळ्या मागे आपल्या शरीरामध्ये असणारा एक अवयव न थकता न थांबता आपल्यासाठी अखंडपणे काम करत असतो आणि तो म्हणजे यकृत, ज्याला लिव्हर असं म्हटलं जातं. आपण जे अन्न खातो ते पचवण्यापासून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यापर्यंत, औषधांचं योग्य प्रकारे विघटन करण्यापासून ते शरीराला ऊर्जा देण्यापर्यंत अनेक महत्वाची कामं हे लिव्हर करत असतं. पण श्रोतेहो कल्पना करा, जर हाच महत्वाचा अवयव एखाद्या संसर्गामुळं हळूहळू निकामी होऊ लागला आणि आपल्याला त्याची जाणीवही झाली नाही, तर काय होईल? आणि हीच परिस्थिती निर्माण करणारा आजार म्हणजे हिपेटायटिस. म्हणूनच या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी लवकर निदान आणि योग्य उपचारांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपेटायटिस दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. तो दिवस म्हणजे उद्या असणारा 28 जुलै. या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ बारूक ब्लमगर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांनी हिपेटायटिस बी विषाणूचा शोध लावला आणि त्यावरील लस सुद्धा विकसित करण्यामागं महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या संशोधनामुळं लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत. श्रोते हो, हिपेटायटिस म्हणजे आपल्या यकृताला आलेली सूज. ही सूज मात्र अनेक कारणांनी येऊ शकते आणि त्यातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे अनेकांना वर्षानुवर्ष या आजाराची कोणतीही लक्षणं सुद्धा जाणवत नाहीत. बाहेरून व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसतो पण आतून मात्र त्यांच्या लिव्हरचं नुकसान होत असतं. म्हणूनच हिपेटायटिसला अनेकदा सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. आता आपल्याला प्रश्न पडतो, या आजाराची लक्षणं कोणती असतील बरं? तर ती लक्षणं अशी मानली जातात, सतत थकवा जाणवणं, भूक कमी लागणं, मळमळ होणं, उलट्या, ताप, डोळे किंवा त्वचा

का पिवळी पडणं, गडद रंगाची लघवी, पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होणं अशी काही लक्षणं या आजाराच्या बाबतीत मानली जातात. मात्र काही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळे वेळेवर तपासणी हाच सर्वात सुरक्षित मार्ग समजला जातो. या आजाराबाबत एक आनंदाची गोष्ट म्हणजे हिपेटायटिस पासून मोठ्या प्रमाणावर बचाव करता येतो. हिपेटायटिस बी ची प्रभावी लस

हिपेटायटिस बी ची प्रभावी लस सुद्धा उपलब्ध आहे. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत आवश्यकतेनुसार लसीकरण करून घेणं हे मात्र महत्वाचं असतं. याशिवाय नेहमी स्वच्छ पाणी पिणं, स्वच्छ अन्न खाणं, इंजेक्शनसाठी निर्जंतुक सुई वापरणं, रक्त चढवताना तपासलेलंच रक्त स्वीकारणं, रेझर किंवा टूथब्रश सारख्या वैयक्तिक वस्तू इतरांसोबत न वापरणं आणि नियमित आरोग्य तपासणी करून घेणं, या साध्या साध्या सवयी आपल्याला या आजारापासून दूर ठेवू शकतात. आज विज्ञानानं मोठी प्रगती केली आहे. अनेक प्रकारच्या हिपेटायटिसवर प्रभावी उपचार सुद्धा उपलब्ध आहेत, पण त्यासाठी गरज आहे ती योग्य वेळी निदान होण्याची. आजार लपवण्यापेक्षा त्यावर उपचार करणं अधिक महत्वाचं असतं. उद्या असणाऱ्या या जागतिक हिपेटायटिस दिनाच्या निमित्तानं आपण एक संकल्प करूया. मी माझ्या आरोग्याची काळजी घेईन, वेळेवर तपासणी करून घेईन, लसीकरण करीन आणि माझ्या कुटुंबालाही हिपेटायटिसविषयी जागरूक करीन. कारण श्रोते हो, निरोगी लिव्हर म्हणजे निरोगी शरीर, निरोगी शरीर म्हणजे आनंदी जीवन आणि जागरूक नागरिक म्हणजे निरोगी समाज.

तापमानातील बदल यामुळे आज निसर्ग गंभीर संकटात सापडला आहे. पण ही केवळ पर्यावरणाची समस्या आहे का? तर ही समस्या नक्कीच फक्त पर्यावरणाची नाही, ही समस्या म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणावे लागेल. याच जाणीवेतून दरवर्षी 28 जुलै म्हणजे उद्याचा दिवस निसर्ग संवर्धन दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. निसर्गाचं संरक्षण करणं आणि प्रत्येक नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण करणं. श्रोतहो, निसर्गाचं संवर्धन ही केवळ सरकारची किंवा पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती जबाबदारी प्रत्येकाची आहे. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना आपण आपल्या अगदी लहान लहान कृतीमधून मोठा बदल घडवू शकतो. मग यामध्ये एक झाड लावणं, त्याची काळजी घेणं, प्लॅस्टिकचा वापर कमी करणं, पाण्याची बचत करणं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, विजेची बचत करणं आणि जैवविविधतेचे संरक्षण करणं या छोट्या वाटणाऱ्या पण भविष्यासाठी मोठ्या गोष्टी असणाऱ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी मोठी गुंतवणूक ठरू शकतात. आज आपण अनेक झाडं तोडतो आहोत, पण उद्या आपली मुलं सावली शोधतील. आज आपण पाणी वाया घालवतो आहोत, पण उद्या पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य ठरेल. आज आपण याच निसर्गाकडे दुर्लक्ष करतो आहोत, पण उद्या मात्र हाच निसर्ग आपल्याकडे पाठ फिरवेल. म्हणूनच की काय आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला देवतुल्य मानलं गेलं आहे. वृक्षपूजन, नदीपूजन, तुळशीची पूजा, वटपौर्णिमा, नागपंचमी यासारख्या परंपरा आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवतात. आपल्या पूर्वजांनी दिलेली ही शिकवण आज अधिक महत्वाची ठरते आहे. श्रोतहो, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं की पृथ्वी पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळालेली नाही, तर ती आपल्याला त्यांच्याकडून काही दिवसासाठी उसनी मिळालेली आहे. ती अधिक सुंदर, अधिक हिरवी आणि अधिक सुरक्षित करून परत पुढच्या पिढीला देण्याची जबाबदारी ही मात्र आपलीच आहे. तर श्रोतेहो, उद्या होणाऱ्या निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आपण एक निश्चय करूया. दरवर्षी किमान एक झाड लावीन, त्याचं संगोपन करीन, पाण्याची बचत करीन, प्लास्टिकचा वापर कमी करीन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवीन. कारण श्रोतेहो, निसर्ग वाचेल तरच भविष्य वाचेल, झाडे जगली तरच माणूस जगेल आणि पर्यावरण समृद्ध असेल तरच आपलं जीवन आनंदी असेल.

श्रोतहो, सकाळी उठल्यावर आपण सर्वप्रथम घराचं दार उघडतो, बरोबर ना? मग खिडकी उघडतो आणि मग आपल्याला खिडकीतून येणारा थंडगार वाऱ्याचा सुखद अनुभव येतो. त्याचबरोबर आपल्याला पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, हिरव्यागार झाडांवर पडलेली सूर्यकिरणांची सोनेरी उधळण आणि पावसानं धुऊन निघालेल्या मातीचा दरवळणारा सुगंध, या सगळ्या गोष्टी आपल्याला रोज आनंद देत असतात. एवढं सगळं निसर्ग आपल्यासाठी करतो, पण आपण निसर्गासाठी काय बरं करतो? खरं तर हा निसर्ग आपल्याकडे काहीच मागत नाही. आपण न मागता तो आपल्याला सर्व काही देतो. श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतो, पिण्यासाठी पाणी देतो, खाण्यासाठी अन्न, औषधी वनस्पती, सावली देणारी झाडं, नद्या, पर्वत, समुद्र, पशुपक्षी. खरं तर निसर्गानं आपल्याला काय काय दिलंय याची लिस्ट जर केली तर ती भली मोठी होईल. हे सर्व निसर्गानं आपल्यासाठी दिलेलं अमूल्य वरदान आहे. पण आता मात्र प्रदूषण वाढतंय, जंगलतोड होतीये, प्लास्टिकचा वापर सुद्धा वाढतो आहे, नद्याचं प्रदूषण,

श्रोतः कल्पना करा, जर जंगलाचा राजा वाघ आपल्याशी बोलू लागला तर तो काय म्हणेल बरं? कदाचित तो म्हणेल, माणसा, मी तुझ्या शहरात कधीच आलो नव्हतो. मी माझ्या जंगलात आनंदानं राहत होतो, पण तू माझं जंगल तोडलंस. तू माझ्या जंगलावरच घर बांधायला लागलास, माझी शिकार करायला लागलास, आणि आज माझ्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. खरं तर श्रोते हो, ही केवळ कल्पना नाही तर आजच्या वास्तवाचं चित्र आहे. वाघ हा फक्त एक सुंदर किंवा ताकदवान प्राणी नाही, तर तो आहे संपूर्ण जंगलाच्या आरोग्याचा आरसा. ज्या जंगलात वाघ सुरक्षित असतो ते जंगलही सुरक्षित असतं, आणि जिथं जंगल सुरक्षित असतं तिथं नद्या, झरे, पक्षी, वनस्पती आणि अखेर माणूसही सुरक्षित असतो. म्हणूनच दरवर्षी 29 जुलै हा दिवस जागतिक वाघ दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश वाघ वाचवणं, त्याचबरोबर संपूर्ण निसर्ग साखळीचं संरक्षण करण्याची जाणीव प्रत्येकामध्ये निर्माण करणं. थोड्याफार अंशी लुप्त होत असणारा हा वाघ अन्न साखळीच्या सर्वोच्च स्तरावर असतो. हाच वाघ जंगलातील इतर प्राण्यांची संख्या संतुलित ठेवत असतो, त्यामुळे जंगल निरोगी राहतं. जंगल निरोगी असेल तर नद्या जिवंत राहतात, पाऊस टिकून राहतो, हवामान संतुलित राहतं आणि शेवटी माणसाचं जीवनही सुरक्षित राहतं. म्हणूनच तज्ज्ञ नेहमी म्हणतात, वाघ वाचवायचं असेल तर जंगल वाचवा, आणि जंगल वाचवायचं असेल तर माणसानं आपली वृत्ती बदलली पाहिजे. श्रोतेह, भारताला वाघांची भूमी म्हणून ओळखलं जातं. आपल्या देशात जगातील सर्वाधिक वाघ आहेत. ही केवळ आकडेवारी नाही तर आपल्या निसर्ग संपत्तीचं प्रतीक आहे. सरकार, वनविभाग आणि अनेक स्वयंसेवी संस्था वाघांच्या संरक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करतायत, पण त्यांचं हे काम आपल्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपण जंगलात कचरा टाकणार नाही, वन्यजीवांना त्रास देणार नाही, पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करू. इतकं जरी केलं तरी आपण या मोहिमेचा भाग बनू शकतो. श्रोतेहो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया, वाघाला जंगलाची गरज आहे, जंगलाला निसर्गाची गरज आहे, आणि माणसाला या तिन्हीची गरज आहे. म्हणूनच श्रोतेहो, जंगलात हा वाघ असणं ही निसर्गाची शान आहे, आणि वाघांना जपणं ही माणुसकीची ओळख आहे.

श्रोत हो, आजच्या प्रासंगिक मध्ये मी एक तुम्हाला प्रसंग सांगते. एका शिल्पकारासमोर दगडाचा एक मोठा खडक ठेवला होता. अनेक दिवस तो त्या दगडावर छन्नी आणि हातोड्यानं घाव घालत होता. ते पाहून एका माणसानं विचारलं, इतके घाव घालूनही हा दगड तुटत नाही, मग एवढी मेहनत कशाला बरं करतोस? शिल्पकार हसला आणि म्हणाला, मी दगड फोडत नाही, मी त्यामध्ये दडलेली सुंदर मूर्ती घडवत आहे. श्रोते हो, अगदी असंच काम आपल्या आयुष्यात गुरु करत असतात. ते आपल्याला घडवतात, चुका दाखवतात, कधी रागवतात, कधी समजावतात, तर कधी आपल्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवतात. आज आपण जे काही आहोत त्यामागे कोणत्या ना कोणत्या गुरुचा हात दडलेला आहे. म्हणूनच गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे. आणि याच स्थानाची पूजा करण्यासाठी आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. महर्षी व्यासांनी वेदांचं विभाजन केलं, महाभारताची निर्मिती केली आणि एकूणच भारतीय ज्ञानपरंपरेला दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांना आदिगुरु मानलं जातं. म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. तर श्रोतेहो, ही गुरु पौर्णिमा आपण साजरी करतो आहोत येत्या 29 तारखेला. गुरु म्हणजे केवळ वर्गात धडा शिकवणारे शिक्षक नाही, जीवनातील प्रत्येक अनुभव आपला गुरु असतो. अपयश आपल्याला संयम शिकवतं, यश आपल्याला नम्रता शिकवते, आई आपल्याला प्रेम शिकवते, वडील जबाबदारी शिकवतात, शिक्षक ज्ञान देतात आणि समाज आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतो. आपल्या आयुष्यात आलेला प्रत्येक चांगला माणूस, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक संघर्ष हा कुठल्या ना कुठल्या रूपात आपला गुरुच असतो. श्रोते हो, आजच्या युगात माहिती मिळवणं खूप सोपं झालंय. मोबाईलवर एका क्लिकमध्ये एका क्षणात हजारो उत्तरं आपल्याला मिळतात. पण योग्य प्रश्न कसा विचारायचा, योग्य मार्ग कसा निवडायचा आणि माणूस म्हणून कसं जगायचं हे कोणतंही यंत्र आपल्याला शिकवू शकत नाही. ते शिकवतात फक्त आपले गुरु. श्रोते हो, संस्कृतमध्ये एक अर्थपूर्ण श्लोक आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः. या श्लोकात गुरुला सृष्टीची निर्मिती, पालन आणि परिवर्तन करणाऱ्या शक्तीचं रूप मानलंय. म्हणूनच या शक्तिरूपाला गुरु पौर्णिमेनिमित्त आपण आपल्या जीवनातील प्रत्येक गुरुचं स्मरण करूया. कदाचित अनेक वर्षापासून आपण आपल्या शिक्षकांना भेटलो नसू, त्यांना एक फोन करूया, एक संदेश पाठवूया आणि मनापासून एवढंच म्हणूया, सर मॅडम तुमच्यामुळेच मी आज इथंपर्यंत पोहोचले. श्रोते हो, विश्वास ठेवा, हीच सर्वात मोठी गुरुदक्षिणा आपल्या शिक्षकांसाठी असेल. म्हणूनच श्रोते हो, आपण ज्ञानाचा आदर करू, गुरुजनांचा सन्मान करू आणि त्यांनी दिलेली मूल्य आपल्या जीवनात जपू. शेवटी एवढंच, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हात, गुरु म्हणजे निराशेतून आशेचा किरण, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे संस्कार आणि गुरु म्हणजे माणुसकीचा अखंड झरा. याच कृतज्ञ भावनेनं सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम करूया.

श्रोते हो, गुरुबद्दल आदर व्यक्त करणारं हे गाणं आणि या गाण्यानंतर आजच्या प्रासंगिकमधून निरोप घेण्याची वेळ आली. भेटूयात पुढच्या प्रासंगिकमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी धाराशिव केंद्र.

0: आत्ताच आपण जागतिक हिपेटायसिस दिन, जागतिक निसर्ग संवर्धन दिन, आंतरराष्ट्रीय वाघ दिवस आणि गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं संकलित माहिती ऐकली आहे. संकलन आणि निवेदन शीतल कुलकर्णी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. प्रासंगिक हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: पूज्य पिता श्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
3: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
2: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधी जवळ दीपोत्सव.
3: रात्री 9 वाजता हबप ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल.
2: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
3: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे.
2: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा.
4: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री, 1 जीन्स पॅन्ट खरेदीवर 1 जीन्स पॅन्ट फ्री, 1 टी-शर्ट खरेदीवर 1 टी-शर्ट फ्री. लेडीज साठी 1 ड्रेसवर 1 ड्रेस फ्री, 1 कुर्तीवर 1 कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा 1 वर 1 फ्री.
5: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
0: श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घर शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट गौर तालुका कळंब येथील अनुभवी शेतकरी कैलास केसरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 7:30 वाजता घर शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया

आत्ताच आपण दगा या चित्रपटातील महेंद्र कपूर, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया गडबड घोटाळा या चित्रपटासाठी सुरेश कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत. गायलं आहे अझहर जावेद यांनी.

आत्ताच आपण जावई विकत घेणे आहे या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. कार्यक्रमात आता ऐकूया सुवासिनी या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

आत्ताच आपण पटली रे पटली या चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं विवेक आपटे यांचं गीत ऐकलं. गायलं होतं सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया झुंज या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11 वाजले आहेत.
1: पूज्य पिता श्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
2: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
1: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं

0: प्रवचन, त्यानंतर समाधीजवळ दीपोत्सव.
1: रात्री 9 वाजता हबप ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल.
0: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
1: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे.
0: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा.
2: प्रसारित करत आहोत महफिले गझल हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया गुलाम अली यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गझल.

0: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर।
1: ऐकूया अशोक खोसला यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गझल।

0: पूज्य पिताश्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
1: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
0: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधीजवळ दीपोत्सव,
1: रात्री 9 वाजता हबप ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल.
0: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
1: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे.
0: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा.

0: आत्ताच आपण उमराव जान या चित्रपटातील तलत अजीज यांनी गायलेली गझल ऐकलीत, संगीत खय्याम यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया पंकज उदास यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गझल.
1: दोस्तों.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया बाबुल सुप्रियो यांनी संगीतबद्ध केली, माफ करा, बाबुल सुप्रियो यांनी गायलेली ही गझल.

याबरोबरच महफिले गझल हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बागी या चित्रपटातील मोनाली ठाकूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया झीरो या चित्रपटातील अभय जोधपूरकर यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

आत्ताच आपण क्रिश 3 या चित्रपटातील अलिशा चिनॉय आणि जुबिन गर्ग यांनी गायलेलं गीत ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया राहत फतेह अली खान यांनी स्वरबद्ध केलेलं इरशाद कामिल यांचं गीत. संगीत आहे विशाल शेखर यांचं. चित्रपट सुलतान.

आत्ताच आपण विवाह या चित्रपटातील उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत ऐकलं. संगीत होतं रवींद्र जैन यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर इथे झाला. डॉक्टर कलाम यांनी भारताच्या DRDO संस्थेसोबत अनेक वर्षे काम केलं. पृथ्वी आणि अग्निसारखी क्षेपणास्त्र तयार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. तसंच देशातील पहिलं स्वदेशी उपग्रह PSLV-3 विकसित करण्यात कलाम यांचं महत्वाचं योगदान आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एकूणच सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, असामान्य विचारशक्ती असलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे विचार आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

0: श्रोते हो,
1: आजची स्त्री घराबरोबरच उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करते. आज अनेक महिला लघु उद्योग, स्वयंरोजगार, बचत गट, हस्तकला, फॅशन, डिजिटल व्यवसाय, ई कॉमर्स आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यांनी स्वप्नांना कृतीची जोड देत केवळ स्वतःचं यश घडवलं नाही तर अनेकांना रोजगाराच्या आणि आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तर श्रोते हो, आज आपण अशाच एका उद्योगलक्ष्मी सोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार स्वप्ना कर्णिक संख्ये मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: स्वप्ना कर्णिक संख्ये या KVR टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक आहेत. वित्त व्यवस्थापन आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून स्मार्ट उत्पादन, औद्योगिक ऑटोमेशन आणि पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी त्या कार्यरत असतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मॅडम, मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचं की फायनान्स आणि अकाउंट क्षेत्रातून औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रात यावं असं तुम्हाला का वाटलं?
2: असं सुरुवातीला काही वाटलं नाही. लग्न झाल्यानंतर मी दुबईला गेले. तिकडे गेल्यानंतर मी एक हाऊसवाईफच होते, असं काही करिअर वगैरे असं काही मोठ्या गोष्टी मला हे नव्हतं. त्यावेळेला कसं की वेळेवर लग्न झालं, वेळेवर मुलं झाली की दॅट्स डन. पण माझी एक इच्छा होती की मला MBA करायचं होतं.
1: बरं,
2: लग्न झालं आणि फॉरेनला गेले आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही मला. पण त्यावेळेला SP Jain हे दुबईला त्यांनी मॅनेजमेंट स्कूल ओपन केलं. ते एक जे स्वप्न होतं, मला असं वाटलं की ते म्हणतात ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन, की द युनिवर्स कॉन्स्पायर्स. तर मी स्कूल जॉईन केली. त्याच्या अगोदर मी दुबईला जॉब करायची ऑइल अँड गॅस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजमध्ये ॲट मिड लेवल मॅनेजमेंट. पण MBA केल्यानंतर मला मॅनेजमेंट पोझिशन्स वगैरे मिळाल्या. त्याच्यानंतर पोरांच्या शिक्षणासाठी म्हणून मी कॅनडाला मूव्ह केलं. तर तिकडे मला गव्हर्नमेंटमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पण त्यांचं होतं कंडिशन की तुम्हाला लोकल क्वालिफिकेशन्स असायला पाहिजे. तर मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली. सो एका साईडला अभ्यास, एका साईडला पोरं सांभाळणं आणि एका साईडला जॉब तिकडच्या वेदर कंडिशन्स मध्ये. आणि मग मी तिकडचं CPA CMA ह्या डिग्रीज घेतल्या. ह्या दरम्यान मी माझे मित्र जे आहेत राजेश दोषी, त्यांचा बिझनेस होता आणि मी त्यांना असंच येऊन जाऊन मदत करत होते, कन्सल्टिंग टाईप असं ऑपरेशन्स साठी. तर मग 2018 त्यांनी सांगितलं की आपणच का नाही कंपनी सुरू करत. तर मला असं फारसं काही वाटलं नाही, कारण का मला वाटलं मी फ्रेंडला मदत करते. असं काही इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी वगैरे त्यावेळेला मला काही कळत नव्हतं. एका फ्रेंडला मदत करायचं म्हणून मी हो म्हटलं. आणि सुरू झाल्यानंतर स्काय वॉज द लिमिट, कारण का त्याच दरम्यान भारत पण ओपन अप होत होता टेक्नॉलॉजिकली. आणि हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये थोडं थोडं थोडं थोडं कळत गेलं आणि मग शिरत गेलं. नाव माय हस्बंड सेज की आय हॅव फाउंड माय इकिगाय, कारण का आय जस्ट लव्ह व्हॉट आय एम डूइंग.
1: जे काम करतात आनंद,
2: आय खूप आनंद होतो बिकॉज इट मेक्स अ डिफरन्स टू अ लॉट ऑफ पीपल.
1: तर ही जी तुमची कंपनी आहे, तर ती सुरू करण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती?
2: फॉरेनला काम केल्यामुळे मला एक्सपोजर खूप होतं आणि माझं एक्सपोजर होतं ऑपरेशन्समध्ये आणि मला तो एक्सपिरियन्स होता. माझा मित्र इज एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स. ही हॅज डन हिज MS फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. ही इज अन एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर. सो ऑलरेडी आम्ही प्रोडक्ट्स बनवत होतो इंडस्ट्रीसाठी, पण मग लक्षात आलं की आपण हे प्रोडक्ट्स बनवत आहे त्याचा एक्सपिरियन्स आणि माझा एक्सपिरियन्स वॉज अ गुड कॉम्बिनेशन टू क्रिएट सोल्युशन्स, राईट? तर मग त्या ह्यानी आम्हाला वाटलं की आम्ही MSME साठी अफोर्डेबल सोल्युशन्स बनवू शकतो, आमच्याकडे ती केपेबिलिटी आहे. कारण का ऑटो

0: मशीन तसं बघायला गेलं तर एक्सपेन्सिव्ह असतं, राईट? कारण का व्हॉट इज ऑटोमेशन? बेसिकली प्रत्येक ऑपरेशन प्रोसेस इंटिग्रेट करायचं. ओके, आम्ही ऑलरेडी हार्डवेअर देत होतो, आम्हाला तो इंटिग्रेट करणं म्हणजे एखादं मी सॉफ्टवेअर बनवलं तर आम्ही ते सोल्युशन प्रोव्हाइड करू शकत होतो. सो हेच प्रेरणा होती की मेकिंग अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर MSMEs. कारण का MSMEs मध्ये आयडियाजची कमी नसते पण कॅपिटल तर ते थोडं बॅलन्स करावं लागतं. म्हणून मग आम्हाला वाटलं की आमच्याकडे एबिलिटी आहे टू मेक अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर MSMEs.
1: बरं मॅडम, KVR टेक्नॉलॉजीज नेमकं कोणत्या प्रकारचं काम करतं ते ऐकायला आवडेल.
0: KVR टेक्नॉलॉजीज ही एक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. आम्ही स्मार्टवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट हार्डवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल डिस्प्लेस, डेटा लॉगर्स, IoT डिव्हायसेस आणि सॉफ्टवेअर डॅशबोर्ड्स बनवतो.
1: बरं,
0: आमची सोल्युशन्स फॅक्टरीज, सिटीज आणि पब्लिक सिस्टम्समध्ये मॉनिटरिंग, विजिबिलिटी आणि कंट्रोलसाठी जास्त प्रमाणात वापरली जाते.
1: अच्छा,
0: गेल्या काही वर्षात MSMEs म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस, बऱ्याच गव्हर्नमेंट आता MSMEsना खूप एनकरेज करते आहे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइसेस. सो तिकडे आयडियाज अनलिमिटेड बट कॅपिटल लिमिटेड. सो त्यांच्यासाठी आम्हाला अफोर्डेबल ऑटोमेशन तयार करायचं तर आम्ही प्रयत्न करतो. कारण का तिकडे काय आहे ना की मोस्ट ऑफ द कंपनीज, बऱ्याचशा कंपनीजमध्ये हार्डवेअर वापरलं जातं.
1: स्मार्ट हार्डवेअर आणि स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय, ते उद्योगासाठी कसं उपयुक्त ठरतं त्याविषयी सांगा.
0: स्मार्ट हार्डवेअर म्हणजे फील्डवर बसवणारे डिव्हायसेस.
1: बरं,
0: सेन्सर्स, लॉगर्स, डिस्प्लेस, काउंटर्स. स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे त्या सेन्सर्स लॉगर्स मधनं जे रिडिंग येतं ते रिडिंग घ्यायचं आणि ते डॅशबोर्डवर दाखवायचं. आणि स्मार्टनेस, स्मार्ट किंवा IoT कुठे येतं की हे डिव्हायसेस फक्त इन्फॉर्मेशन देत नाहीत तर हे मॉनिटरिंग पण करतात, ट्रॅकिंग पण करतात, अलर्ट्स देतात. जे इन्फॉर्मेशन मिळतंय ते रिपोर्ट्समध्ये कन्वर्ट करतात आणि कस्टमरला, क्लायंटला एक पूर्ण पिक्चर मिळतं की माझ्या फॅक्टरी फ्लोअरवर फॉर एक्झाम्पल काय चालू आहे. आधी काय असायचं की मशीन चालायच्या पण रिपोर्ट्स जे यायचे ते रिअल टाइम मध्ये यायचे
1: नाही,
0: ते मॅन्युअली मग कोणी बनवणार, त्याच्यामध्ये मिस्टेक्स पण होऊ शकतात आणि मग ते कोणीतरी चेक करणार, मग ते प्रेझेंट होणार. आता सगळं रिअल टाइम मध्ये होतं, एव्हरीथिंग इज इन रिअल टाइम. आणि आजच्या घडीला ऑटोमेशन हे लक्झरी नाही आहे, नेसेसिटी आहे. कारण का कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, ते तर झालंच. आजच्या कस्टमर इज इंटेलिजंट कस्टमर, त्यांना क्वालिटी व्यवस्थित हवी असते, डिलिव्हरी वेळेवर हवी असते, जे इन्फॉर्मेशन हवं ते अक्युरेट हवं असतं. सो ऑटोमेशनमुळे हे सगळं फास्टर होतं आणि रिलायबल होतं.
1: त्यामुळे ऑटोमेशन ही आजच्या काळाची गरज आहे असंच म्हणायला लागेल.
0: हो,
1: तंत्रज्ञानाचा स्वीकार या उद्योगधंद्यांमध्ये कितपत वाढलाय त्याविषयी काय सांगाल.
0: जसं मी आधी सांगितलं की ऑटोमेशन लक्झरी नाही, आता नेसेसिटी आहे, तर नक्कीच खूप प्रमाणात वाढलंय. आणि टेक्नॉलॉजी पण आता जसे जसे कॉस्ट इफेक्टिव्ह होत चालली आहे तर त्याचं अडॉप्शन आहे, पण अडॉप्शनचा अवेअरनेस नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की टेक्नॉलॉजी आहे म्हणजे खूप महाग असणार, तर तो अवेअरनेस अजून आलेला नाही आहे. तर ज्या मिडियम एंटरप्राइजेस आहेत तिकडे अडॉप्शन आहे, मोठ्या मोठ्या कंपनीज, ग्लोबल कंपनीज, बिग कंपनीज, तिकडे अडॉप्शन फास्ट आहे. पण जे स्मॉल आणि मायक्रो मध्ये तेवढं नाहीये, कारण का ऑटोमेशन म्हटलं की कॉस्ट आहे. बट टुडे ऑटोमेशन इज नॉट अ कॉस्ट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट.
1: तुमची कंपनी ना मुंबईसह विविध शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण म्हणजे एअर क्वालिटी मॉनिटरिंग करण्याचं काम करते, त्या प्रकल्पाविषयी ऐकायला आवडेल.
0: दिल्लीमध्ये सगळं जे चालू होतं तर मुंबईनी प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेतल्या आपल्या गव्हर्नमेंटनी, BMC नी. तर त्यांनी लाईक पोल्युशन कशामुळे होते, कोणत्या इंडस्ट्रीजमुळे होते, तर त्यांनी आता कंपल्सरी केलंय की काही इंडस्ट्रीजमध्ये तर एअर क्वालिटी पोल्युशन डिस्प्लेज लावायलाच पाहिजेत. पण मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन एवढं चालू आहे.

0: तर मग आमचं जे सोल्युशन आहे ते काय आहे की जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट्सवर जे डिस्प्लेस बघतात PM 2.5, दिस इज पोल्युशन, PM 10, टेम्परेचर, ह्युमिडिटी, पण मोस्टली PM पर्टिक्युलेट मॅटर किती हवेमध्ये असतं, कारण का त्याच्यामुळे लोकांना बरेचसे त्रास पण होतात. तर ते जे डिस्प्लेज आहेत ते डिस्प्लेज आम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर हे करतो, तर ते डिस्प्लेज आम्ही हे लावतो, पण त्या डिस्प्लेजमध्ये जे इन्फॉर्मेशन येतं ते सेन्सरचं इन्फॉर्मेशन येतं, तर त्याच्यासाठी लॉगर्स लागतात. सो एक पूर्ण सोल्युशन आम्ही तयार केलंय की लॉगर्स ते इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर कम्युनिकेट करणार आणि मग ते डिस्प्ले ते इन्फॉर्मेशन पब्लिकला दाखवू शकतं. पण तेवढंच नाही तर ते जे सगळं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं गेलं जेणेकरून तो डेटा मिनिट बाय मिनिट
1: अपडेट होत राहील,
0: अपडेट होतो आणि तो ज्या ज्या कम्प्लायन्स अथॉरिटीज आहेत तिकडे तो डेटा तो कम्युनिकेट पण केला जातो.
1: बरं,
0: तर हे सोल्युशन आणि आता हे म्हणजे नॉट जस्ट मुंबई पण आता पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सगळीकडेच वापर होतोय आणि त्याचा इफेक्ट पण दिसतोय की ह्या वर्षी पोल्युशन कम्पेअर्ड टू लास्ट इयर बऱ्यापैकी कमी होत. तर ते एक अवेअरनेस होता म्हणून ते माइंडफुली कमी केलं.
1: मुंबईसारख्या शहरामध्ये प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान किती महत्वाची भूमिका बजावू शकतं?
0: जसं मी सांगितलं की रिअल टाईम इन्फॉर्मेशन आपल्याला दिसतंय, तर रिअल टाईम इन्फॉर्मेशन प्रॉपर कम्प्लायन्स अथॉरिटीज कडे ते कम्युनिकेट केलं जातंय, तर ऍक्शन पण लगेच घेतली जाते. आता त्याच्याबद्दल मी म्हणजे ह्या कम्प्लायन्सचा विषय आहे, आम्ही फक्त मेजर करतो आणि कम्युनिकेट करतो, मॉनिटर करतो आणि समजा जर काय त्यांचे जे थ्रेशोल्ड असतात, डिफाईन थ्रेशोल्ड, ते जर क्रॉस झाले तर मग आमचा सिस्टम अलर्ट जनरेट करतो.
1: बरं,
0: की लगेचच मग ज्या साईटवर अलर्ट जनरेट समजा झाले तर लगेच ते ऍक्शन्स घेऊ शकतात. पण जनरली आता लोक बिकॉज ते सगळं पब्लिकच्या समोरच आहे आणि सगळं कम्प्लायन्स आहे तर अशी गरजच नाही पडत, सगळे खूप काळजीपूर्वक हे करतात आणि त्याचे ते रिझल्ट दिसून आले आपल्याला यावर्षी.
1: प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे, तर पर्यावरण संवर्धनासाठी या तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्वाची आहे?
0: प्रदूषण कॅन इज नॉट जस्ट म्हणजे फक्त हवेमध्ये नाही, वॉटर पण असतं, नॉईस पण असतं, तर टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते ह्याच्यामध्ये. नॉट जस्ट मॉनिटरिंग पण ते मेजर करणं, ते मॅनेज करणं आणि खूप महत्वाचं आहे. सेन्सर्स, IoT आणि डॅशबोर्ड्समुळे हवा, पाणी, नॉईस, एनर्जी यावर बेटर नियंत्रण कंट्रोल ठेवता येत.
1: भविष्यात पर्यावरण क्षेत्रात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत त्याबद्दल काय सांगा?
0: कम्प्लायन्स खूप मोठा बदल होणार आहे, कारण का नॉट जस्ट इंडियामध्ये पण ग्लोबली सगळे आता अवेअर झाले आहेत आणि फ्युचरमध्ये एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग जास्त रिअल टाईममध्ये होणार आहे आणि आता AI त्याच्यामुळे ते प्रेडिक्टिव्ह पण होणार आहे. सो फक्त प्रॉब्लेम झाल्यावर ऍक्शन घेण्याऐवजी प्रॉब्लेम
1: येण्याआधीच काळजी घेणं गरजेचं आहे.
0: काळजी घेणं म्हणजे वॉर्निंग मिळते आणि सस्टेनेबिलिटी आणि टेक्नॉलॉजी दोन्ही आता एकत्र काम करतात. ESG इज अ बिग पार्ट ऑफ कम्प्लायन्स नाव, एस्पेशली मोठ्या कंपनीज वगैरेसाठी तर तो पार्ट ऑफ कम्प्लायन्सच आहे. छोट्या कंपनी तरी एखाद वेळेस ऑप्शनल करू शकतात, म्हणजे छोट्या कंपनीज नाही छोटे ऑर्गनायझेशन, पण मोठ्या कंपनीजसाठी तर ते
1: गरजेचं आहे.
0: हो,
1: आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विषयी ऐकतो, तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय त्याविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगा.
0: डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फक्त पेपर वर्क कम्प्युटरवर नेणं असं नाही, जी बिझनेसची वर्किंग स्टाईल आहे ती डिजिटली ट्रान्सफॉर्म करायची. तर म्हणजे काय की इन्फॉर्मेशन वेळेवर मिळणं किंवा रिपोर्ट्स ऑटोमॅटिक होणं किंवा डिसिजन्स फास्टर घेतली जाणं, तर तो ऍक्च्युअल डिजिटल चेंज आहे.
1: उद्योगधंद्यांचा विचार करता डेटा आणि रिअल टाईम मॉनिटरिंगमुळे उद्योगांना कोणते फायदे होऊ शकतात?
0: एक म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग, म्हणजे

0: मॅनेजमेंटला लाईव्ह रिपोर्ट्स मिळतात.
1: बरं,
0: सी फॅक्टरीजमध्ये काम केलं जातं शॉप फ्लोअरवर, पण डिसिजन्स घेतली जातात बोर्डरूम्समध्ये. आणि हा जो डिस्टन्स आहे शॉप फ्लोअर टू बोर्डरूम, तो रिअल टाईम मॉनिटरिंग ब्रिज करते.
1: बरं,
0: सो असं नाही की आज फॅक्टरीमध्ये काहीतरी घडलं तर ते उद्या परवा कळेल, ते तिकडच्या तिकडेच ती इन्फॉर्मेशन जाते. करेक्टिव्ह ऍक्शन्स लगेच घेतल्या जातात, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेतल्या जातात, प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स पण घेतल्या जातात. सो गेसवर्क कमी होतं, लाईक प्रोडक्शन डाऊन टाईम असेल तर तो कळला लगेच जातो. मशीनचं जर क्वालिटी बरोबर नसेल तर ते लगेच कळली जाते. सो तुम्हाला काही इन्सिडेंट घडायची वाट न बघता
1: त्याच्या आधीच पावलं उचलली जातात. मॅडम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सच्या गोष्टी आपण आता ऐकतोय, तर उद्योगावर या सगळ्याचा कसा परिणाम होतोय त्याविषयी काय सांगाल?
0: IoT मशीन्स आणि डिव्हायसेस कनेक्ट करतात.
1: बरं,
0: AI त्यातनं ते इन्फॉर्मेशन काढतं आणि त्याचे पॅटर्न्स ते डिटेक्ट करतं.
1: बरं,
0: आणि मग त्या पॅटर्न्सच्या बेसिसवर ते बिहेवियर प्रेडिक्ट करतं आणि त्याच्यावरनं ते वॉर्निंग्स येत. म्हणजे आता समजा एखादी मशीन म्हणजे तुम्ही अलर्ट सिस्टम लावलाय, तर एक अलर्ट सारखा सारखा येत राहत असेल, तर थोड्या दिवसांनी AI तुम्हाला सांगेल की आता ना मशीनला ऑइल करा, कारण का हा अलर्ट, बिकॉज त्यांनी ते ट्रेन AI ते पॅटर्न डिटेक्ट केलेलं आहे. सो दॅट इज द रोल ऑफ AI.
1: बरं,
0: आणि त्याचं मग इंडस्ट्रीमध्ये कुठे उपयोग होतो इज क्वालिटी इश्यूज किंवा प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स किंवा प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स, तर तिकडे त्याचा खूप उपयोग होतो.
1: मॅडम, तुम्हाला ET वुमन एंटरप्रिनर अवॉर्ड तसंच ET मेस्मे अवॉर्ड आणि राष्ट्रीय स्तरावर नामांकनही मिळालं आहे, तर हे पुरस्कार प्रेरणा देतात त्याचप्रमाणे आपली जबाबदारीही वाढवतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: पहिलं म्हणजे ना, ऑन्टरप्रिन्युअरला कोणी असं शाबासकी द्यायचं कोणी नसतं. लाईक आपण जेव्हा कंपनीत काम करतो तो बॉस शाबासकी देतो किंवा लाईक सर्टिफिकेट देतो, अप्रेझल्स असतात. तर ऑन्टरप्रिन्युअर्सला असे अवॉर्ड्स खूप मोटिवेट करतात.
1: बरं,
0: एक रेकग्निशन मिळते की अरे आपण जे करतोय ते काहीतरी बरोबर करतोय, ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी, खरं सांगितलं रिस्पॉन्सिबिलिटी वाटत नाही, इतकं मोटिवेशन मिळतं अशा रेकग्निशननी. आणि इकॉनॉमिक टाइम्स सारखं मोठं रेकग्निशन मिळाल्यावर तर अजून
1: काम करण्याला उत्साह
0: येतो की अरे आता मी अजून काय करू शकतो. असं नाही की अवॉर्ड मिळाला की
1: थांबायचं,
0: नाही, आता तर अजून करायचंय. आणि हल्लीच आमचं ऑटोमेशन एक्झिबिशन झालं July 22-25 मुंबई नेस्कोला, तर आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या नवीन आयडियाज आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हटलं तर एक ऑपॉर्च्युनिटी मिळते. एका साईडला तुम्ही यंगस्टर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, दुसऱ्या साईडला तुम्ही वर्कर्स बरोबर इंटरॅक्ट करतात. ते दोघांचं थिंकिंग वेगळं असतं, तर ते जॉईन करून काहीतरी कंबाईन करून काहीतरी निर्माण करणं, त्याच्यासारखा आनंद नाही. लाईक रिअली मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत, मला वाटतं की मला खूप एन्थुसिएझम वाटतं. रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा एन्थुसिएझम वाटतं, अरे हे पण होऊ शकतं, हे पण करू शकतो.
1: उत्साह आहे तितका.
0: या,
1: तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळताय, तर हे टीम वर्क शिवाय अशक्य आहे, तर किती जणांची टीम तुमच्यासोबत काम करते?
0: आमच्याकडे 35-36 जण असतील. कारण का कंपनीमध्ये कसं असतं की एका साईडला, आता जसं मी म्हटले, एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं व्हिजन एक असतं, तर ते सगळे विजनच्या ह्याच्यात एव्हरीबडी इज वर्किंग टुवर्ड्स अ विजन. जेव्हा आपला गोल कॉमन असतो ना, तेव्हा मॅनेज करावंच लागत नाही, कारण का प्रत्येकाला माहिती असतं की आपला गोल काय आहे
1: आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत. तर ते मिळून केलं जात.
0: तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत,

0: कोणाकडून मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतं.
1: मॅडम, उद्योगाचा हा डोलारा सांभाळत असताना कुटुंबाचा पाठिंबा खूप गरजेचा असतं, त्याशिवाय हे करणं अशक्य आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: त्याबाबतीत मी खूप लकी आहे, म्हणजे मी माझ्या बेस्ट फ्रेंडशीच लग्न करून टाक सो असं मला कधी वाटलं नाही की म्हणजे मला असं लाईफ टाईम असंच वाटतं की मी माझ्या मित्राबरोबरच राहते. आणि जेव्हा फ्रेंड्स असतं तेव्हा सपोर्ट तर अनकंडिशनल हो. आणि त्याच्यामध्ये प्रशांत आर्टिस्ट आहेत.
1: अच्छा.
0: हा, जे जे स्कूलमधून. तर त्यांचं जे आर्टिस्ट लोकांचं जे थिंकिंग असते, ओके, एक ओपन थिंकिंग असते, एक क्युरियस थिंकिंग असते, एक चाइल्ड लाईक थिंकिंग असते, त्या सगळ्या क्वालिटीज मला खूप माझ्या कामामध्ये
1: उपयोगी पडतात.
0: आणि मला खूप सपोर्ट मिळतो
1: कुटुंबाकडून.
0: थोडं पण काहीतरी अचीवमेंट असेल तर माझ्या मुली लगेच सेलिब्रेट वगैरे करतात.
1: वा, तुमचा हा प्रवास आज अनेक जण ऐकतायत, तर उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल आज?
0: जर एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल तर पहिली आयडिया इज इम्पॉर्टंट. पण आयडिया असून फक्त हे नाही, त्याचं एक्झिक्युशन, जसं सॅम अल्टमन म्हणतात की एक्झिक्युशन इज मोर इम्पॉर्टंट. आयडियाज बऱ्याच जणांना येतात, पण जे सक्सेसफुल होतात ते जे एक्झिक्यूट करतात तेच सक्सेसफुल होतात. म्हणून स्टार्ट विथ स्मॉल स्टेप्स, छोटे स्टेप्सनी स्टार्ट करायचा, कस्टमरकडनं शिकायचं, कारण का कस्टमर इज द किंग. आणि नो इगो, इगो नसायला पाहिजे, आपले मिस्टेक्स आपण स्वीकारणं करायचं आहे. आणि कंटिन्युअस लर्निंग, तेव्हाच मग तुम्ही इव्हॉल्व्ह व्हाल. बाकी सक्सेस इज अ फंक्शन ऑफ युअर एफर्ट्स, पण डिसिप्लिन असायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे.
1: मॅडम, आत्ताच उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही सांगितलं, पण अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आमच्याकडे ना बरेच फ्रेशर्स येतात इंटर्नशिपसाठी, तर त्यांना बुक नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. तर डिग्री तर इम्पॉर्टंट आहे, पण प्रॅक्टिकल लर्निंग पण महत्वाचं आहे.
1: बरं,
0: इंजिनिअरिंग स्टुडंट्सना शॉप फ्लोअरवर काय चालतं ते बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं. सो मी सांगेन की रिअल फॅक्टरी एक्सपिरियन्स, म्हणजे मी फॅक्टरी म्हणते पण जे पण तुम्ही फील्डमध्ये असाल, मॅनेजमेंट व्हॉट एव्हर फील्ड असाल, तर तो ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. कारण का शेवटी आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे, म्हणून आपण जे पण करतो ते काय ना काहीतरी एक पर्पज असतो. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम समजून घेणं पण गरजेचं तेवढंच आहे. तर डिग्रीज आर इम्पॉर्टंट, पण प्रॅक्टिकल नॉलेज खूप जरुरी आहे.
1: मॅडम, तुमची कंपनी वेगवेगळे प्रकल्प सांभाळते, तर आगामी काळात कोणते नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करते?
0: आत्ताच आम्ही जे मी आत्ता म्हटलं की एक्झिबिशन आम्ही आत्ता जे केलं त्याच्यामध्ये मेन थिंग इज स्मार्ट फॅक्टरी प्रोडक्शन मॉनिटरिंग विथ AI, AI बेस्ड क्वालिटी. तो एक मोठा प्रोजेक्ट आहे.
1: बरं,
0: कारण का मेजॉरिटी आत्ता जे चालू आहे ते मॉनिटरिंग इज नॉट ऑटोमेटेड, तर आम्हाला लाईक विजन बेस्ड मॉनिटरिंग मध्ये आम्ही करतोय. आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग मध्ये आम्ही खूप काम करतोय, कारण का जसं मी सांगितलं की आम्हाला एअरचा एक्सपिरियन्स आहे, वॉटरचा आहे, डस्ट मॉनिटरिंगचा आहे, तर आम्हाला ऑलरेडी त्या फील्डमध्ये वास्ट नॉलेज आहे, तर आम्हाला ते त्याच्यामध्ये आता ते फील्ड मध्ये आम्हाला
1: पुढे वाढवायचे.
0: सो ऑन वन साइड कम्प्लायन्स आणि ऑन अदर साइड एफिशियन्सी.
1: मॅडम, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियामध्ये तुमच्या कंपनीचं योगदान पुढे कसं असणार आहे, त्याविषयी ऐकायला आवडेल.
0: आम्ही इंडियामध्ये डिझाईन केलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. पुढे आमचा गोल आहे की मॅक्सिमम इंडियन इंडस्ट्रीज, एस्पेशली मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस MSMEs, अधिक कनेक्टेड, एफिशियंट आणि डेटा ड्रिव्हन व्हाव्यात. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया ह्या दोन्हीमध्ये आम्हाला प्रॅक्टिकल अफोर्डेबल टेक्नॉलॉजी कॉन्ट्रीब्युट करण्याचं आमचं विजन आहे.
1: बरं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऑटोमेशन आणि कॅमेरा व्हिजन या क्षेत्रामध्ये तुमच्या उद्योगाची अधिक प्रगती हो

0: श्रोते हो, उद्योगलक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: विसरून जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते आणि आता ऐकूया स्मृती.

0: वर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: श्रोत्यो नमस्कार. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत. ठाण्याच्या IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थच्या वतीने जानेवारी 2018 सप्तसोपान या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि पुढे 2020 स्मृतीवर्धन हा एक उपक्रम तिथे सुरू झाला ज्यात पुढाकार घेतला तो अलकनंदा पाध्ये यांनी. अलकनंदा ताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: मैत्र या हेल्पलाईनसाठी तुम्ही काम करत होतात आणि मनोविकास या प्रकल्पांतर्गत सुद्धा तुम्ही IPHशी जोडल्या गेलात. तर स्मृतीवर्धन हे तुमच्या पुढाकाराने म्हणूया किंवा तुमच्या उत्साहाने तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम, त्याला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळायला लागला लोकांचा की कसं? का त्यात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येत होत्या?
2: खूपच छान सुरुवात झाली माझ्या कार्यक्रमाची. म्हणजे सुरुवातीला थोडीशी मी साशंक होते की कसं आपल्याला प्रतिसाद मिळू शकेल, कारण नुकतंच कोरोना संपलेला होता. लोक हळूहळू बाहेर यायला लागली होती. पण मला लक्षात आलं की लोकांना हे सगळं आवडतंय, जे सत्र मी घेते ते प्रतिसाद चांगला मिळतोय. म्हणून मी सुरुवात तर केली, पण लवकरच माझ्या असं लक्षात आलं की मोबाईलवर त्या व्हॉट्सअप मेमरी ग्रुपच्या मोबाईलवरचे जे आलेले व्यवसाय असतात ते आठवडाभराचे व्यवसाय आणि इथे प्रत्यक्ष घ्यायचे व्यवसाय, त्यांचा मेळ बसवणं मला जरा कठीण वाटायला लागलं. तर मग त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हणजे मला असं जाणवलं तिथे की जेव्हा ते समोर बसलेले असतात तर त्यांना अमुक आठवड्याभरासाठीचे व्यवसाय नाही झालं, तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी 1-to-1 संवाद साधायला पाहिजे, त्यांचा त्या प्रत्येक त्या व्यवसायामध्ये सक्रिय सहभाग असला
1: आणि तात्काळ
2: हवं असतं. तर त्यामुळे त्या दृष्टीने मग मी व्यवसायांच्या रूपरेषांची आखणी सुरू केली.
1: बरं.
2: पण त्याच्याही आधी मी घरी मेंदूचं कार्य आणि मग त्याच्यासाठी त्याचा थोडासा अभ्यास केला, मग त्यासंबंधी नोट्स काढल्या आणि मग की हे सत्र किंवा हे सगळं का गरजेचं आहे ह्याची मी सुरुवातीला आधी प्रस्तावना द्यायला लागले, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगायला लागले आणि मग त्या दृष्टीने व्यवसायांची आखणी करून त्याचे काय काय फायदे आहेत हे किंवा हे केल्यामुळे काय आपल्याला धोके टाळता येऊ शकतात, खात्री आपण कोणीच देऊ शकत नाही, तुम्हाला काही होणार नाही हे मी नाही सांगू शकत, पण आपण त्याला दूर नक्की ठेवू शकतो हे मी आता नक्की सांगू शकते. तर यासंबंधी सुरुवात केली. मग पूर्ण आपल्या सत्राला एक विशिष्ट लय येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी मग सुरुवातीला आधी ओंकाराचं 3 वेळेला पठण करायचं की एक तुमचे निश्चित दिशा नेते, मन एकाग्र होतो. त्याच्यानंतर मग आमची IPHची प्रार्थना असते. आमची फार सुंदर प्रार्थना आहे IPHची, तर ती आधी आम्ही म्हणतो 4 ओळींची ती प्रार्थना आहे. ती झाली की एक संपूर्ण त्या सत्राला एक नक्की विशिष्ट दिशा मिळते, लय मिळते आणि मग त्या पद्धतीने आमची सत्र चालू झाली आणि मग दिवसेंदिवस त्या सत्राला उपस्थिती खूप छान वाढायला लागली संख्या.
1: तुमची प्रार्थना काय आहे सांगा ना मला.
2: सांगू. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया.
1: किती सुंदर आहे मागणं हे.
2: म्हणूनच म्हटलं की आधी सुरुवातच या प्रार्थनेने करते की या संपूर्ण सत्रामध्ये सुद्धा तुम्ही हेच लक्षात ठेवा. आणि त्यामुळे माझ्या सत्रामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी पाठोपाठ सांगते की इथे जे आपण करतोय तर इथे कोणाची आपली एकमेकांची स्पर्धा नाहीये. तर मी तुम्हाला काही करायला सांगितलं, एखादी व्यक्ती त्यातला मेंबर 5 मिनिटात करेल, कोणाला जास्ती वेळ लागेल, कोणाला जास्ती संख्येचे शब्द आठवतील, कोणाला नाही आठवणार, काही हरकत नाही. माझे मला कळाया दे बुद्धी दैवराया. आणि जे नाहीये त्याचा मी प्रयत्न करीन, पण इथे चढाओढ, या वयाला आता आपल्याला चढाओढ नाही, कुठलीही स्पर्धा नाही, असली तर ती फक्त आपली आपल्याशीच आहे की मला काल एवढं येत होतं आज थोडंसं त्याच्याहून अधिक यावं, एवढीच माझी इच्छा आहे.
1: वा.
2: अशी त्या प्रार्थनेने आमची सुरुवात होते,
1: म्हणजे एक सकारात्मक सुरुवात.
2: अगदी अगदी, प्रश्न असतो.

0: पण मग मेंदूला कार्यरत ठेवायचं तर नेमके काय बरं व्यायाम, काय उपक्रम असतात?
1: आपण ज्याप्रमाणे एरोबिक्स हा व्यायामाचा प्रकार आहे ना, शारीरिक व्यायामाचा,
0: म्हणजे संगीताच्या तालावरती व्यायाम हो,
1: तसंच मेंदूसाठी न्यूरोबिक्स. आता न्यूरोबिक्स म्हणजे मी आता एक साध्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगते की बघा हा, की आपल्या घरातल्या एक मदतनीसचं उदाहरण घेऊया आपण. समजा आपली पहिली मदतनीस गावाला गेली आणि आपल्याकडे दुसरी कोणी आली, तर ती नवीन आहे, चांगली आहे, सगळं आहे. आपण पहिल्या दिवशी तिला सांगतो की तुला हे हे काम करायचं आहे, अमुक करायचं आहे, इथे अमुक डस्टिंग करायचं आहे, इथे भांडी उलटी ठेवायची आहेत, ह्या ज्या सगळ्या अनेक गोष्टी, किंवा कोपऱ्यातनं असं झाडू घ्यायचं, अनेक गोष्टी आपण तिला सांगतो आणि चांगली असते ती. पण दोन दिवस आपण तिच्या मागणं फिरतो की ती करते, म्हणजे अविश्वास नसतो पण ती तेच करते ना, मी सांगितलेलं आहे तेच करते ना, हे बघण्यासाठी आपण तिच्या मागणं फिरतो. दोन दिवसांनी आपल्याला कळतं की हा, तिला आता समजलंय, आता काही सांगायची गरज नाही, बघायची गरज नाही, मग आपण आरामात असतो. तोच प्रकार आपला मेंदूच्या बाबतीत असतो.
0: बर,
1: हा, म्हणजे कसं असतं की आपली रोजची जी कामं असतात, जे आपण रोज करत असतो, ते मेंदूला माहिती आहे, त्यामुळे मेंदू तसं काही बारकाईनी अलर्ट राहत नाही त्यावेळेला. पण जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी वेगळं काम करायला घेता, वेगळी हालचाल होते, त्या क्षणी मेंदू सावध होतो आणि एकदम लक्ष होतो. म्हणजे काय तर आपल्याला मेंदूला व्यायाम म्हणजे काय तर त्याला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे. मग ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण काहीतरी मग करायला पाहिजे,
0: म्हणजे त्याला सजग ठेवायचं,
1: सजग ठेवायचं, सतत सजग ठेवायचं. मग तिथे काय करता येईल, आपण जी कामं रोज उजव्या हाताने करत असतो ती जाणून बुजून डाव्या हाताने करायची.
0: बरं,
1: हा, म्हणजे आता साधे सोपे प्रकार कोणीही करू शकेल असं की आता आपण सकाळी उठल्यावर टूथब्रश उजव्या हातात घेतो, डाव्या हातात घ्या.
0: बरं,
1: साधा कंगवा फिरवायचा आहे केसावरनं नुसता, ज्या हाताने रोज घेतात त्याच्या उलट हाताने घ्या. म्हणजे मी पुरुषांसाठी खास सांगते की ह्या गोष्टी त्यांच्यासाठी, आपल्या बायकांसाठी तर पुष्कळ गोष्टी आहेत अशा. किंवा चहा पिताना कप आपण उजव्या हातात कान धरतो आणि पितो, डाव्या हातात धरा.
0: काही काही वेळेला असं होतं, म्हणजे आता विशेषतः आपण कात्रीने कापायला गेलो डाव्या हाताने, अजिबात ग्रीप मिळत
1: नाहीयेत, कारण आपल्याला ती सवयच नाही आहे पहिल्यापासून. तर आपल्या बायकांना तर किती गोष्टी आहेत, म्हणजे आता तुम्ही बघा की चहा गाळताय, तर चहाचंच उदाहरण, तो उजव्या हातात चिमट्याने ते भांडं वाढले आणि डाव्या हातात घालणं, उद्या उलट करून बघा.
0: बर, हे प्रयोग करण्यासारखं आहे
1: अगदी, आणि हे करायचे सतत. आता बघा हा, आजकाल मोबाईल आणि संगणकामुळे आपण आजकाल हातात पेन धरायला विसरलोय. हा, जे काय असतं ते दोन बोटांचंच काम असतं आपलं, नाही का? तर प्रत्यक्ष कागद घ्यायचा आणि त्याच्यावर काहीतरी लिहायचं लोक आजकाल पूर्ण विसरून गेलेत.
0: खरे,
1: मी सुचवते तिथे आणि मी सगळ्यांना सुचवू इच्छिते की प्रत्येकाने दिसा माझी कागदावर काहीतरी लिहित जावं, आणि हे नुसतं लिहिणं वेगळं, आणि त्याच्याहूनही मेंदूला सजग ठेवण्यासाठी डाव्या हाताने लिहा.
0: अच्छा,
1: डावखोऱ्यांनी मात्र उलट्या उजव्या हाताने.
0: पण अक्षर वेडवाकडं येईल ना सुरुवात,
1: येऊ दे ना, काही हरकत नाही, सुरुवातीला नाही येणार, मोठं मोठं डब्बो डब्बो अक्षर येईल, काही हरकत नाही. पण ते स्वानुभवाने मी सांगते की अक्षर सुधारतं, आणि अशी वेळ येते की आपण हे उजव्या हाताने लिहिलं की डाव्या हाताने लिहिलं हेही लक्षात येणार.
0: त्या बाद
1: आपला हेतू अक्षर सुधारणं हा नाहीये, त्यामुळे जर का ते नाही झालं तर त्याबद्दल काही वाटून घ्यायची गरज नाहीये, प्रयत्न महत्वाचा आहे.
0: बरोबर,
1: तर तो सुद्धा मेंदूला एक व्यायाम आहे. त्या लेखनावरनं आठवलं की ज्याप्रमाणे आपण लिहिणं विसरलोय त्याप्रमाणे आपलं पाठांतर कमी होत चाललंय. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर आजकाल मोबाईल आले सर्वांस, पण त्याच्यापूर्वी आपल्याकडे लँडलाईन टेलिफोन होते, त्याच्या बाजूला सगळ्यांकडे एक ती डायरी
0: असायची
1: आणि त्याच्यावर सगळ्यांचे नावानिशी नंबर लिहिलेले असायचे. आणि मला खात्री आहे की आपल्या जवळच्या 4-5 माणसांचे फोन नंबर आपल्याला तोंडपाठ होते,
0: बरेचसे नंबर तोंडपाठ,
1: कितीतरी तोंडपाठ असायचे. आता जर आज कुणाला विचारलं की तुमच्या जवळच्यांचे 4 जणांचे मोबाईल नंबर सांगा, स्वतःचा सोडून मला नाही वाटत कुणाला पटकन कुणाचे सांगता येत.
0: वाईट आहे ही गोष्ट,
1: तेच तर. असे किती सांगू तुम्हाला की कोणाकडे पूर्वी जायचं असलं तर आपण पत्ता लिहून घ्यायचो आणि मनातल्या मनात तो मनाची घोकायचो की अच्छा लक्ष्मी सदन अमुक रोड असं जायचं आहे, किंवा आसपासच्या लँडमार्क्स आपण विचारायचो की काय आहे तिथे, मग बाबा खाली तिथे एक बेकरी आहे, हे अमुक आहे, हे जे सगळं आपण करत

0: होतो. आजकाल आपण काय सांगतो, लोकेशन पाठवा.
1: हो,
0: म्हणजे जी स्मरणाची क्रिया होती ती हळूहळू कमी होत चालली.
1: आपण यंत्रावर सोपवली,
0: सगळी यंत्रावर सोपवली. कुठे प्रवासाला जायचं असलं तर आपण तिकीट घेतली ना, बरोबर ठेवलीत ना इथे खिशात अशी घेतली. नाटक सिनेमाला जाताना तिकीट बरोबर असायची. हो, आणि एकमेकांना विचारायचो की तिकीट घेतलंयस ना. आता काय, तिथे मोबाईलवर स्क्रीनशॉट घेतलेलं असं दाखवलं की झालं. हो, इथे माझ्या डोक्याला काही आठवण ठेवायचा प्रकारच नाही. तसंच कुणाचे वाढदिवस, धोब्याचा हिशोब, जे काही पूर्वी ते कॅलेंडरवर आपण नोंदवून ठेवायचं. आता सगळी नोंदमुळे मोबाईलमध्येच होते. याला डिजिटल ॲमनेशिया असं म्हणतात.
1: अच्छा, बरं.
0: हा डिजिटल ॲमनेशिया झालाय. त्याच्यामुळे होतं हे काय, तर आजकाल मोबाईलची मेमरी भरभरून जाते. म्हणजे मला अगदी सुरुवातीला जो मोबाईल घेतला होता 8 GB मेमरीचा होता,
1: पुरायची तेवढी.
0: आता 1,25 असून सुद्धा पुरत नाही लोकांना. आणि मोबाईलची मेमरी भरून चालली आहे आणि आपल्या मेंदूची मेमरीची क्षमता मात्र दिवसेंदिवस कमी कमी कमी होत चालली. आपला मेंदू दिवसेंदिवस आळशी होत चाललाय.
1: तुम्ही खरंच अगदी सोपी सोपी उदाहरणं आता सांगितलीत की खरोखरच हाताने लिहिणं सुद्धा अनेक जण विसरून गेलेत. म्हणजे शाळकरी मुलं लिहितात, पण पुढे मात्र ऑफिसमध्ये सुद्धा आता ई ऑफिस इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की त्यामुळे अक्षर आपलं लिहिताना माझंच अक्षर आहे का अशी शंका यावी, इतपत बिघडलेलं अनेकांचं अक्षर असतं. आणि त्यामुळे ही लिखाणाची सवय ठेवणं हा सुद्धा एका परीने मेंदूला व्यायाम आहे, नाही का?
0: असे हे छोटे छोटे व्यायाम कुणीही घरी करू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी सत्रालाच नाही, पण हे तुम्ही स्वतः घरी सुद्धा हे सगळे प्रकार करू शकता.
1: छान आहे खरंच. म्हणजे आता आपला कार्यक्रम ऐकणारे जे श्रोते आहेत ते सुद्धा नक्की यातले काही प्रयोग करून पाहा.
0: जरूर करू दे आणि नक्की त्यांना त्याच्यातून फरक जाणवेल.
1: अलकनंदा, ते खूप छान सोपे सोपे व्यायाम तुम्ही आत्ता सांगितलेत मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठीचे. पुढच्या भागातही आणखी काही व्यायामांविषयी आपण बोलूया. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोतेहो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेला मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग तिसरा 3 ऑगस्टला म्हणजे पुढच्या सोमवारी आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, आणि आता ग्लासगो स्कॉटलंड इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा इतिहासाला गवसणी घातली आहे. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील 48 किलोग्राम वजनी गटात मीराबाई चानूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने 190 किलोग्राम वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यासह हे कॉमनवेल्थ स्पर्धेत तिचं सलग तिसरं सुवर्ण पदक ठरलंय. आणि त्याचबरोबर झंडू कुमारने पॅरा वेटलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली, तर भारताचा स्टार वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करून रौप्य पदकावर नाव कोरलंय. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत मोठा रेकॉर्ड नोंदवलाय. खरंच संपूर्ण भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर। जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी। माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन। आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल। पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं।
1: I rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024।
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तितका वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं। विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारा चनंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करणारा राजा मुथुपंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले। त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं। राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 6 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली। त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला।

0: मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं राधाकृष्णन यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याचं विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं. सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं.
1: बिल लेकर के जो आ रहे हैं आज पहले लोकसभा में टेबल करेंगे तो हम चाहते हैं कि सारा पार्टी चाहे ओपोजिशन हो सरकार की हो सब इसमें चर्चा में भाग लेना चाहिए. और इतना बड़ा फैसला लेने के बाद आज जो एग्जाम पेपर लीक को लेकर के इतना कठोर कानून बना रहे हैं इसमें अगर चर्चा नहीं करेंगे और डिस्टर्ब करेंगे तो अच्छा मैसेज नहीं जाएगा.
0: जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी ही याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं या न्यायमूर्तीद्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1949 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं राहण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी एका विकसित आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे असे गौरवोद्गार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये काढले. त्यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवरचे लष्करी हल्ले थांबवल्यानंतर आज जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 5% जास्त घसरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5.3% घसरून प्रति बॅरल $91.68 व्यवहार करत होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड तेलाचे दर 5.4% घसरून प्रति बॅरल $84.44 व्यवहार करत होते. कास्पियन समुद्रात इराणच्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख अब्राहिम अझीझी यांनी युक्रेनला दिला आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावर केला आहे. याबाबत इराणचे रशियन राजदूताकडे औपचारिकरित्या निषेध नोंदवला आहे. कास्पियन समुद्रासह रशियाच्या लष्करी आस्थापनांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं होतं. स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारत

0: भारताच्या पुरुष संघानं ब्राझील आणि नेदरलँड्सला 3-0 मागे टाकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या संघानेही चायनीज तैपेवर 3-0 अशी मात केली. आता त्यांचा पुढचा सामना मलेशियाशी होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 जास्त भाविकांची 12 तुकडी आज पहाटे भगवती नगर बेस कॅम्पवरून बालताल मालगे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकंदर संख्या 1,27,326 वर पोहोचली आहे. पहलगाम मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली असून बहुतांश बाधित क्षेत्रातलं पुराचं पाणी ओसरलं आहे. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट आणि चराईदेव या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 109 मदत छावण्यांमध्ये सध्या 37,000 जास्त लोक आश्रय घेत आहेत. या जिल्ह्यातल्या बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओदिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 1:40:30 झालेत. सातारा जिल्हा वार्तापत्र आता प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. सातारा जिल्ह्यातील अत्यंत कमी ऊस उत्पादकता असलेल्या क्षेत्रांमध्ये कृषी विभाग आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबवला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात एक बैठक नुकतीच पार पडली. ऊस उत्पादन वाढीसाठी आणि खर्च कमी करण्यासाठी AI हा नवीन पर्याय आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाऱ्याचा वेग, दिशा, वातावरणातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, शक्यता यांसह वातावरणातील पुढच्या 14 दिवसात होणारे बदल याबाबतची माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे. यातून ऊस उत्पादन खर्चात 40% बचत होऊन ऊस उत्पादनात 35-40% वाढ होऊ शकते असंही देसाई यांनी सांगितलं. यासाठी शेतकऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण द्यावं अशाही सूचना पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 38,390 शेतकऱ्यांच्या 41,421 कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांची निवड होऊन संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत 702 कोटी रुपयांच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नुकतीच मंजुरी देण्यात आली. यानुसार सर्व विभागांना जिल्हा वार्षिक योजनेतील प्रशासकीय कामांच्या मंजुरीचे प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावांनुसार जिल्हाभरात करण्याच्या विविध विकास कामांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत सप्टेंबरनंतर सर्व कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या कृत्रिम रेतन योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे राबवण्यात येणाऱ्या या रेतन योजनेतून मादी वासरांची पैदास करण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 7,181 जनावरांवर कृत्रिम रेतन करण्यात आलं आहे. त्यातून मादी वासरांची पैदास झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होत असून यासाठी सातारा जिल्हा परिषदेने 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 20% अनुदानावर फक्त

0: 80 रुपयात हे कृत्रिम रेतन शेतकऱ्यांच्या पशुधनाला पुरवलं जात आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 1013 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया जिल्हा पातळीवर सुरू झाली आहे. यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मतदार यादीचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादी अद्ययावत केल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक आणि मतदानासाठीची प्रक्रिया पावसाळ्यानंतर राबवली जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यानुसार 705 लाभार्थींची निवड करण्यात आली असून त्यांना 10,60,00,000 रुपयांचं अनुदान असणारी आधुनिक शेती उपकरणे वितरित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 5 पुलांच्या कामासाठी 30,71,00,000 निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून कराड तालुक्यातील 1 आणि खटाव तालुक्यातील 4 पुलांची कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात अजूनही 38 जुन्या पुलांच्या जागी नवीन पूल बांधणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठीचा पाठपुरावा शासनाकडे जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी महत्वाचे ठरणारे संशोधन महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी परिसरात झालं आहे. या संशोधनादरम्यान ओबेरेनियका चंद्रशेखराणी या दुर्मिळ स्थानिक ऑर्किडची महाराष्ट्रात प्रथमच नोंद झाली. वनभ्रमंतीदरम्यान वनसंशोधकांना ही वनस्पती आढळली. 1900 या वनस्पतीची नोंद पहिल्यांदा आढळली होती. यानंतर तिचं अस्तित्व पुन्हा आढळलेलं नव्हतं. 125 वर्षांनंतर ती पुन्हा एकदा महाबळेश्वर परिसरातच आढळली आहे. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्र.
2: दे देती हैं जीवन का सच्चा पैगाम और कुछ गीत भी इन्होंने पसंद के भेजे हैं. एक और श्रोता ने लिखा है कि वर्षा केवल प्राकृतिक घटना नहीं बल्कि सृजन समर्पण और पुनर्जन्म का शाश्वत उत्सव है. आसमान की असीम गहराइयों से आंचल फैलाए जब नन्ही वर्षा की बूंदें चली तो वो महज पानी का कतरा नहीं बल्कि ख्वाबों का एक समंदर थी. हवा की झोंकों से बातें करती, कभी चांद की चांदनी को सहलाती तो कभी सूरज की किरणों से सतरंगी ख्वाहिशें बुनती. और भी इन्होंने आगे बहुत कुछ लिखा है. आप ये गीत सुनिए श्रोता और बताइए किस फिल्म का है.

0: विविध भारती पर अगला कार्यक्रम है सखी सखी।
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर। जंतरमंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी। माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन। आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ। पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत मांडलं।
2: आय राईज टू मूव्ह फॉर लीव्ह टू इंट्रोड्यूस द पब्लिक एक्झामिनेशन ब्रॅकेट प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 अमेंड द पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स बिल 2024।
1: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं। विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारा चरमबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करणारा राजा मुथुमपडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले। त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं। त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंतही कामकाज तहकूब झालं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा सुरू करायचं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं, मात्र सभागृहात घोषणाबाजी सुरूच होती। या विधेयकावर अनेक जणांना बोलायचं आहे, तसंच यात दुरुस्ती करायच्या अनेक सूचनाही आल्या आहेत, मात्र ही चर्चा थांबवणं हा चुकीचा संदेश आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं। गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांचा विचार करून पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे। यानंतरही जर त्यावर संसदेत चर्चा होत नसेल तर हे संसदेसाठी आणि लोकशाहीसाठीही चांगलं नाही असं मत किरेन रिजिजू यांनी संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना मांडलं। राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली। त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला, मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थिती

स्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं त्यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयाने सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफची स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कारगिल विजय दिनानिमित्त आज लोकभवनात वीर सैनिक, वीरपत्नी आणि वीर मातांसाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्यांशी संबंधित असल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गडकरी यांना मेटा आणि इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवारी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. सुमारे 60 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यातल्या काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मध्यमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदी पात्रात 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. भीमा नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, नदी पात्रात उतरू नये तसंच तिथं ठेव

असलेलं साहित्य पशुधन इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलवावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज आणि बारूड, तर देगलूर तालुक्यातील देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. पण जिल्ह्यातल्या एकाही प्रकल्पात पाण्याची आवक झालेली नसल्यानं जलसाठ्याची चिंता मात्र कायम आहे. हवामान. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना तसंच पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसराला आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी

सभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणी साठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. हे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 5 वाजले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया धूल का फूल या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांची गीतरचना. महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांनी गायलेली, संगीतकार आहेत यान दत्ता.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं श्रोते हो चित्रपट होता आंधी. गीतगुंजन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद. श्रोतेहो कार्यक्रमामध्ये आता ऐकूया इज्जत या चित्रपटासाठी साहिर लुधियानवी यांची गीतरचना लता मंगेशकर मोहम्मद रफी यांनी गायलेली. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, गीतगुंजन या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया चरस या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत. लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि आनंद बक्षी यांनी गायलेलं. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

मर्यादा या चित्रपटातील लता मंगेशकर किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया बहू बेगम या चित्रपटातील आशा भोसले, मोहम्मद रफी यांनी गायलेलं, साहिर लुधियानवी यांची गीतरचना, रोशन यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

मंडळी, आजच्या काळात सोशल मीडियावर प्रेरणादायी व्याख्यानांमध्ये आणि करिअर विषयक चर्चांमध्ये आपण वारंवार एक वाक्य ऐकतो, तुमची आवडच तुमचा व्यवसाय बनवा. हे वाक्य ऐकायला खूप छान आहे. जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते तीच आपल्याला आपला व्यवसाय म्हणून हवी असते. पण मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या आवडी, आपले छंद हे आपण फक्त जपण्यासाठी बाळगतो. प्रत्येक छंद, प्रत्येक आवड व्यवसायात रूपांतरित होईल असं नसतंच मुळे. कारण प्रत्येक आवडीला व्यवसायाचं रूप दिलं तर त्या आवडीचा निव्वळ आनंद हरवण्याची शक्यता असते. छंद हा शब्द उच्चारला की मनात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. कारण छंद म्हणजे वेळ घालवण्याचं साधन नाही, तर मनाला आनंद देणारी, स्वतःशी जोडणारी आणि आयुष्याला रंग देणारी गोष्ट आहे. आपण लहान असताना किती सहजपणे छंद जोपासायचो. शाळेतून घरी आल्यावर चित्र काढणं, त्यात रंग भरणं, वहीच्या शेवटच्या पानावर काहीतरी रेखाटणं, सायकल चालवणं, मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, गोष्टींची पुस्तकं वाचणं, रेडिओवर गाणी ऐकणं, नाचणं, गाणं, यापैकी कितीतरी गोष्टी आपण फक्त आनंदासाठी करायचो. तेव्हा कोणीच विचारत नव्हतं की यातून पैसे मिळतील का, किंवा यातून भविष्यात करिअर होईल का. आपण ते फक्त करत राहायचो, कारण ते करताना मन आनंदी असायचं. पण जसं वय वाढत गेलं तसे अनेक प्रश्न आपल्या भोवती जमा झाले. अभ्यास, परीक्षा, नोकरी, जबाबदाऱ्या आणि स्पर्धा, आणि या सगळ्यात आपले छंद कुठेतरी मागे पडले. आज अनेक जण असं म्हणताना दिसतात, पूर्वी खूप चित्र काढायचो पण आता वेळच मिळत नाही. कॉलेजमध्ये असताना छान गायचे पण आता अनेक वर्ष झाली गायलेच नाही. मला ना पूर्वी वाचनाची खूप आवड होती पण आता मोबाईलमुळे पुस्तक हातातच घेता येत नाही. नियमितपणे छंद जोपासणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचं प्रमाण कमी असतं. संगीत, चित्रकला, बागकाम, लेखन, विणकाम, स्वयंपाक, योग, पक्षी निरीक्षण किंवा फोटोग्राफी यासारखे छंद मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक ठरतात. पण हल्ली एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. एखादी व्यक्ती सुंदर चित्र काढते आणि लगेच तिला सांगितलं जातं, ऑनलाईन क्लास सुरू कर, किंवा कोणी छान केक बनवतो म्हणून त्याला लगेच सल्ला मिळतो, बेकरी सुरू कर, कोणी छान गात असेल तर स्वतःचं चॅनल सुरू कर असंही म्हटलं जातं. आता हे सल्ले चुकीचे नाहीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीची इच्छा तशी असतेच असंही नाही. काही जणांना गाणं हे फक्त स्वतःसाठी गावं वाटतं, काहींना फोटो काढायचे असतात पण त्याचं प्रदर्शन भरवायचं नसतं, काहींना लिहायचं असतं पण लेखक व्हायचं नसतं. आणि यात काहीच गैर नाहीये, कारण काही गोष्टी या फक्त मनासाठी असतात. आपण एखाद्या बागेत फेरफटका मारतो, त्यासाठी आपल्याला पैसे मिळत नाहीत. आपण एखादा सुंदर सूर्यास्त पाहतो, त्यातून करिअर होत नाही. आपण मुलांसोबत खेळतो, त्यासाठी प्रमाणपत्र मिळत नाही. पण या प्रत्येक गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात. म्हणूनच आनंदाचं मोजमाप हे नेहमी यशाने किंवा उत्पन्नाने करता येत नाही. आज अनेक यशस्वी व्यक्ती याच गोष्टीवर भर देतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संगीताची आवड होती. संगीत ही त्यांच्या मनशांतीची जागा होती. आजूबाजूचं निरीक्षण केलं तर आपल्याला पाहायला मिळतं, अनेकदा डॉक्टर सुट्टीच्या दिवशी चित्र काढतात, किंवा अभियंते कविता लिहितात, शिक्षक बागकाम करतात. कारण करिअर हे माणसाला ओळख देतं, पण छंद हे माणसाला स्वतःशी जोडतं.

मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण वेळेचं इतकं गणित मांडू लागलोय की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी उद्देश, फायदा किंवा परिणाम शोधू लागतो. एखादी गोष्ट केली तर त्यातून काय मिळणार, किती कमाई होईल, किती प्रसिद्धी मिळेल आणि किती लोक आपल्याला ओळखतील, हे प्रश्न आता सहज विचारले जातात, आपल्या मनातही येतात. परंतु प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे पैसा किंवा प्रसिद्धी नसतंच. म्हणजे बघा ना, आपण कधी एखाद्या लहान मुलाकडे शांतपणे लक्ष दिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की एखादं मूल जमिनीवर बसून रंगीत खडूंनी चित्र काढत असतं. त्या चित्रात प्रमाण नसतं, नियम नसतात, रंगांची सांगडही नसते, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र खरा असतो, कारण तो चित्र काढतो ते स्वतःसाठी. मोठं झाल्यावर मात्र आपण चित्र काढण्यासाठी विचार करतो, हे पुरेसं चांगलं आहे का, लोकांना आवडेल का, सोशल मीडियावर टाकलं तर किती प्रतिसाद मिळेल. आणि याच क्षणी आनंदाचं रूपांतर दडपणात होतं. मानसशास्त्रात एक संकल्पना सांगितली जाते, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. एखादी गोष्ट केवळ ती करताना आनंद मिळतो म्हणून केली जाते तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते, पण जेव्हा तीच गोष्ट फक्त पैसा, प्रसिद्धी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी केली जाते तेव्हा ती बाह्य प्रेरणा बनते. हां, आता याचा अर्थ असा नाही की व्यवसाय करणं चुकीचं आहे. अनेकांनी आपल्या आवडीचं आणि यशस्वी करिअर घडवलंय आणि ते प्रेरणादायीही आहे.

पण प्रत्येक व्यक्तीने तसाच मार्ग निवडायला हवा असाही नियम नाही. मित्रांनो, छंदाचं सौंदर्य हे त्याच्या स्वातंत्र्यात असतं. त्यात तुलना नसते, स्पर्धा नसते, अट नसते, असतो तो फक्त आनंद. आज अनेक कुटुंबांमध्ये मुलांना विविध कला शिकवल्या जातात. संगीत, नृत्य, चित्रकला, क्रीडा हे सर्व अत्यंत चांगलं आहे. पण त्या प्रत्येक छंदामध्ये मुलाला आनंद मिळतोय का, की केवळ यश मिळवण्याचा दबाव आहे, याचाही विचार पालकांनी करायला हवा. कारण एखाद्या मुलाला गाणं शिकायला आवडतं म्हणून तो गायक झालाच पाहिजे असं नाही. किंवा एखाद्या मुलीला चित्रकला आवडते म्हणून ती चित्रकारच झाली पाहिजे असंही नाही. काही वेळा छंद हा आयुष्यभराचा मित्र असतो, व्यवसाय नाही. मंडळी, जपानमध्ये एक सुंदर संकल्पना सांगितली जाते, इकिगाई. आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट शोधण्याची ही कल्पना आहे. पण त्यामध्येही एक महत्त्वाचा संदेश आहे. आपल्या आयुष्यात आनंद देणाऱ्या सर्वच गोष्टी उत्पन्नाचं साधन असतीलच असं नाही. कधी कधी संध्याकाळी पुस्तक हातात घेऊन बसणं, जुन्या गाण्यांची मैफिल ऐकणं, टेरेसवर उभं राहून छान चहाचा आस्वाद घेणं, झाडांना पाणी घालणं, या गोष्टी आपल्या मनाला शांत करतात आणि आपल्याला स्वतःशी भेटवतातही. कारण स्वतःशी भेटणं ही आयुष्यातील एक मोठी गरज आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा एखादा जुना छंद पुन्हा हातात घ्याल, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी हे कोणाला दाखवण्यासाठी करतोय की स्वतःच्या आनंदासाठी? जर उत्तर दुसरं असेल तर समजा तुमचा छंद अजूनही जिवंत आहे, आणि तो जिवंत असेल तर तुमच्यातला आनंदही जिवंत राहील.

मित्रांनो, काही वर्षांपूर्वी मोकळा वेळ हा शब्द खरोखर मोकळा वाटायचा. संध्याकाळ झाली की घराबाहेर गप्पा, पुस्तकांचं वाचन, बुद्धिबळ, बॅडमिंटन, तबला, हार्मोनियम, शिवणकाम, विणकाम, बागकाम, प्रत्येक घरात कोणाचा ना कोणाचा एखादा छंद असायचाच. आजही छंद आहेत, पण वेळ कमी झालाय. किंवा कदाचित आपण वेळ देणं कमी केलंय. आता ही विचार करण्याची बाब आहे. एका क्लिकवर माहिती मिळते, मित्रांशी संपर्क होतो, नवीन गोष्टी शिकता येतात, पण त्याचबरोबर नकळत आपण स्वतःसोबत घालवायचा वेळ कमी केलाय. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की दिवसातील काही काळ मोबाईल, संगणक किंवा इतर डिजिटल उपकरणांपासून दूर राहून आवडीची एखादी कृती केल्यास मन अधिक शांत राहतं आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. म्हणूनच अनेक मानसोपचार तज्ज्ञ आठवड्यातील काही वेळ स्क्रीन फ्री टाईम ठेवण्याचा सल्ला देतात. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलेला केवळ व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं नाहीये. संगीत ही साधन आहे, चित्रकला ही अभिव्यक्ती आहे, नृत्य ही भावना आहे आणि साहित्य हे मनाचं प्रतिबिंब. या सर्व गोष्टी माणसाला अधिक संवेदनशील, अधिक सर्जनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. आज अनेक कंपन्यांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. कार्यालयांमध्ये संगीत, चित्रकला, क्रीडा, पुस्तक वाचन किंवा स्वयंसेवा यासारखे उपक्रम आयोजित केले जातात, कारण आनंदी आणि मानसिकदृष्ट्या संतुलित व्यक्ती अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, मला सांगा, आपण स्वतःला शेवटचा प्रश्न कधी विचारला होता की मला खरंच काय करायला आवडतं? कदाचित उत्तर असेल पुस्तक वाचणं, गाणं ऐकणं, कविता लिहिणं, झाडं लावणं, स्वयंपाक करणं किंवा फक्त शांत बसून पाऊस पाहणं. जर तुमच्या मनात अशा कोणत्याही गोष्टीचं उत्तर आलं असेल तर या आठवड्यात त्यासाठी थोडासा वेळ नक्की काढा, कारण स्वतःला दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही. तो आपल्या मनात आनंदाची गुंतवणूक करून जातो आणि आनंद हा असा खजिना आहे जो जितका वाटतो तितका वाढतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

सायंकाळी 6:30 सुगम संगीत हा कार्यक्रम प्रसारित करू. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात

येईल. सायंकाळी 7:30 वाजता घर शिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट गौर तालुका कळंब येथील अनुभवी शेतकरी कैलास केसरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर आरोग्य सल्ला यामध्ये हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग चौथा आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्या मंगळवार दिनांक 28 जुलैचा हवामान अंदाज. संकलन निवेदन पल्लवी निपाणीकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. रात्री 7:15 वाजता लोकरंग लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेली अभंग आपण ऐकू शकाल. रात्री 8:30 वाजता संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि रात्री 10 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. तांत्रिक सहाय्य केला आहे प्रमोद साळुंखे यांनी, संपादन पृथ्वीराज देशमुख यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते आता ऐकूयात उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाविषयीची रूपरेषा. उद्या सकाळी ठीक 5:50 वाजून आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल. सकाळी 6:05 वाजून मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:35 वाजून कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 वाजून कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये खुरपणी याविषयी माहिती आपण ऐकणार आहोत संकलन निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 वाजून आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 वाजून परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 6:55 वाजून.

श्रोतेहो, सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची वेळ आहे 7:15. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 10:00 दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 गीतांजली मराठी चित्रपट संगीत. 11:00 मिश्र संगीत हा कार्यक्रम. गीतबहार या कार्यक्रमाची वेळ आहे 11:30. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 सांगली जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

सायंकालीन प्रसारण सभेमध्ये ठीक 5 वाजता गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू सायंकाळी ठीक 5:30 वाजता 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 मैफिले गझल हा कार्यक्रम प्रसारित करू. स्वयंसिद्ध हा महिलांसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 6:30 वाजता 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी प्रसारित करू. रात्री 7:08 वाजता लोकरंग लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये तुळजाभवानी आराधी मंडळ दहिवडी तालुका तुळजापूर यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. रात्री 8:30 वाजता संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि रात्री 9:00 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजांच्या तासाचं ध्वनिमुद्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. यासह हिंदी इंग्रजी आणि मराठीतील बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयीची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. श्रोतेव आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात संदेश.

0: पूज्य पिताश्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
1: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
0: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हबप श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधीजवळ दीपोत्सव,
1: रात्री 9 वाजता हबप ॲडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं

0: श्रोतेहो नादब्रह्म या ना शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला रागजोग. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहोत 101.3 MHz. श्रोतेहो सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत हा कार्यक्रम.
1: लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची गीतरचना पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या आवाजामध्ये.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आशा भोसले आणि अरुंधाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
0: श्रोत्यांनो सुगम संगीत या कार्यक्रमात ऐकूया चंद्रशेखर साणेकर यांचं सुगम गीत. सुरेश वाडकर यांनी गायलेलं. संगीत आहे विजय मोरे यांचं.

बाबा बोरकर यांची गीतरचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

ठीक सायंकाळी 7 वाजता आणि 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता तथा प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात?
1: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंटर आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
6: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार.
5: पण आता सगळे त्यांना लाडके आप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
7: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपर फुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपर फुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षण काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात

0: असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
1: छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथल्या एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीनं 2 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. नीट परीक्षेतल्या अपयशामुळे नैराश्य आल्याचं या विद्यार्थिनीनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी अबू सालेम याच्या सुटकेच्या अर्जावरचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. 2005 पोर्तुगालमधून सालेमचं प्रत्यार्पण झालं तेव्हा त्याला 25 वर्षांचा कारावास दिला होता. या काळात चांगल्या वागणुकीबद्दल 3 वर्षांची सूट शिक्षेतून मिळाल्याचा दावा करून त्यानं मुंबई उच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा दावा कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निवाडा उच्च न्यायालयानं दिल्यावर सालेमनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर झाली. उद्या सविस्तर निवाडा दिला जाईल. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातून नफा मिळवल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा, गुगलसह इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करायला मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परवानगी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधले काही दूध पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. या आंतरराज्य रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रीय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन

0: तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसंदर्भात प्राप्त झालेले तक्रार पुरावे आणि निवेदनांची चौकशी करण्यासाठी एमपीएससीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 22 मार्च रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेच्या मुलाखतीच्या संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 21 जुलैला एका व्यक्तीनं पेपर फुटल्याची तक्रार एमपीएससीकडे केली होती. नंतर हा दावा चेष्टेनं केला असल्याचं तक्रारदारानं एमपीएससीला कळवलं असल्याचं एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितलं.
1: मी तक्रार केली होती, ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक उमेदवार आहे, तो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून त्यांनी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे.
0: टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 7 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला 265 चिपळूण हा मतदारसंघ मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा राज्यातला पहिला मतदारसंघ ठरला आहे. मतदान अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे हे शक्य झाल्याचं चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लेगाडे यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरण्याचा मानही चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरव बुद्रुक गावानं पटकावला होता. केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण आणि विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: ताई, हे बघ.
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
5: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
5: आरबीआय सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 या कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या युवा वर्गाशी संवाद साधला. या निमित्तानंच हा कार्यक्रम तसंच प्रधानमंत्र्यांच्या या संवादाचं महत्व आणि वैशिष्ट्यांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, गेली अनेक दशकं देशाच्या उत्तर सीमेलगतची अनेक गावं विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. स्वाभाविकपणे विकासाच्या अभावानं निर्माण होणाऱ्या अनेक समस्याही या गावांमध्ये आहेत. ही परिस्थिती बदलावी हा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्याच अनुषंगानं केंद्र सरकारनं 2023 मध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली होती. या पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाख ही पाच राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांमधल्या 19 जिल्ह्यातल्या 46 विभागांमधल्या 662 सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 2025 मध्ये सरकारनं या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता दिली. प्रधानमंत्र्यांच्या दृढ संकल्पातून सुरू झालेल्या या कार्यक्रमानं देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातल्या गावांचा कायापालट होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाविषयी अधिक सांगतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने.
1: पंतप्रधान मोदींनी सरकार आल्यानंतर जे वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले होते त्याच्यातला व्हायब्रंट विकसित विलेज असा एक कार्यक्रम 2-3 वर्षांपूर्वी सुरू केला होता. आणि त्या कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की भारतातल्या सीमावर्ती प्रदेशांमधल्या राज्यांमधल्या ज्या विकसनशील गावांचा प्रगतीचा वेग आहे किंवा त्यांची वाटचाल जी आहे त्याच्याकडे लक्ष देणं, तिथे जाणं आणि त्या गावांना मुख्य भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी करून घेणं. म्हणजे पूर्वी आपल्याला या गावांचा उल्लेख शेवटची गावं, सीमावर्ती गावं अशी केली जायची. मोदींनी ही परिभाषा बदलून पहिली गावं असं केली. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात उत्तरेकडची किंवा पूर्वेकडची जी गावं आहेत ती गावं ही भारतातली पहिली गावं आहेत. म्हणजे पहिल्यांदा तिथे सूर्यप्रकाश मिळतो, पहिल्यांदा तिथून आपण भारतात प्रवेश करतो.

0: म्हणून त्याला त्यांनी पहिली गाव असं म्हटलं. म्हणजे त्याच्यात एक प्रकारचं प्राधान्य देणं हा जो आहे, प्राधान्यक्रम बदलणं या अर्थाने ही एक मानसिक प्रक्रिया असते आणि ती महत्वाची आहे असा एक संदेश त्याच्यातून गेला. तेव्हापासून एक सुरू झालं की वेगवेगळी ईशान्येतली किंवा पूर्व भारतातली किंवा पश्चिम भारतातली जी सीमावरती गावं आहेत ती गावं निवडायची आणि त्या गावांकडे विशेष लक्ष द्यायचं. म्हणजे विकासाच्या ज्या राज्यातल्या देशातल्या चालणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधल्या महत्वाच्या सगळ्या योजना त्या गावांमध्ये प्राधान्याने राबवायच्या. त्यांचं जीडीपी कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं, रोजगार कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं. आता अनेक त्या गावांमध्ये शाळा नव्हत्या, त्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या, छोटी रुग्णालय सुरू झाली, ग्रामीण रुग्णालय सुरू झाली. हा त्या व्हायब्रंट व्हिलेजचा एक भाग. आणि दुसरा त्याच्यातला भाग असा की या गावांना आणि या गावातल्या लोकांना भारतातल्या इतर सगळ्या लोकांच्याशी जोडून देणं, अशा दोन पातळीवरती पंतप्रधानांनी हा कार्यक्रम सुरू केला. आणि त्याच्यातलं विकसित किंवा व्हायब्रंट व्हिलेजच्या कन्सेप्टमध्ये एक त्याच्यातला भाग असा आहे की मोदी स्वतः हे अनेक वर्ष पंतप्रधान होण्याच्या आधी देखील या गावांमध्ये जात असतात आणि त्या गावांना भेटी देऊन तिथले कार्यक्रम पाहत किंवा विकासाची कल्पना त्यांची लक्षात घेत. याला एक आणखीन वेगळा अँगल आहे की सगळ्या देशातल्या सीमावर्ती गावांमध्ये जाऊन तिथल्या लष्करी ठाण्यांना, लष्करी छावण्यांना भेट द्यायची आणि त्या जवानांबरोबर दिवाळी असेल किंवा इतर काही सण असतील तर ते त्यांच्यासोबत तिथे साजरे करायचे. याच्यामध्ये जसा लष्करी जवानांशी संवाद साधण्याचा एक भाग होता त्याचप्रमाणे तिथल्या लोकांना एकूण सगळ्या आपल्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं असा सुद्धा त्याच्यामध्ये भाग होता. हे थोडक्यामध्ये असं आहे की भारतातल्या सगळ्या भागांमध्ये होणाऱ्या विकासाच्या एकूण वाटचालीमध्ये अगदी दूरस्थ असं म्हणतो अशा छोट्या छोट्या गावांना सुद्धा सहभागी करून घेणं हा या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. आणि काही दिवसांपूर्वी याची जी पाहणी झाली होती त्या पाहणीत असं आढळून आलं होतं की यातल्या अनेक गावांमध्ये पहिल्यांदाच विजेचा पुरवठा चांगला झाला, सॅनिटेशनची जी व्यवस्था झाली, काही गावांमध्ये शाळा नव्हत्या तिथे शाळा झाल्या. अशा प्रकारे हा जो कार्यक्रम बऱ्यापैकी एक टप्पा गाठून आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय आणि दर काही वर्षांनी ती गावांची एक पाहणी होते आणि त्या योजनेमध्ये नवीन नवीन गावं समाविष्ट केली जातात.
1: श्रोते हो, विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित एका प्रश्नमंजुषा उपक्रमानंतर देशभरातल्या 3 लाखांपेक्षा जास्त युवा प्रतिनिधींमधून 400 पेक्षा जास्त जणांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या या युवा प्रतिनिधींनी लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या 74 सीमावर्ती गावांमध्ये राहून तिथली जीवनशैली, संस्कृती आणि विकासाशी संबंधित प्रत्येक पैलूचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कालच प्रधानमंत्र्यांनी या युवा प्रतिनिधींशी संवाद साधला. विकसित भारत घडवण्यासाठी विकसित गावं हाच पाया असल्याचा मंत्र प्रधानमंत्र्यांनी या संवादातून दिला. प्रधानमंत्र्यांनी साधलेल्या या संवादातले ठळक मुद्दे ऐकूयात त्यांच्याच शब्दात.
2: आज का एक कार्यक्रम बहुत विशेष है. देश भर के करीब 250 जिलों के युवा साथी इस प्रोग्राम से जुड़े हैं. साथियों, कुछ साल पहले हमने माय भारत मंच बनाया था और आज पूरे देश में माय भारत के युवा साथी बहुत प्रशंसनीय काम कर रहे हैं. साथियों, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग के दौरान मैंने एक विचार युवाओं के सामने रखा. विचार ये था कि क्यों ने युवा साथी वर्चुअल माध्यम के बजाय जमीन पर उतरकर भारत को जाने, भारत से जुड़े, भारत को जीने की कोशिश करें, भारत को समझे, भारत के गांवों में विकसित होने के लिए कितनी आकांक्षाएं ये गांवों में जाकर पता चलती है. देश पहले, बाकी सारी सुविधाएं बाद में, ये हमको सीमावर्ती गांवों में खास अनुभव आ गया है. और इसलिए उद्देश्य ये था कि देश के अलग अलग जिलों के युवा हिमाचल, उत्तराखंड और लद्दाख के गांवों की यात्रा करें. वहां लोग कैसे रहते हैं, खान पान कैसा है, कामकाज, संस्कृति, जीवन व्यवहार, ये सारी बातें क्या है, चुनौतियां क्या है. देश के प्रथम गांव में बैठे हुए लोग देश की सुरक्षा के लिए कितने जागरूक है, देश के अन्य भागों से उनका लगाव, निकटता कितनी है. इन सभी चीजों का अनुभव मेरे देश के नौजवानों को मिले, ये हमारा उद्देश्य. और जो उत्साह पूरे देश के युवाओं में दिखा वो अद्भुत है. लगभग 3 लाख युवाओं ने इस प्रतियोगिता में भाग लिया और उनमें से 400 से अधिक युवाओं का चयन हुआ. आप सभी एक सप्ताह तक इन दूर सुदूर के गांवों में रहे, अननोन जगह थी आपके लिए, आपने वहां के जीवन को जीने की कोशिश की, आप उसके अंदर घुल मिल गए, अपनी संस्कृति को वहां की संस्कृति के साथ जोड़ा, कनेक्ट किया. एक भारत श्रेष्ठ भारत का इसमें और इससे उत्तम उदाहरण शायद ही कोई और हो सकता है. साथियों, आज का ये कार्यक्रम मेरे

0: लिए बहुत खास इसलिए भी है क्योंकि जब मैं सरकार और राजनीति के जीवन से दूर था तब मैंने ऐसे सीमावर्ती गांवों में कई बार जाने का मुझे अवसर मिला है। अभी इस यात्रा का हिस्सा रहे जिन साथियों से मेरी बात हुई उनमें से भी कई गांव ऐसे हैं जहां मैं पहले जा चुका हूं। और आप जब वहां का वर्णन कर रहे थे तो मुझे वो पुरानी सारी चीजें नजर आ रही थी। साथियों, विकसित गांव विकसित भारत की आधारशिला है। विकसित भारत के निर्माण की यात्रा लगातार चल रही है और इसमें आप सभी युवा साथियों की बड़ी भूमिका है। इसलिए जब देश का युवा जमीन से जुड़ता है तो वो विकसित भारत के विजन को और व्यापक बनाता है। साथियों, इस अभियान में आपने अनुभव किया होगा कि बॉर्डर के गांवों का जीवन कितना कठिन होता है, लेकिन हर कठिनाई के बावजूद सीमावर्ती गांवों के लोग देशभक्ति को पल प्रतिपल जीते। साथियों, हमारी सरकार ने इन सीमावर्ती गांवों को देश का प्रथम गांव माना। भारत का युवा जितना ज्यादा भारत के सीमावर्ती गांवों को जानेगा उतना ही वो भारत को सरलता से जानेगा, भारत के कोने कोने के साथ सरलता से जुड़ेगा और ये प्रयास नई मजबूती का कारण बनेगा।
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी साधलेला हा संवाद कोणत्याही प्रकारे औपचारिक नव्हता, तर त्यातून देशाच्या सीमावर्ती भागांकडे पाहण्याचा एक नवा राष्ट्रीय दृष्टिकोन अवघ्या देशासमोर आला। याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या या संवादाची वैशिष्ट्य, त्यातनं काय साध्य झालं, तसंच आता या उपक्रमाची पुढची दिशा काय असायला हवी याबद्दल अधिक बोलतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने।
2: सीमावर्ती भागामधल्या खेड्यांमध्ये किंवा गावांमध्ये जाऊन तिथल्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे जे तरुण मंडळी आहेत त्यांच्याशी पंतप्रधानांनी 26 तारखेला थेट संवाद साधला आणि या संवादाचं वैशिष्ट्य असं की या गावांमध्ये जाण्यासाठी देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये 300 हून अधिक तरुणांची तरुणींची निवड झाली होती। विशेष म्हणजे हा केंद्र सरकारतर्फे चालवला जाणारा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी जवळपास 3 लाखाहून जास्त मुला मुलींनी नोंदणी केली होती आणि त्याच्यामधली ही मुलं निवडून त्यांना वेगवेगळ्या सीमावर्ती प्रदेशातल्या खेड्यांमध्ये गावांमध्ये प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव घेण्यासाठी सरकारने 7 दिवस 8 दिवस असं पाठवलं होतं। या सगळ्या तरुण मुलांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी जे मुद्दे मांडले ते राष्ट्रीय एकात्मता, विकास आणि तरुणांचा स्वतःचा विकास या सगळ्या अंगाने खूप महत्वाचे होते। पंतप्रधानांनी या सगळ्या तरुणांना सांगितलं की तुम्ही त्या गावांमध्ये जेव्हा जाताय तेव्हा त्या गावांमधले एक नागरिक म्हणून किंवा त्यांच्या कुटुंबातले एक म्हणून त्याच्यामध्ये मिसळून जा आणि तुम्हाला तिथे तशी वेगळी वागणूक मिळणारही नाही। तुम्ही त्या गावांमध्ये खेड्यांमध्ये त्या घरांमध्ये जाल तेव्हा तुम्ही त्या घराचा एक भाग बनून जाल। याच्यातलं मोदींचं सांगणं असं होतं की इथलं जे जीवन आहे, लोकजीवन आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांची संस्कृती आहे, त्यांची भाषा आहे, त्यांचं रहनसहन आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला प्रत्यक्ष ज्याला फर्स्ट हँड असं आपण म्हणतो तेव्हा फर्स्ट हँड अनुभव तुम्हाला मिळेल आणि त्या अनुभवातून तुम्ही एकतर शिकाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला भारत किती वैविध्यपूर्ण आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक कुठे कुठे राहतात याचा अनुभव या सगळ्या तरुण मुलांना येईल। या मुलांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष काही काम करणं किंवा लगेच काही सामाजिक उपक्रम करणं असं अपेक्षित नाहीये। या मुलांनी केवळ तिथे जायचं, त्या गावांमध्ये राहायचं, त्या लोकांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांचं जीवन, त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे अशी या योजनेची एक कल्पना आहे। आणि आतापर्यंत अशी शेकडो मुलं ही सीमावर्ती राज्यांमधल्या अनेक गावांमध्ये जाऊन आली आहेत। आता त्याच्यातल्या एका तुकडीशी संवाद साधताना पंतप्रधानांनी आज सांगितलं की तुमचं जे शिक्षण आहे किंवा तुमचे जे अनुभव आहेत किंवा तुमचं रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते आणि तुम्ही ज्या गावांमध्ये जाणार आहात तिथलं जीवन, तिथले सगळं लोकांचं राहणीमान याचा सांधा जोडताना तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल। आणि ते एका अर्थाने खरंच आहे की शहरांमधली मुलं किंवा निमशहरी भागांमधली मुलं ज्या पद्धतीने राहतात किंवा जगतात तेव्हा त्यांना भारतातल्या अगदी टोकाच्या किंवा दूरस्थ अशा राज्यांमधले लोक कसे राहतात, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांची परंपरा किंवा संस्कृती कोणती आहे याचा काही अनुभव फक्त नुसता परोक्ष असतो म्हणजे वाचून असेल किंवा ऐकून असेल, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे एका अर्थाने त्यांचं जीवन समृद्ध करणारा असा अनुभव असतो। आणि याच्यातून एक शक्यता अशी असते की ही जी सगळी तरुण मुलं जातात ते अतिशय संवेदनशील असतात, त्याच्यामुळे याच्यामधून काही आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगलं काम करणारे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यातून जन्माला येऊ शकतात। ते कोणत्याही एका संघटनेचे एका पक्षाचे असावेत असं नाही, पण त्यांना तिथे गेल्यानंतर जी दृष्टी मिळेल, जो अनुभव मिळेल त्याच्यामधून त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी काम करण्याची अशी एक प्रेरणा सुद्धा निर्माण होऊ शकेल।

0: केंद्र सरकारने हा देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी गेली काही वर्ष राबवलेला उपक्रम आहे आणि त्याला आता एक चांगलं वळण असं लागतंय की दरवर्षी शेकडो हजारो मुलं त्यासाठी उत्सुक असतात जाण्यासाठी. त्याच्यातून चांगल्या होतकरू मुलांची निवड होते आणि ती मुलं या ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये जाऊन राहतात. तिथल्या स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन ती राहतात आणि तिथे त्यांच्यासोबत 8 दिवस संवाद साधतात, अनुभव घेतात. याच्यातून एक गोष्ट होऊ शकते की सरकारने जसा हा उपक्रम सुरू केलाय तसा खाजगी पातळीवरती वेगवेगळ्या संस्था असा उपक्रम करतात किंवा अनेक शैक्षणिक संस्था आहेत, अनेक विद्यापीठं आहेत, त्यांनी याच्यापासून जर स्फूर्ती घेतली आणि अशा प्रकारे विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात किंवा अनेक कोर्सेस असतात त्यानुसार किंवा स्वतंत्रपणे सुद्धा विद्यापीठांनी जर असे विद्यार्थी हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या छोट्या खेड्यांमध्ये गावांमध्ये जर पाठवले तर त्याचा खूप उपयोग होईल आणि काही वेळेला तिथले प्रश्न सोडवण्यासाठीची एक दृष्टी किंवा एक नवीन कल्पना ही या मुलांना सुद्धा सुचू शकते आणि त्याच्यामधून सगळा भारत एक आहे अशी भावना मनामध्ये निर्माण होणं आणि सगळे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो पण प्रत्यक्ष तो अनुभव जगणं आणि तो अनुभव घेणं यासाठी ही योजना मला खूप महत्वाची वाटली आणि पंतप्रधानांनी या सगळ्या तरुण मुलांना उद्देशून जे भाषण केलं ते अतिशय स्फूर्तीदायक होतं आणि त्या भाषणानुसार जर अशा प्रकारची योजना पुढे अनेक वर्ष चालू राहिली तर भारतातल्या हजारो मुलामुलींना ग्रामीण जीवनाचा हा प्रत्यक्ष अनुभव येईल.
1: विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या उपक्रमामुळे सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास आणि तिथल्या जीवनमानाशी देशभरातला युवा जोडला जात आहे. देशाच्या या पहिल्या गावांपासून ते उर्वरित भागाच्या विकासातली दरी दूर होण्याचा मार्गही प्रशस्त होत आहे. हेच या उपक्रमाचं खरं यश. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. FM 101.3 MHz श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतीविषयक कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी, घरश्वार या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 5 श्रावण शके 1948 अर्थात 27 जुलै 2026. मंडळी, घरश्वार या कार्यक्रमाची सुरुवात करूयात आपण या सुमधूर गाण्यानं.

0: भक्तिगीतानंतर घरश्वार कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. घरश्वार कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी. मुक्काम पोस्ट गौर तालुका कळंब येथील अनुभवी शेतकरी कैलास केसरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आपल्या जेवणात कांदा हा जवळपास अविभाज्य भाग आहे. कांदा हा माणसाला रडवतो आणि शेतकरी बांधवांना तर तो तीन अर्थाने रडवतो. कापल्यानंतर तर रडवतोच, परंतु भाव पडल्यानंतरही रडवतो आणि भाव चांगला मिळाल्यानंतर आनंदाने रडवतो. म्हणून म्हटलं कांदा हा आपल्या शेतकरी बंधू भगिनींना तीन अर्थाने रडवतो. पण कांदा उत्पादन एकदा फेल गेलं म्हणून आयुष्यात पुन्हा कांदा घेतलाच नाही असं होत नाही. कांद्याचं उत्पादन असं आहे की वर्षातनं आपल्याला दोन तीन वेळा घेता येतं, त्यापैकी एखादी वेळ ही आपली नसते आणि बाकी वेळा मात्र त्याचा बॅलन्स साधला जातो. म्हणूनच शेतकरी कांदा हा उत्पादन करण्याकडे कायम झोकलेला आपल्याला दिसतो आणि मार्केटमध्ये मागणी कांद्याला कायम आहे. म्हणूनच आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात एका अशा शेतकरी बांधवांना आमंत्रित केलं आहे जे गेल्या काही वर्षांपासून कांदा उत्पादनातच काम करत आहेत. कांदा बीज उत्पादन असेल, कांद्याची निगा असेल, हे आपले शेतकरी आहेत. मुक्काम पोस्ट गौर तालुका कळंब येथील कैलास रावसाहेब केसरे. यापूर्वी देखील ते आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आज देखील आपण त्यांना आमंत्रित केलं आहे. कैलासराव, आपलं कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: कैलासजी, आत्ता सध्या काय सुरू आहे कांद्याच्या बाबतीत?
2: सर, आता गेल्या वर्षी जो सीड प्रोडक्शनचे आम्ही प्लॉट घेतले, तर त्या प्लॉटचं हार्वेस्टिंग करून आणि त्याचं सीड कलेक्शन करून आम्ही सेंटरला जे करार आहेत आमचे, त्या कराराच्या ह्याच्यानुसार आम्ही त्यांना ते दिलेले आहेत. तर त्याचं ते डिस्ट्रीब्युशन करतात त्यांच्या सेंटरच्या माध्यमातून. तर हा कांद्याचा जो सीड प्लॉट होता, आपलं जे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे ICR नवी दिल्ली, त्यांची एक इन्स्टिट्यूट आहे की राजगुरुनगरला DOGR म्हणून, तर ते कांदा आणि लसणावर संशोधन चालतं. तर आपण ते DOGR, आपलं तुळजापूरचं कृषी विज्ञान केंद्र आणि आम्ही शेतकरी, असा आम्हा तिघांचा करार आहे. ते ब्रीडर सीड देतात आणि ते बायबॅक करार असतो. त्या करारानुसार आम्ही सीडचे उत्पादन करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते क्लिनिंग ग्रेडिंग करून व्यवस्थित पॅकिंग करून त्यांना दिलं जातं.
1: मग याचा अर्थ कैलासराव असा की तुम्ही सध्या कांदा उत्पादनाच्या बाबतीत जे काही जगामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान

0: सुरू आहे त्याच्याबद्दल माहिती आहे, तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. हीच माहिती आता आपण तुमच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्याकडे पोहोचूया. कांदा लागवड करायची असेल तर सुरुवातीपासून सांगा शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, कारण बऱ्याचदा तज्ज्ञ मंडळी सांगतात की बेड असे असावे, माती अशी असावी, बीज असं असावं, रोपं असे बनवावे, आणि त्यात काही गोष्टी राहून गेलेल्या असतात. तर ते सुरुवातीपासून सांगा, कांद्याची लागवड करायची असेल तर शेताची मशागत कशी करावी?
1: तर कांद्याची लागवड करण्याच्या अगोदर जी पूर्व मशागत म्हणतो आपण, त्यामध्ये आपले नांगरणी येते किंवा मुगडणी येते आपल्या भागामध्ये, आणि अशा पद्धतीनं रान तयार करून घेऊन त्यामध्ये समजा आपल्याकडे कुजलेले शेणखत असेल किंवा गांडूळखत असेल, ज्यामुळं आपल्या जमिनीचा सी एन रेशो मेंटेन राहतो आणि मुळांची वाढ किंवा पी एच त्या ठिकाणी मेंटेन राहिल्याच्यानंतर मुळं वगैरे त्या पिकाची व्यवस्थित रुजतात. तर अशा पद्धतीनं पूर्व मशागती केली जाते प्रत्येक पिकाला, भले तुमचं सीड प्रोडक्शन असू देत किंवा ॲक्च्युअल बल्ब प्रोडक्शन असू देत कांद्याचं, जे आपण खाण्यासाठी कांदा तयार करतो त्याचं असू देत. कारण प्रत्येक वेळी बी रुजणे किंवा बल्ब रुजणे, तर ह्याच्यासाठी कसं आहे की प्रत्येक कांद्याचं झाडच येतं त्या ठिकाणी, ज्यावेळेस सीड प्रोडक्शन घेतो त्यावेळेस त्या ठिकाणी बल्ब येतो आणि बियाणं तयार होतो, आणि ज्यावेळेस ॲक्च्युअल आपण कांदा खाण्यासाठी किंवा मार्केटिंगसाठीचा विषय करतो उत्पादनासाठी, तर त्या ठिकाणी आपण बियाणं जे रुजवतो काही वेळेस डायरेक्ट पेरणी केली जाते किंवा रोपं तयार केली जातात आणि ते रोप ट्रान्सप्लांट केलं जातं आपण जे तयार केलेलं रान आहे तशा ठिकाणी. तर दोघांमध्ये पण जमिनीची पूर्व मशागत करणे, नांगरणी, मोगडणी आणि जे आपण शेणखत असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी रेग्युलर शेतकरी करतो त्या तशाच केल्या जातात. आणि अशा पद्धतीनं समजा बेड जो आहे ना, ॲक्च्युअल कांदा हा जमिनीमध्येच लावला जातो आणि 15 ते 20 सेंटीमीटरच जमिनीचा जो रायझोस्फियर आहे तेवढाच वापर केला जातो, त्याच्यावर खोल किंवा त्याची डीप रूट असे वगैरे नसतात, म्हणून जमिनीची वरची जी मशागत आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि बरंचसं उत्पादनही तुमच्या पूर्व मशागती आणि जे मॅनेजमेंट केलेलं आहे त्यावर डिपेंड असतं.
0: कांदा पेरावा की लावावा?
1: आपल्याकडे जे पारंपरिक पद्धतीनं कांदा पेरला जातो काही भागामध्ये, तर त्या जमिनी तशा पाणी न धरून ठेवणाऱ्या किंवा निचऱ्याच्या जमिनी असतात, आणि जर आपली ब्लॅक सॉईल असेल आणि त्या ठिकाणी जर कांदा पेरला गेला तर पेरलेल्या कांद्यामध्ये समजा रूट रॉटचा किंवा मुळकूदचा वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो जर त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसेल तर. मग शेतकरी काय करतात, जर समजा पाण्याचा निचरा होत नसेल तर त्याला रोपं तयार करून किंवा नर्सरी तयार करून ते ट्रान्सप्लांट केले जातात. आपल्याला सरी पद्धतीला लागवड वगैरे होते काळ्या जमिनीमध्ये. जर पेरलेला कांदा तुम्हाला सक्सेसच करायचा असेल तर त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणार आणि वापशाची जमीन लागते, तर त्या ठिकाणी रोपांची लागवड सक्सेस होते.
0: बरं, आता पुढचा प्रश्न की लागवड करताना रोप विकत आणलेलं परवडतं की शेतकरी बांधवांनी स्वतः रोपं करावी, तुम्ही काय सल्ला द्याल? आणि स्वतः रोपं करायची असतील तर मग काळजी काय घ्यावी?
1: माझा शेतकऱ्यानंतर असा सल्ला आहे, आपण पूर्व परंपरेनुसार बीज उत्पादन स्वतःच बियाणं स्वतः तयार करणे हे मुख्य गोष्ट आहे. आणि जरी समजा तुमच्याकडे बियाणं उपलब्ध नसेल तर एखाद्या शाश्वत किंवा एकदम माहिती असणाऱ्या माणसाकडून ते बियाणं उपलब्ध घ्या, कारण यामध्ये व्हरायटीमध्ये फसवणूक होते बऱ्यापैकी. मार्केटिंग शेतकरी आता काय करतात, दुकानात जातात आणि एक्स वाय झेड व्हरायटीचं किंवा असे बियाणं आणतात, तर ते तसं न करता आपल्या जमिनीला सूट होणारी व्हरायटी किंवा मार्केटमध्ये जी चालणारी व्हरायटी की ज्याचा रेट वगैरे किंवा त्याचा रेट ठरतो तशा पद्धतीनंच ती व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध व्हावी. आणि शक्यतो शेतकऱ्यांनी स्वतःची नर्सरी स्वतः तयार करणं आणि त्याचं ट्रान्सप्लांट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण स्वतः जेवढा कॉन्फिडन्स असेल की हा कांदा माझ्याकडं, आपल्याकडे लोकल मार्केटला हरणा कांदा म्हणून जो वापरला जातो किंवा डीओजीआरच्या बऱ्याचशा व्हरायटीत भीमा सुपर आहे, भीमा सफेद आहे, शक्ती आहे, ह्या बऱ्यापैकी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट आहेत, त्यांनी डेव्हलप केलेल्या व्हरायटी आहेत आणि शेतकऱ्यासाठी त्यांचं रिसर्च कायम उपलब्ध असतं, तशांचे आम्ही जे प्लॉट करतो किंवा सोर्स म्हणून त्यांनी संस्थेकडून बियाणं घेणं, शाश्वत संस्थेकडून घेणं, अशा गोष्टीचा वापर करून ते स्वतःची नर्सरी तयार करू शकतात आणि ट्रान्सप्लांट करू शकतात आणि शाश्वत उत्पादन मिळवू शकतात.
0: कांद्याचं रोप तयार करण्यासाठी कॉकपिटच असावं की गादी वाफ्यावर पण करता येऊ शकतं? आणि गादी वाफ्यावर करायचं असेल तर त्या मातीचं निर्जंतुकीकरण करणं जे आहे ते कसं असावं?
1: आता जे ज्या पद्धतीनं आपण कुठलंही पीक पेरताना जे पूर्व मशागत म्हणतो तशीच पूर्व मशागत ज्यावेळेस आपण बेड तयार करतो किंवा नर्सरी तयार करतो किंवा रोपं तयार करतो जी कांद्याची, तर त्याची पण पूर्व मशागत झाली पाहिजे प्रत्येक बेडची. तर त्यामध्ये काय कोकोपीट म्हणा किंवा ह्या बाकीच्या गोष्टी स्टँडर्ड प्रत्येकाकडे आपण मेंटेन करू शकत नाही शेतकरी, तर शेतकऱ्याकडे जे उपलब्ध गोष्टी आहेत कुठल्या की शेणखत असेल, गांडूळ खत असेल, तर याचा वापर करून जी जमीन आहे, मी सुरुवातीला बोलल्या पद्धतीनं की मुळकूज किंवा जे आपण जो प्रॉब्लेम येतो तो जर टाळायचा असेल तर रेज बेड करणं, पाणी साठलं नाही पाहिजे त्या ठिकाणी किंवा पाण्याचा

0: योग्य निचरा होणं पाहिजे. भले तुमचा कांदा असू देत किंवा रोपावस्था असू दे, पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. म्हणून आपल्याला शक्यतो रेज बेड बनवणं आणि त्याला पाण्याचं व्यवस्थापन करून, आणि शक्यतो प्लांट पॉप्युलेशन आहे ना, जरी नर्सरी असेल तरी त्याच्यामध्ये समजा आपण काय करतो, शेतकरी कमी कादी वाफे असतील तर 4 वाफ्यावर किंवा 5 वाफ्यावर करतात, तर तसं न करता 8-10 वाफे करून प्लांट पॉप्युलेशन त्यांनी जर कमी केलं तर प्रत्येक प्लांट विगरस ग्रोथ किंवा फास्ट व्यवस्थित ग्रोथ होतं, जेणेकरून आपण ट्रान्सप्लांट केल्याच्यानंतर जो कालावधी लागतो त्याला सेट होण्यासाठीचा तो कमी करता येऊ शकतो.
1: कैलाशजी, तुम्ही आत्ता म्हणालात की प्लांट पॉप्युलेशन मर्यादित ठेवणं, याचा अर्थ विशिष्ट जागेत विशिष्ट रोपांची संख्या असावी या दृष्टीनं त्याची लागवड करणं. साधारणतः 2 रोपांच्यात अंतर किती असावं, आदर्श अंतर काय सांगाल?
0: आता ज्यावेळेस नर्सरी तयार करतो आपण तर बघा, एकाच ठिकाणी 3-3, 4-4 बिया पडलेले असतात, तर तशा अवस्थेमध्ये जास्तीत जास्त सुईसारखे किंवा दाबण्यासारखे रोपं बनतात आणि ते ट्रान्सप्लांट करून सेट होण्यासाठी वेळ जातो. तर माझं असं म्हणणं आहे की बाबा, एक 4 बेड किंवा 5 बेडच्या ऐवजी तुम्ही 7-8-10 बेडवर तो प्रयोग करावा, आणि जी संख्या आहे मर्यादित ठेवून व्यवस्थित रोप वाढलं जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सप्लांट करताय, समजा एक 5 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर किंवा 15-20 सेंटीमीटर आपण अंतर ठेवू, तशा पद्धतीनं कांद्याची साईज बनते. आणि जे साईज बनवायचं गणित ज्या शेतकऱ्याला कळतं ना, तोच मार्केटमध्ये प्राईस घेऊ शकतो. मोठ्या कांद्याला पण डिमांड नसते मार्केटमध्ये आणि छोट्याला पण नसते. मीडियम साईज आणि गोल कांदा व्यवस्थित बनवणे, ज्या शेतकऱ्याला हे टेक्निक जमतं ना, तोच कांद्याला मार्केटमध्ये पैसे घेऊ शकतो.
1: आणि रोप जेव्हा आपण शेतात लावणार आहेत आता, तेव्हा किती अंतर असावं?
0: आता काही शेतकरी 3-3.5 फुटाची सरी काढतात किंवा काही डायरेक्ट प्लेन जमिनीवर लागवड करतात, काहींमध्ये रोटोरो अंतर 18 सेंटीमीटरचं असतं, काही 9 ठेवतात. तर विषय काय आहे की जो कांदा आहे बल्ब, तर त्याच्या कमीत कमी पेरीफेरीमध्ये एका कांद्याच्या बल्बच्या बाजूला 5-6 सेंटीमीटरपर्यंत दुसरा कांदा नसावा. आणि जे 6 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर जेवढं अंतर तुम्ही मेंटेन करचाल तेवढं ती साईज बनते.
1: कैलाशजी, तुम्ही शेताच्या बाबतीत मशागत करताना सांगितलं काय काळजी घ्यावी, शेणखताबद्दल सांगितलं, आता कांदा लागवड झाली आहे, अंतर तुम्ही म्हणता तसं ठेवलं आहे, पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्या किती दिवसाला असाव्यात ते पण सांगा.
0: आता सर, पाण्याच्या पाळ्या ज्या असतात, तर तुमच्या जास्तीत जास्त डिपेंडन्सी त्याच्यावर तुमच्या जमिनीचा जो पोत म्हणतो आपण, हलकी असेल, माळरानीची असेल किंवा काळी ब्लॅक कॉटन सॉईल असेल, तर त्याच्यावर तसे डिपेंड राहतं. शक्यतो शेतकऱ्यांनी कांदा पीक जे आहे ते जास्त पाण्याचं पीक नाही आहे, तर मुळ्या जरी त्याच्या मातीमध्ये चिखलामध्ये असल्या तरी चालतं, आणि फक्त मॉइश्चर मेंटेन ठेवायला पाहिजे. आता इथं बोलण्यापेक्षा ज्याच्या शेतांमध्ये समजा ब्लॅक कॉटन सॉईल असेल तर त्याचं जे पाण्याचा इंटरवल असतो, 2 पाण्याच्या पाळीमधलं अंतर, ते वाढतं, 8-7-8-9 दिवसाचं असतं. आणि ते डिपेंड तुमच्या पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल किंवा उन्हाळा असेल या ऋतूवर पण अवलंबून असतं, कारण इव्हॅपोरेशन रेट उन्हाळ्यामध्ये जास्त होतो, तुम्हाला पाण्याची पाळी कमी कालावधीमध्ये दुसऱ्यांदा द्यावी लागते. आणि तेच जर तुमचे समजा हलके रान असेल तर उन्हाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं काळ्या जमिनीमध्ये समजा तुम्हाला 1-5-6 दिवसानंतर जर पाणी द्यायची वेळ येत असेल, तर तीच हलक्या रानामध्ये 4-5 दिवशी येते. म्हणून कांद्याच्या पाळ्या ह्यात कॅल्क्युलेशन न करता वापसा कंडिशन मेंटेन ठेवून पाणी द्यायला पाहिजे.
1: कांद्याला रोग कोणते येतात आणि किडी कोणत्या येतात?
0: कांद्याला सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम येतो समजा रोपावस्थेमध्ये मुळकूज असेल किंवा करपा असेल. आता समजा सीझन वाईज पावसाळा वगैरे जर असेल तर त्याला करपा वगैरे येतात, शेंडेमर येते किंवा मुळकूज वगैरे रोग होतात. तर त्यासाठी आपण आणि जे ट्रान्सप्लांट केल्यानंतर जो कांदा आहे फील्डवरचा किंवा तुमच्या पिकामधला, तर त्यामध्ये पण असेच रोग येतात की बाबा करपा असेल किंवा मुळकूज असेल किंवा थ्रिप्सचा जास्त प्रॉब्लेम येतो. ते थ्रिप्स काय असतात, ती कांद्याच्या ज्या पाती असतात त्या पातीच्या आतल्या भागामध्ये असतात, जेणेकरून ते वरती पण दिसत नाहीत, शेतकऱ्याला ते सहजासहजी ओळखता येत नाहीत. आणि त्याचे जे फिजिकल सिमटम असतात, एखादा चांगला शेतकरी किंवा जागरूक शेतकरी जर असेल तर त्यांना हे सगळे सिमटम दिसतात. वर्षानुवर्षे जे शेतकरी कांदा उत्पादन करतात तर त्यांना त्या गोष्टी लक्षात येतात, व करपा आहे का, थ्रिप्सनं काही प्रॉब्लेम केलेला आहे, आपल्याकडे मुळकूज आहे, कांद्याची वाढ कशी होते, पातीची संख्या किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या शेतकऱ्याला लक्षात येतात त्या शेतकऱ्याला उत्पादन व्यवस्थित येतं. आणि ह्याच्यात जर उपाय करायचा असेल तर रोपावस्थेपासून तुम्हाला समजा सीड ट्रीटमेंट असेल, पुन्हा ट्रान्सप्लांट करते वेळेस आपण ते जे मुळं आहेत, तर ते मुळं समजा आपल्याकडं काही बुरशीनाशक आहेत, जैविक पण आहेत आणि केमिकल पण आहेत. समजा काही शेतकऱ्यांना जैविक आवडत असेल तर ते जैविकमध्ये पण आपण त्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळतो. आपल्याकडं ट्रायकोडर्मा वगैरे बुरशी आहे, त्यामध्ये पण आपण बुडवून ते रोपं ट्रान्सप्लांट करू शकतो. किंवा काहींना बाबा कार्बन डायझाईम असेल किंवा मँकोजेब असेल किंवा M45 असेल, जे साधी साधी औषधं आहेत त्याचा पण वापर करू शकतो.

0: याच्यामध्ये आत्ता तुम्ही सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया असं मी गृहीत धरतो, कांद्याची बीज प्रक्रिया कशी करावी?
1: कांद्याची बीज प्रक्रिया मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला जे आपण शेतीची मशागती करतो हा बीज प्रक्रियेमधलाच किंवा जो आपण प्रिपरेशन आहे बियाण्याचं किंवा रोपावस्थेचं ते त्या दिवसापासूनच चालवतो. कुठलं की नांगरणी असेल मोगडणी असेल ज्यानंतर आपण शेणखत वगैरे टाकतो किंवा बेड प्रिपरेशन तयार करतो. मग ते बेडची रेज बेड असतील किंवा फ्लॅट बेड असतील ते तुमच्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे ठरवलं जातं की त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणारी जमीन आणि पाणी न साठणे. तर सुरुवातीला काय करायचं बियाण्याला पण केमिकल ट्रीटमेंट पण करू शकतो. त्यामध्ये आत्ता समजा स्ट्रोबिलियन ग्रुप आहे, अजोल ग्रुप आहे, असे पण औषधं आले जी बुरशीनाशक म्हणून काम करतात सीडमध्ये आपल्या जमिनीमध्ये. किंवा आपण त्याच्यामध्ये थायपोनट मिथाइल असेल किंवा त्याला आपण रोको वगैरे मार्केटमध्ये त्या नावानं प्रचलित आहे तर त्याची पण ट्रीटमेंट करू शकतो. आणि जो सीड प्लॉट आहे तर तुम्हाला नैसर्गिकमध्ये जर किंवा आपल्या ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये जर सांभाळायचं असेल किंवा आपले जे जैविक बुरशीनाशक आहेत समजा तुमच्याकडं रायझोबियम असेल, ॲजिटोबॅक्टर असेल, PSB असेल, याचा पण वापर करू शकतो. आणि जो मुळकूज म्हणून आपण सगळ्यात मोठा शत्रू आहे रोपावस्थेचा म्हणा किंवा कांद्याचा, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं 10-15% नुकसान होऊ शकतं जास्त पाऊस असेल किंवा जास्त पाण्याच्या पाळ्या दिल्या किंवा पाणी जर वॉटर स्टॅग्नंट कंडिशन राहिली तर ते टाळण्यासाठी आपण तिथं ट्रायकोडर्मा वगैरे ह्या जैविक बुरशींचा पण वापर करू शकतो.
0: कैलाजी, आत्ता पाऊस जर जास्त झाला आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित नाही झाला तर शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी पीक वाचवण्यासाठी?
1: शक्यतो शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आपल्याकडे जो परतीचा पाऊस होतो तो जास्त होतो हे म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेले ही एक शक्यता गृहीत धरून ज्या पद्धतीने कृषी विभाग इतर पिकांमध्ये समजा जे फील्ड क्रॉप आहेत आपले सोयाबीन असेल हरभरा असेल ज्यामध्ये BVF तंत्रज्ञानाचा जो प्रसार करते त्यामागचा जो उद्देश आहे तो त्यामागचा तोच उद्देश आहे की बाबा जरी शॉर्टेज आलं किंवा आज जशी अल्निनोची कंडिशन आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचं कमतरता जाणवते पेरलेल्या पिकांना सुद्धा किंवा दुबारा पेरणीचं जे संकट आलं सेम जर आपण कांद्यामध्ये जर अशी कंडिशन गृहीत धरली की बाबा परतीचा पाऊस जास्त येणार आहे आणि आज जो कांदा लागवड आहे तर त्यांना पावसाची कमतरता आहे किंवा पाण्याची कमतरता आहे हे जर टाळायचं असेल तर रेज बेडवर कांदा लावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे पडलेलं मॉइश्चर आहे किंवा जे पडलेलं पाणी तर रेज बेड काय करतो तो होल्ड करून ठेवतो जमिनीमध्ये किंवा आपल्या बेडमध्ये. आणि समजा कांदा जो आहे कधी पुढच्या काळामध्ये एक किंवा 1.5 महिन्यानंतर जो परतीचा पाऊस येणार आहे मोठ्या पावसाला आपल्याला त्याला तोंड द्यावं लागणार आहे तर त्यावेळेसची कंडिशन काय असणार आहे की एक्सेस पाणी राहणार आहे किंवा जास्तीत जास्त पाणी राहणार आहे तर तो पाण्याचा निचरा होणे आणि आपलं पीक जे आहे मुळकूज वगैरे यापासून जर वाचवायचं असेल तर रेज बेड खूप महत्त्वाचे आहेत.
0: फवारण्याबद्दल काय सांगाल?
1: फवारण्या जसं आपलं सीजन आता हा जो लागवडीचा कांदा आहे सुरुवातीचा तो पावसाळ्यामध्ये येतो तर पावसाळ्यामध्ये पडणारे जे रोग आहेत समजा आभाळ ढगाळ असेल किंवा पाऊस पडतो किंवा एक जिमजिम असते आणि दिवसभर वातावरण ढगाळ असेल तर अशा वातावरणामध्ये करप्याचा वगैरे प्रादुर्भाव दिसून येतो. आणि जर समजा आणखीन ड्राय स्पेल दिला किंवा पावसानं जर ताण दिला 10-12-15 दिवसाचा जर ताण दिला आणि ऊन पडलं तर त्या ठिकाणी थ्रिप्सचा प्रॉब्लेम येतो. तर एक शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक थोडं असं केलं पाहिजे की बाबा जे आपल्या वातावरणीय कंडिशन असतील तशा पद्धतीनं रोग पण येतात तर तशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापन असेल किंवा तशा पद्धतीनं कीड व्यवस्थापन करायला पाहिजे.
0: आता आपल्याला पाणी बंद करायचं आहे आणि कांदा आडवा करायचा आहे पात, त्याची प्रोसेस कधी सुरू करावी?
1: 3 महिन्याच्या किंवा 3.5 महिन्याचा 3.5 महिन्याचा कांदा झाला ट्रान्सप्लांट करून आणि तर तो पिरियड येतो म्हणजे मॅच्युरिटीला कांदा आल्याच्यानंतर त्याची मान जी

0: पद्धतीनं रोग पण येतात. तर तशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापन असेल की तशा पद्धतीनं कीड व्यवस्थापन करायला पाहिजे.
1: आता आपल्याला पाणी बंद करायचं आहे आणि कांदा आडवा करायचा आहे, पात त्याची प्रोसेस कधी सुरू करावी?
0: 3 महिन्याच्या किंवा 3 महिन्याच्या 3.5 महिन्याचा कांदा झाला ट्रान्सप्लांट करून, आणि तर तो पिरियड येतो म्हणजे मॅच्युरिटीला कांदा आल्याच्यानंतर त्याची मान जी आहे ती खूप अगोदर मोठी असते, नंतर नंतर ते निमुळता होतो, म्हणजे त्याची मान म्हणतो आपण. पातीचा आणि बल्बचा जो कांदा आहे खालचा त्याच्यामधला जो पार्ट असतो त्याच्यावरून ते एक फिजिकल कंडिशन असते. मॅच्युरिटीला आल्याच्यानंतर समजा 10 ते 20% तुमचा कांदा माना लोळवतो, सिम्टम असतं किंवा इंडिकेशन असतं की बाबा आपला कांदा मॅच्युरिटीला आलेला आहे, त्यानंतर ही प्रोसेस करू शकतो. पण सगळ्याच पाती जर उभ्या असतील आणि मार्केटमध्ये रेट खूप आहे म्हणून जर शेतकरी काढत असतील, तर बऱ्याच वेळेस अशी कंडिशन येते की मार्केटमध्ये कोवळा कांदा जातो आणि त्याला दुसऱ्या 4थ्या दिवशी 5व्या दिवशी त्याला कोंब यायला चालू होतात, आणि जे पाठीमागून येणाऱ्या शेतकऱ्यांचा कांदा आहे त्यांचा पण तसाच गृहित धरला जातो आणि मार्केट रेट पडले जातात.
1: आता कांद्याच्या आकारमानाबद्दल बोलूया. तुम्ही मघाशी म्हणालात की खूप मोठा कांदाही चालत नाही आणि खूप छोटा कांदाही चालत नाही, मध्यम आकाराचा कांदा हवाय. आता हा मध्यम आकाराचा कांदा व्हावा यासाठी काही वेगळ्या आयडिया, संकल्पना किंवा जास्त काळ राहिल्यामुळं कांदा मोठा होतो असं काही आहे का याच्यामध्ये?
0: आता जर सायंटिफिक जर विचार केला तर कांद्याची जी साईज असते तर तुमच्या लागवडीच्या अंतरावर तर असतेच, पण त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा जो इफेक्ट असतो तो कांद्याच्या पातीच्या संख्येचा असतो. आता शेतकरी बांधवांनी जर विचार केला की पूर्वापार ते कांदा करतायत, ज्या कांद्याला 3 किंवा 4 पाती असतात आणि पूर्ण त्याची मान अशी निमुळती असते आणि एकदम छोटा कांदा असतो गोटीसारखा, ही कधी कंडिशन येते? ज्यावेळेस तुमची लागवड दाट असते किंवा काळ्या रानामध्ये पाणी किंवा नत्राचं जर प्रमाण जास्त झालं तर तो कांदा तसा वाढतो. आणि आपल्याला कांद्याचा बल्ब जर मोठा बनवायचा असेल तर त्याला पातीची संख्या जास्त लागते. तुमच्या कांद्याच्या पातीला जर 7, 8, 9, 10, 11 जर पानं असतील तर तो कांदा तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होतो. आणि ह्याचं एक सायंटिफिक रिझन असं आहे की प्रत्येक वनस्पती प्रकाश संश्लेषण करते, फोटोसिंथेसिस म्हणतो आपण त्याला. जितक्या कांद्याची पातीची संख्या असेल तेवढं त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण जास्त होतं आणि अन्ननिर्मिती जास्त होते, आणि हेच खरं गणित आहे कांद्याच्या प्रोडक्शनमध्ये.
1: आता शेवटचा प्रश्न, विक्री व्यवस्थापन. कारण खूपदा असं होतं की कांदा काढण्यापूर्वी 3-4 दिवस अगोदर प्रचंड भाव असतो आणि नेमकं कांदा मार्केटमध्ये गेल्यानंतर भाव कोसळलेले असतात. तर यासाठी मार्केटचा सर्वे आणि सीझन या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या दृष्टीने शेतकरी बांधवांना काय संबोधित कराल?
0: तर बघा, पुणे किंवा मंचर साईडला आम्ही ज्यावेळेस सर्वे करतो किंवा आम्ही पाहायला गेलो तर त्या ठिकाणी जो खरीपचा कांदा असतो डिसेंबर जानेवारीमध्ये जो हार्वेस्टिंग होतो, तर तो कांदा ते डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये स्टोरेज करून ठेवतात. त्यांच्या स्टोरेजच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपल्याकडे कृषी विभागाने कांदा चाळे वगैरे दिलेले आहेत, त्याचा शेतकरी प्रॉपर यूज करत नाही आहेत. तर त्या ठिकाणी जे जानेवारी फेब्रुवारीमध्ये हार्वेस्टिंग कांदा होतो तो डायरेक्ट जूनमध्ये विकला जातो, कारण आपल्याकडे जो खरीपचा कांदा असतो जून किंवा मेच्या स्टार्टिंगला लागवडी होतात आणि तो कांदा मार्केटमध्ये येण्यासाठी 7 ऑक्टोबर 9 नोव्हेंबरचा कालावधी लागतो. म्हणजे डिसेंबरचं हार्वेस्टिंग जानेवारीचं आणि 7 सप्टेंबरचं यामधला जो खूप मोठा गॅप आहे ना तो फक्त स्टोरेजवर डिपेंड असतो. आणि याच कालावधीमध्ये जून जुलै ऑगस्टमध्येच किंवा दिवाळीच्या आसपास कांद्याचे भाव गगनाला भेटतात. आपल्याकडे शेतकऱ्याकडे फक्त स्टोरेज फॅसिलिटी नसल्यामुळं शेतकऱ्यांना रेट मिळत नाही, आणि हे शेतकऱ्यांना पण माहिती आहे की बाबा हाच कांदा जर आपण चांगल्या व्यवस्थित स्टोरेज करून ठेवला तर आपल्याला चांगलं प्राईज मिळू शकतं.
1: खूप खूप धन्यवाद कैलास केसरे सर, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात सहभागी झालात आणि कांदा लागवड तंत्रज्ञान तसंच कांदा पिकाचं व्यवस्थापन याविषयी माहिती दिलीत. दिलेल्या माहितीसाठी मी आपलं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आत्ताच आपण कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट गौर तालुका कळंब येथील अनुभवी शेतकरी कैलास केसरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आपण ऐकत आहात शेतीविषयक कार्यक्रम घर शिवार आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजा हे सदर. यामध्ये आज ऐकूयात हृदयरोग याविषयीच्या माहितीचा भाग 4 आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर रणजित कदम.
3: डॉक्टर नमस्कार.
4: नमस्कार.
3: एंजिओग्राफी आणि नंतर जो मुद्दा येतो तो एंजिओप्लास्टी. तर बऱ्याच पेशंटचा आणि पेशंटच्या नातेवाईकांचा असा अनुभव आहे की एकदा डॉक्टरांच्याकडे एंजिओ

0: सोनोग्राफीला गेल्यानंतर ते अँजिओप्लास्टी केल्याशिवाय सोडत नाहीत. तर ह्या दोन्हीमध्ये काय कनेक्टिव्हिटी आहे, याचं काय संबंध आपण सांगाल?
1: तसं बिलकुल नाही आहे की डॉक्टर म्हणजे तुम्हाला गेल्याशिवाय सोडत नाही असं नाही आहे. जेव्हा आपण बघतो की अँजिओग्राफी ही तपासणी आहे, अँजिओप्लास्टी ही त्याची ट्रीटमेंट आहे,
0: हो.
1: तर अँजिओग्राफीमध्ये जेव्हा आपल्याला मी सांगितलं की डायरेक्ट आपल्याला रक्तवाहिन्या दिसतात, त्याच्यात किती पर्सेंटेज ब्लॉकेज आहे हे कळतं. जेव्हा समजा एखादी रक्तवाहिनी आपल्याला कळून चुकते की 70%, 80%, 90% ब्लॉकेज आहे आणि तुम्ही त्यांना जस्ट गोळ्यावर सोडताय, तर याच्या अशा पेशंटमध्ये परत हृदयविकार होण्याचा खूप मोठा धोका असतो गोळ्या घेऊनही. अशा वेळेस तुम्ही अँजिओप्लास्टी करून घेतलेलं चांगलं राहतं पुढचा धोका टाळण्यासाठी.
0: बरं, परंतु डॉक्टर, अँजिओग्राफीचे रिझल्ट जे आहेत ते किती दिवस तुम्ही गृहीत धरता, त्याचा पिरियड किती असतो?
1: की अँजिओप्लास्टी जसं म्हणलं की अँजिओप्लास्टी म्हणजे की जस्ट जे ब्लॉकेज असतं त्याच्यामध्ये एक स्टेंट टाकला जातो, म्हणजे इकडून रक्त त्या साईडला जाऊन पोचतं फक्त, जे ब्लॉकेज बायपास होतो इन द सेन्स. पण त्यामुळं की शरीरातला आजार नाहीसा होत नाहीये, जे हृदयविकार होण्याची प्रोसेस आहे ती तिथेच असते, ते ब्लॉकेज होऊ नये. जेव्हा अँजिओप्लास्टी होते तेव्हा त्याच्यानंतर पुढचा धोका असतो की स्टेंट ब्लॉकेज, जे की आपण स्प्रिंग टाकलेले असते तेच ब्लॉकेज होतं नंतर, तर ते होऊ नये म्हणून आपल्याला नियमित गोळ्या घेणं गरजेचं असतं. की जसं की रक्तपातळ होण्याच्या गोळ्या आपण ऐकतो, इकोस्प्रिन नावाची गोळी दिली जाते प्रत्येक पेशंटला जवळपास, तर ती ब्लॉकेज होऊ नये म्हणून दिली जाते. तर असं नाही की अँजिओप्लास्टी केली म्हणजे तुम्ही सगळं व्यवस्थित झालात, तुम्हाला त्याच्यासोबत ह्या गोळ्या घेणं गरजेचं आहे, डॉक्टरांशी रेग्युलर फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. असं बऱ्याच वेळेस ऐकायला, म्हणजे पेशंट टू पेशंट आणि त्याचे रिस्क फॅक्टर याच्यावर डिपेंड असतं. समजा एखादा हेल्दी पेशंट आहे आणि त्याला हार्ट अटॅक येतोय, त्या पेशंटला कुठलं व्यसन नाही आहे, त्याला डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, तो रेग्युलर काम करतो इकडे तिकडे, अशा पेशंटला जर ब्लॉकेज झालं, त्याची अँजिओप्लास्टी झाली, तर त्या पेशंटमध्ये डबल ब्लॉकेज होण्याचा खूप कमी चान्स असतो जर त्यांनी व्यवस्थित नियमित गोळ्या घेतल्या तर. पण समजा दुसरा पेशंट आहे, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे आणि तो व्यसनी आहे आणि अशा अँजिओप्लास्टी केली, तर त्याच्यामध्ये आजार हा पुढच्या लेवलचा असतो आणि त्यांनी जर गोळ्या घेऊनही कधी कधी ब्लॉकेज होण्याचा चान्स त्याच्यामध्ये जास्त असतो.
0: अच्छा, मंडळी, आरोग्य बळीराजा या सदरांतर्गत आत्ताच आपण डॉक्टर रणजित कदम यांनी सांगितलेल्या हृदयरोग याविषयीच्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. मंडळी, घरशिवार कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 28 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 3 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं सांगितलं आहे. उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 81% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 20 किलोमीटर वेगानं नैऋत्य दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 28 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. बऱ्या तर मंडळी, मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील घरशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकलात शेतीविषयक कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: घरशिवार हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत.

0: वीवीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीई चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.
2: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
3: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
4: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
5: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.
6: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा
7: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत.
6: केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.
8: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण. साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.
7: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ। पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी। पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत

0: भारतीय महिलांना एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे चार वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
0: केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावरच्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं. 2025-26 या आर्थिक वर्षात 576 जणांनी प्राप्तिकर परतावा भरताना 1 अब्ज रुपये किंवा त्यापेक्षा जास्त एकंदर उत्पन्न दाखवलं आहे. 2021-22 ही संख्या 142 इतकी होती असं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे, त्यामुळे लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 आठवड्यांची मुदत दिली. आता या प्रकरणाच्या सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास आणि त्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या कथित अनुकूल वागणुकीविषयी न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BS6 प्रकारातल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्र 3 वर्ष कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. BS6 प्रकारातल्या आणि 6 वर्षापर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असतं. 6 ते 10 वर्ष जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना 6 महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. BS1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना दर 3 महिन्यांनी तर BS4 प्रकारातल्या वाहनांना 6 महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अतिरिक्त व्याज दिल्याच्या प्रकरणात HDFC बँकेनं 3 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख अरविंद वोहरा अशी या तिघांची नावं आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. 2017 ते 2021 या काळात मार्केटिंग खर्च या शीर्षकाखाली सुमारे 45 कोटी रुपये देऊन MSRDC कडून मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवी मिळवल्या होत्या. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार HDFC बँकेच्या प्रवक्त्यानं मे महिन्यात केला होता. सिक्कीममधल्या नाथुला खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातला सीमावर्ती व्यापार येत्या 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड महामारीमुळे 2020 पासून हा व्यापार स्थगित केला होता. MV ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज युक्रेनचे भारतातले राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतलं. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याबाबत भारताची तीव्र चिंता, युक्रेनच्या संबंधित

साधले आहे. कतार आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ दोन्ही देशांमधली दरी कमी करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेले 3 दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही लष्करी हल्ला केला नसल्यामुळं संघर्षातून वाढणारा तणाव काही प्रमाणात निवळला आहे. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपद पटकावलं तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 1 सुवर्ण 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. भारोत्तोलक ज्ञानेश्वरी यादवनं आज 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटीविरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत FM 101.3 MHz. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत.
1: पूज्य पिताश्री कैलासवासी रामराव अण्णा अंबाजी पाटील यांच्या 22व्या आणि
2: पूज्य मातोश्री कैलासवासी शेषाबाई रामराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
1: मोघा बुद्रुक इथे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता HBP श्रीकृष्ण नारायण चव्हाण महाराज तुंगी बुद्रुक तालुका औसा यांचं प्रवचन, त्यानंतर समाधीजवळ दीपोत्सव.
2: रात्री 9 वाजता HBP ऍडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज जवळेकर धाराशिव यांचं हरिकीर्तन होईल.
1: बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता समाधीला अभिषेक, पुष्पांजली, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून
2: पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट श्री पंडितराव रामराव पाटील यांनी केलं आहे.
1: स्थळ स्वगृही मोघा बुद्रुक तालुका लोहारा.
3: अरे ऐकलं सा, भारताच्या नंबर वन SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
4: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
3: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
4: अटी लागू.
2: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स नांदेड रोड कोळपा लातूर आणि सोलापूर धुळे हायवे MIDC धाराशिव.
5: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
1: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
2: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
2: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाने रोड बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
0: श्रोते, आता प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग.
6: प्रसारित करत आहोत मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग. गायिका आहेत सुजाता केशव गिरी, हौसाबाई विश्वनाथ पुरी आणि गीता प्रभाकर गिरी. संगीत सातसंगत, टाळ वेणुबाई व्यंकटराव मेटे, पखवाज बिभीषण भीमराव देशमुख, सहकलाकार सुरेखा सतीश गिरी आणि सुभद्रा.

श्रोते हो, लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेली अभंग. यावर श्लोकरंग हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 8:30 वाजत आहेत. सुरुवातीला ऐकूयात संसद समीक्षा, मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तेव्हा प्रथम ऐकूया संसद समीक्षा मुंबई केंद्र.

0: अगर कोई फिल्म में गाना वाना बना लिया, लोगों को पसंद आ गया, तो कोई कमाल नहीं हुआ। ये तो इतना बड़ा साइंस है कि सोचो तो ये लगता है कि अरे हमको तो एक जर्रा भी हमारे पास नहीं है।
1: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर। विविध भारती आपका जीवन संगीत।
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। रात्रीचे 10 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम। श्रोतेहो फोनद्वारे संवाद साधला आहे पृथ्वीराज देशमुख यांनी। तांत्रिक सहाय्य केलं आहे प्रमोद साळुंखे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।
3: नमस्कार श्रोतेहो, आजच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये मी पृथ्वीराज रंगनाथ देशमुख आपलं स्वागत करतो। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं आहे जीवन क्षीरसागर यांचं। फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला आहे पृथ्वीराज देशमुख यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार। चला तर श्रोतेहो, कार्यक्रमाला वेळ न लावता घेऊया कार्यक्रमातील पहिला कॉल। हॅलो नमस्कार, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
4: मोहन ज्ञानेश्वर मेत्रे।
3: काय करता मोहनजी आपण?
4: शेती करतो साहेब।
3: काय शेतामध्ये काय आहे आता?
4: शेतामध्ये कापूस आहे, हळद आहे।
3: बरं, गाव कुठलं सांगितलं आपण?
4: साडेगाव, तालुका जिल्हा परभणी।
3: शेतामध्ये कापूस लावलाय?
4: शेतामध्ये कापूस, हळद।
3: बर, एकरी किती उत्पादन होतं हळदीचं?
4: एकरी 25 क्विंटल येते।
3: बर, मग ते कुठं बाजारामध्ये कुठं विकताय, परभणीत की?
4: बाजारामध्ये, वसमत करण्यात।
3: बर, प्रति क्विंटल किती भाव असतो हळदीला?
4: 14-15 हजार।
3: बर, एकर मध्ये किती रुपये होतात हळदीचे?
4: 25 क्विंटल।
3: लागवड केली जाते असेल ना हळदीची?
4: लागवड एकरी 10 क्विंटल लागते।
3: बर, आणि लागवड केल्यानंतर किती दिवसानं काढायला येते?
4: 10 महिन्याचं पीक आहे सर।
3: आणि काढल्यानंतर त्याचं काय ते शिजवणं वगैरे करावं लागतं का?
4: शिजवतात, पुन्हा वाळू घालतात, पुन्हा ढोल करतात।
3: बर, फार कष्टदायक आहे, म्हणजे झट खूप आहे हळदी।
4: 1 महिनाभर वाळू देण्या लागते,
3: नंतर शिजवायचं। ठीक आहे, कापूस किती होतो उत्पादन आपल्याला एकरी?
4: एकरी 10 क्विंटल होते कापूस।
3: आणि कापसासाठी बाजारपेठ कुठली?
4: नाही, गावातच विकतात, कुठं जिंतूरला नेतात।
3: कुठलं गाणं ऐकायला आवडेल आज?
4: प्यार का पुजारी मुझे प्यार चाहिए।
3: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत। आकाशवाणीमध्ये कॉल केला त्याबद्दल धन्यवाद।

0: हॅलो
1: हॅलो।
0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: हा नमस्कार सर, मी गणेश बोलतोय।
0: किती मार्क मिळाले गणेश तुला 10वीमध्ये?
1: सर मला 48 पडले।
0: अरे, चांगले टक्केवारी पडली आहे तुला. आता ऍडमिशन घेतलंयस कुठे?
1: ओ ऍडमिशन इथे दुर्बाय।

0: घेतले बालाजी नगर शेकापूर रोड.
1: बर, अभ्यास कर, छान मोठा हो. आज कुठलं गाणं ऐकायला आवडेल गणेश तुला?
0: सर मला आज ही गाणं ऐकायचं, चोट लगे तुझको तो दर्द मुझे होता है भाई भाई मी अक्सर.
1: फार छान पद्धतीने गायन करतोयस गणेश तू.
0: हो आणि ऐकणार मध्ये भाऊ नामदेव लक्ष्मण उकरंडे, संतोष लक्ष्मण उकरंडे.
1: ठीक आहे, ऐकूया तुमच्या सर्वांच्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केलास त्यासाठी धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. बोला, काय नाव आपलं?
1: गोपाळ नाथकर,
0: साहेब.
1: तालुका जिल्हा परभणी.
0: अच्छा, गोपालजी, काय करता आपण?
1: शेती,
0: बर, काय आहे शेतामध्ये आता?
1: शेतामध्ये कापूस, हळद.
0: अच्छा, आणि कापूस काढल्यानंतर काय करणार शेतात?
1: कापूस, दुसरं काही नाही, कापूस आणि हळद.
0: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकताय आपण?
1: हो हो
0: कोणत्या माध्यमातून ऐकता?
1: हा, मोबाईल ऍप वर.
0: अच्छा, न्यूज ऑन AIR या मोबाईलच्या ऍपवर आपण ऐकताय कार्यक्रम.
1: हो हो
0: कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला?

0: कार्यक्रम सर्वच आवडतात.
1: कुठलं गाणं ऐकायला ऐकायचंय आज आपल्याला?
0: गाणं हिना पिक्चर मधलं, हिना टायटल सॉंग आवडतात हिना.
1: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद.
0: धन्यवाद सर.

0: हॅलो, आपकी पसंदी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला. काय नाव? काय नाव आपलं?
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: उत्तम बजरंग कोळी, राहणार सावनेरे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर बोलतो.
0: उत्तम जी, काय करता आपण?
1: मी दूध डेअरीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतो सर.
0: बर, पंढरीची वारी झाली शनिवारी?
1: हो, 25 तारखेला झाली की वारी. भाऊ, काय सोहळा होता. मी एसटी जाऊन आलो बघा सर.
0: हो, आपल्यापासून तर जवळ आहे पंढरपूर.
1: हा, 30 बस्ती आहे, आम्ही जवळच आहे.
0: बर, काय अनुभव आहेत आपले वारीचे सांगू शकाल?
1: काय सोहळा हो, एकदम मस्त. काय प्रपंचा ध्यान होत नाही त्या सोहळ्यामध्ये गेल्यावर.
0: भाविकी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी.
1: उपस्थित असत आमच्या गावातून बरेच जातात. मी परवा 24 तारखेला नाचू कीर्तनाची रंगी कीर्तन छान लावलं होतं.
0: हो, कीर्तन ही छान असतं आपल्या कार्यक्रमामध्ये.
1: रामाजी पंताची महती सांगितली त्यामध्ये.
0: अगदीच, आपण ऐकता
1: ऐका.

0: छान, खूप छान. आणि कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला?
1: ते पथगीत असतं बघा,
0: बर
1: हिंदी पथगीत, मराठी पथगीत.
0: बर, आज कुठलं गाणं
1: आज
0: ऐकण्यासाठी पाठवलं?
1: भक्तिसंगीत ऐकायचं होतं.
0: कुठलं ऐकायचंय?
1: परला शिंदे यांनी गायलेलं आहे, पाऊली चालती पंढरीची वाट.
0: ठीक आहे.
1: हे भक्तिगीत माझे मित्र ब्रह्मानी वानवशे, राजेंद्र माने देंबळे यांनाही ऐकायचंय, नामदेव वाघमारे.
0: ठीक आहे, ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: तानाजी मगर सावरा, तालुका तुळजापूर.
0: काय करता तानाजी आपण?
1: शेती करतोय. शेती?
0: बर, काय आहे शेतामध्ये आता?
1: आता सोयाबीन आहे सध्या, कोळपा लागलोय.
0: बर, वापसा आहे आज?
1: हा, वापसा हा पाऊस नाही इकडे.
0: बर, आणि काय डोबी चालतायत का?
1: हा, बैल कोळप्याची दोन.
0: बर, आणि आज सोमवार आहे, सोमवारी बैल डोब्यासाठी कोळप्यासाठी झोपत नाहीत?
1: समोर आम्ही चालत नसता काम चालू
0: वेगळ्या
1: कोण नाही.
0: हो ना, ज्या त्या गावाच्या वेगवेगळ्या परंपरा असतात.
1: हा, पद्धती वेगळ्या असतात. बरोबर आहे.
0: बर, फवारणी वगैरे केलीत?
1: हा, फवारणी करायची. आता कीटकनाशक मारत आहे, तानावर छिद्र पडले.
0: बर, आणि खतही मारावे लागेल
1: लगेच मारलं.
0: बर, ठीक आहे, चांगलं उत्पादन व्हावं, पाऊस पडावा. कुठलं गाणं ऐकायला फोन केलाय आज आपण?
1: आपल्याला संत तुकाराम महाराज आपण गायबाय. आर्यन पराडकर यांनी गायला.
0: बर,
1: जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता.
0: ठीक आहे, गेला होतात का एकादशीला दर्शनाला?
1: हा, गेले गेलो होतो. जातो आषाढी एकादशीला, मावसुजी, कार्तिकी.
0: बर, चार मोठ्या एकादशी असतात.

0: त्याच्या आता भाविक आपल्या गावाकडे परत फिरू लागले विठुरायचं दर्शन घेऊन
1: हो,
0: त्या
1: आणि
0: अनुषंगाने आपल्याला हे गीत ऐकायचं.
1: हो त्या अनुषंगाने छान सुचवलायत आपण. ऐकूया आपल्या आवडीचं हे भक्तिगीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद.
0: धन्यवाद सर, थँक्यू.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: नमस्कार सर, सुनते रहो सुनाते रहो
0: बिलकुल.
1: आकाशवाणी.
0: काय नाव आपलं, नाव सांगा.
1: पांडुरंग मोरे बोलतो.
0: कुठून बोलताय पांडुरंगजी?
1: मुक्काम पोस्ट वारंगापाटा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोलीहून बोलतो सर.
0: बर, काय काय करता आपण?
1: मी इथं कला केंद्रामध्ये काम करतो बार्शीला.
0: आपल्याला गाण्याची फार आवड असेल मग.
1: हा, गाणे ऐकायचं, रेडिओची छंद आहे मला लहानपणापासून.
0: बर, कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला?
1: सर्व कार्यक्रम ऐकतो.
0: आज कुठले गाणे ऐकण्यासाठी फोन केला आपण?
1: चित्रपटात नाव आहे त्रिमूर्ती आणि गाणे जे बोलले, बिकता है सोना मिट्टी के बोल बोल बोल तुझको क्या चाहिए.
0: ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.
1: परिवार आहे सर, वैष्णवी मोरे, कुंडलिक मोरे, अश्विनी मोरे, पांडुरंग मोरे, वारंगापाटा.
0: ऐकूया मोरे परिवार, आपल्या मोरे परिवाराच्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद.
1: धन्यवाद सर, धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: नमस्कार.
0: बोला, काय नाव आपलं?
1: सैफन शेख, नायकवाडी नगर, तालुका मोहोड, जिल्हा सोलापूर, गाव. सैफन शेख.
0: सैफन, काय करता आपण?
1: अनेक प्रोग्राम करता सर. शादी अभिषेक धाराशिव आकाशवाणीची कार्यक्रम का आनंद ले राहो.
0: बर,
1: सप्टेंबर मे शुरू हो जाईल. बारिश का सीजन खतम होतच आहे ना, तर ये सीजन शुरू हो जात आहे शादींचा.
0: लग्नामध्ये आपण काय गायन करता का?
1: जी जी जी.
0: एखादं आपल्या श्रोत्यांसाठी गायन कराल थोडस?
1: बिलकुल. म्हणजे गाणं आज सुनाय म्हणजे
0: ठीक आहे, तेच ऐकावा
1: सर. ऐश्वर राय की गाणं गायचं.
0: ठीक आहे, ऐकूया, पण तुम्ही ऐकावा थोडस.
1: कार्यक्रमों के यहाँ की जितनी सारी चीज है उतनी कम है सर.
0: बिल्कुल बिल्कुल.
1: कितने रिश्ते है यहाँ के, कितने रिश्ते है यहाँ के, दो पल मिलते साथ साथ चलते, जब मोड़ आए तो बच के निकलते. कितने हजी रिश्ते है यहाँ के.

0: भाऊ साहेब काय करता आपण? आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकता का? छान. कुठलं आज कुठलं गाणं ऐकायला फोन केला?
1: हा चित्रपट आहे बदलले मुली.
0: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद.

0: हॅलो, आपली पसंत या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. बोला, काय नाव आपलं?
1: मी मुक्काम बोलतो, करार जिल्हा सातारा इथून तुकाराम.
0: तुकारामजी, काय करता आपण?
1: तर मी माझं वर्षा बिल्डिंग करतो, घरचे दरवाजे ग्रील चिरक्या जाळ्या बनवून.
0: बर, याआधीही आपलं बोलणं झालेलं आहे तुकारामजी.
1: त्याला बरेच दिवस झाले.
0: काय वेल्डिंगच्या कामामध्ये सर्व काम करताय का आपण? बर, डोळ्याला काय चष्मा वगैरे लावावा लागतो का वेल्डिंग करताना?
1: तो वेगळ्या प्रकारचा जागा लागतो, त्यातून काही सर्दी. फक्त वेल्डिंग करतो आपण तेवढीच जागा दिसते, बाकी काही नाही. वेल्डिंग चालू असताना दिसते तोड.
0: बर,
1: तोडाला मास्क लावतो, जोर निघतो ना वेल्डिंग करताना.
0: हो, आणि डोळ्यालाही त्याचा त्रास होत नसेल तो गॉगल लावल्यामुळे?
1: नाही हो.
0: बर, कुठलं गीत ऐकायला फोन केलाय तुकारामजी आपण?
1: सुप्रभात नाव आहे, मेरा गाव मेरा देश. छोड दिया जाय क्या मार दिया जाय, बोलते रे साथ क्या चलो किया जाय.
0: ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंद आहे कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. बोला, काय नाव आपलं?
1: धन्यवाद सर, धन्यवाद. मी वाशिममधून रवींद्र पवार बोलतो सर, आपला नेहमी श्रोता.
0: रवींद्रजी, आपण आपले कार्यक्रम ऐकता आणि आपलं या अगोदरही बोलणं झालं ह्या कार्यक्रमासाठी?
1: हो सर, तरी त्या या अगोदर किती 4-5 महिने झाले सर बोलणं झालं.
0: बिलकुल, काय करता आपण?
1: माझं सलूनचं दुकान आहे गावात आणि सलूनचं दुकान काम करता करता आम्ही धारावीचे कार्यक्रम ऐकतो सर.
0: कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला?
1: आणि मला जास्त करून मराठी पत्रगीत, हिंदी पत्रगीत आणि हा आपला फोन इन कार्यक्रम हा खूप आवडतो सर.
0: कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला?
1: सर, आज मला आग और शोला मधलं गीत आहे, मन उदास आणि अनुराधा पवार यांनी गायलेलं आहे. बरसा रे बरसा, अब के बरसा बरसा है पाणी.
0: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार सर, विदर्भ यवतमाळहून संतोष खडसे बोलतो.
0: आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे संतोष जी, बोला.
1: जी धन्यवाद धन्यवाद. सांगा कसे आहात सर आपण?
0: मी मस्त आहे, आपण कसे आहात?
1: आपले शुभाशीर्वाद आहेत, आम्ही पण मजेत आहोत. आणि आकाशवाणी धाराशिव नियमितपणे ऐकतो आहोत आम्ही मोबाईल ऍप्लिकेशन वरून.
0: अरे वा, खूप छान. आणि आशीर्वाद आपल्याला प्रभू ईश्वराकडून महादेवाकडून मिळतो. मी कुठला आशीर्वाद देणार आपल्याला?
1: अगदीच अगदीच खरं आहे.
0: तुम्हालाही मलाही त्याची कृपा आहे आपल्यावरती.
1: हो आहे आहे, बरोबर.
0: काय करता संतोषजी आपण?
1: आम्ही एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करतो सर, आणि उर्वरित वेळेमध्ये आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्याचा आम्हाला छंद आहे.
0: बरं, कंपनीमध्ये कुठल्या पदावर कार्यरत आहात आपण?
1: आम्ही तिथे एक ऑपरेटर म्हणून आहे, मशीन ऑपरेटर म्हणून मागील 10 वर्षापासून.
0: बरं, कशाची मशीन आहे, काय उत्पादन होतं आपल्या कंपनीतून?
1: ते आपले विजेवर चालणारे सुट्टे भाग असतात.

0: चालणारे मोठमोठे जे संयंत्र असतात वगैरे, वॉशिंग मशीन वगैरे, फ्रीज वगैरे अशी,
1: असं
0: त्यांचे सुट्टी भाग निर्माण करणारी आपली कंपनी आहे.
1: बर,
0: काम व्यवस्थित वगैरे चांगलं मस्त सुरू आहे. आकाशवाणीची ही साथ आहे, अगदी आनंदी आनंद आहे. बघा,
1: कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला?
0: इरादा पक्का मधलं ते भिजून गेला वारा रुजून आडवा.
1: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केलात, धन्यवाद.
0: जी जी, धन्यवाद.

श्रोते हॅलो, आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला होता पृथ्वीराज देशमुख यांनी. तांत्रिक सहाय्य केलं होतं प्रमोद साळुंखे, जीवन क्षीरसागर यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. याबरोबरच हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

अजून 10 मिनिटं झाली आहेत. याबरोबरच आमची आजची प्रसारण सभा आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. तेव्हा प्रसारण कक्षेमधून मी स्वाती कुलकर्णी आणि नियंत्रण कक्षेमधून श्याम माळीसह मधुकर पवार आम्ही आपला निरोप घेत आहोत. पुन्हा भेटूयात आमच्या उद्याच्या प्रसारण सभेमध्ये सकाळी 5:50 वाजून 50 मिनिटांनी. शुभरात्री. जय हिंद.